48 अर्थात 15 जून 2026 सकाळचे 5:57 झाली आहेत. आमच्या आजच्या प्रसारण सभेला मंगलवाद्यानं आरंभ करीत आहोत.

103 MHz FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. आज सोमवार भारतीय सौर 25 ज्येष्ठ शके 19

कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर वसंतराव देशपांडे आणि अनुराधा यांनी गायलेली शांताराम नांदगावकर यांची भक्तिरचना ऐकूया. संगीत अनिल अरुण यांचं आहे.

लता मंगेशकर यांनी गायलेला संत ज्ञानेश्वर यांचा अभंग आत्ताच आपण ऐकलात. संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं होतं. मंगलप्रभात या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता सुरेश वाडकर यांनी गायलेला संत ज्ञानेश्वर यांचा अभंग ऐकूया. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं.

समूह स्वरात देशभक्तीपर रचना आत्ताच आपण ऐकलेत आणि या गीतासोबतच मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत.

0: मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. सकाळचे 6:30 झाले आहेत. मन करारे प्रसन्न याविषयी डॉक्टर अंजली पांडे यांचं चिंतन ऐकूया.
1: मन करारे प्रसन्न. मन हे मानवी शरीरातील अतिशय महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील इंद्रिय होय. सर्व शरीरावर मनाचीच अधिसत्ता असल्याचं दिसतं. मनाचा तोल गेला की शरीराचाही तोल जावयास वेळ लागत नाही. अतिशय गूढ आणि गहन असणाऱ्या मनाचं रहस्य आणि तंत्र जाणून घेण्याचा प्रयत्न साधू महात्म्यांनी केल्याचं दिसतं. या गूढ आणि गहन असणाऱ्या मनाच्या अभ्यासात त्यांना या मनाचे नाना रंग कळले. नानाविध विकाराचं उगमस्थान मन हेच असल्याचं त्यांना उमगलं. आत्मिक आणि शारीरिक शक्तींचा चलनकर्ता म्हणजे मन होय. सर्व संकल्प आणि विकल्पांचं केंद्रस्थानही मनच होय. म्हणूनच मन चिंती ते वैरी न चिंती असा अनुभव प्रत्येक मनुष्यास आल्याशिवाय राहत नाही. सर्व विषय विकारांचं आश्रयस्थान असणाऱ्या मनाचं वर्णन कबीरांनी अतिशय समर्पकपणे केलं आहे. काम क्रोध मद दंभ लोभ ये सब मन का पसारा अशा या किमयागार मनाची महती आणि महत्त्व अगाध आहे. या मनाकडे जाणारा रस्ता एक मार्गी आहे. म्हणून मनापर्यंत पोहोचलेल्या किंवा मनाला लागणाऱ्या गोष्टी मनुष्य कधीही विसरू शकत नाही. आनंदाचे दुःखाचे आणि अपमानाचे क्षण मनात कायमचे घर करून बसतात. भंगली या चित्ता नाये कशाने सांदिता. तुकोबाराया म्हणतात की भंगलेलं मन कशानेही जोडता येत नाही. साधू संतांना या मनाची असीम शक्ती कळली. विचार हे या मनाच्या शक्तीचे ऊर्जास्त्रोत होय. चांगले विचार करणारं मन हे स्वस्थ आणि निर्मळ राहतं, तर वाईट विचार मनुष्याला वाईट आचार करण्यास प्रवृत्त करतात. म्हणून संतांनी सद्विचारांना आणि सदाचाराला महत्त्व दिल्याचं दिसतं. मनात जसा भाव असतो तसं फळ आपल्याला मिळतं. तुकोबाराया म्हणतात जैसा भाव तैसे फळ. जसे स्वाती नक्षत्राचं पाणी एकच असतं, पण ते तापलेल्या लोखंडावर पडलं तर त्याची वाफ होते. कमलपत्रावर पडलं तर स्फटिकासारखं चमकतं आणि शिंपल्यात पडलं तर त्याचा मोती हो. या मनाचं शस्त्र आणि शास्त्र या संत मंडळींना पुरेपूर गवसलं होतं. म्हणूनच मन करारे प्रसन्न सर्वसिद्धीचे कारण.

0: असा तुकोबाराया उपदेश करतात. तर सर्व इंद्रिय व्यापारांचे मूळ असणाऱ्या मनावर समर्थ रामदासांनी मनाचे श्लोक रचले. कबीरांनी मनाला दिवाने मन असे संबोधून मन को मार रखो भाई असा सूचना वजा इशाराही दिला आहे. तुकोबांनाही मना पाहिजे अंकुश असंच वाटतं. संतांप्रमाणे मानसशास्त्रज्ञांनाही मनाचं शास्त्र स्पष्ट केलं आहे. नैराश्य आणि चिंता माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करतात, म्हणून माणसानं सकारात्मक विचार करावा असं मानसशास्त्रज्ञ सांगतात. कारण नकारात्मक विचार माणसाला निष्क्रिय आणि निरुत्साही बनवतात. ही निष्क्रियता अपयशाच्या दिशेने नेते. अपयश आणि नैराश्यातून आत्महत्येसारख्या गोष्टी करण्यासाठी मनुष्य प्रवृत्त होतो. असे घडू नये म्हणून संत विचाराचं अनुसरण करणं आवश्यक ठरतं. मनाची प्रसन्नता हे सर्व सिद्धीचं कारण आहे, एवढं मात्र खरं.
1: मन करारे प्रसन्न याविषयी डॉक्टर अंजली पांडे यांचं चिंतन आताच आपण ऐकलं.

0: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 6:35 झाली आहेत. आता ऐकूया आज प्रसारित तसंच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर आजचे दिनविशेष सांगितले जाईल. सुरुवातीला ऐकूया हा संदेश.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: सहा 6:40 आपण ऐकू शकाल कृषीवाणी. 6:45 आरोग्यम संपदा आणि त्यानंतर परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 6:55 सुप्रभात. 7:25 आणि दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 सुगम संगीत. ₹8:15 आणि आरोग्यम निरामय आरोग्य यामध्ये जागतिक मुरुम जागरूकता महिनानिमित्त मुरुम एक सामान्य वैद्यकीय समस्या याविषयी त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर अपूर्वा बांगडे यांची हेमा बहादे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल. 8:40 सुगम संगीताचा आनंद आपल्याला घेता येईल. 9 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम. 10 हिंदी चित्रपट संगीत. 10:30 कार्यक्रम चालता बोलता. 11 हिंदी भजन. 11:30 मराठी चित्रपट संगीत. 12 वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 1:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम. 5:30 युववाणी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 6:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम. 7:15 मुंबई केंद्रावरून कार्यक्रम सहक्षेपित करू. 7:30 माझं घर माझं शिवार कार्यक्रम प्रसारित करू. 8:15 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम. आणि 11:10 केंद्र सरकारच्या 12 वर्षापूर्ती निमित्तानं वृत्तसेवा विभागातर्फे विशेष मालिका प्रसारित करू. विदेश नीती हा कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. तर ही होती आज प्रसारित तसंच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आता ऐकूया आजचे दिनविशेष. त्याआधी हा संदेश.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: श्रोते हो, आज 15 जून. ऐकूया आजचे काही दिनविशेष. आज जागतिक वारा दिन. आज ज्येष्ठ नागरिक छळ जागृत

ती दिन आहे. आजच्या दिवशी 1860 फ्लोरेन्स नाइटिंगेल यांनी परिचारिकांसाठी पहिली शिक्षण संस्था लंडनमधील सेंट थॉमस हॉस्पिटल इथं सुरू केली. 15 जून 1752 रोजी बेंजामिन फ्रँकलिन यांनी पतंग उडवत धातूकडे वीज आकर्षित होते हे समप्रमाण सिद्ध करणारा प्रयोग सादर केला. त्यांनी पतंगाजवळ एक धातूचा तुकडा लावला होता. प्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ करिया मणिकम कृष्णन यांचा आज स्मृती दिन. आजच्या दिवशी 1961 त्यांचं निधन झालं. ते सी व्ही रमण यांचे सहकारी होते. अणुविज्ञान आणि प्रकाश यंत्रणा यामध्ये केलेल्या संशोधनाबद्दल 1953 पद्मभूषण किताबानं त्यांना सन्मानित करण्यात आलं. लेखणीच्या सामर्थ्यानं महाराष्ट्राच्या आधुनिक वृत्तपत्रीय युगातील कालखंड गाजवणारे अच्युत बळवंत कोल्हटकर यांचं निधन आजच्या दिवशी 1931 झालं. प्रसिद्ध नाटककार प्रेमानंद गजवी यांचा आज जन्मदिवस. त्यांची तनमाजुरी, किरवंत, घोटभर पाणी, देवनवरी अशी अनेक नाटकं प्रसिद्ध आहेत. थोर समाजसेवक अण्णा हजारे यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म 1937 झाला. त्यांना पद्मभूषण आणि पद्मश्री किताबानं सन्मानित करण्यात आलं. तर श्रोते हो, हे होते आजचे काही दिनविशेष.

0: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 6:40 झाली आहेत. ऐकूया कृषीवाणी, पण त्याआधी हा संदेश.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खबरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, यंदाचं हे वर्ष एल निनो असल्याचं सांगण्यात येते आहे. त्यादृष्टीनं दुष्काळी परिस्थितीच्या गंभीर संकटाला सामोरं जाण्यासाठी शेतकरी बंधूंनी सज्ज राहणं आता गरजेचं झालेलं आहे. त्यादृष्टीनं मूलस्थानी जलसंधारण, पेरणीचा योग्य कालावधी आणि वाण निवडले पाहिजेत. त्याअनुषंगानं पेरणी पद्धतीचा वापर करणं, मशागत करणं, अन्नद्रव्य आणि सिंचनाचं काटेकोर व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. 2026-27 हे वर्ष एल निनो वर्ष असल्याचं सांगण्यात येतंय. विशेषतः मराठवाडा विभागासारख्या कमी पावसाच्या प्रदेशामध्ये त्याचा अधिक परिणाम जाणवतो आहे. शेतकऱ्यांच्यासाठी एका अर्थाने हे संकटच आहे, परंतु योग्य नियोजन आणि पूर्वतयारीमुळे शेतीचं आणि पिकांचं योग्य प्रभावी व्यवस्थापन करणं शक्य आहे. एल निनो हा प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा जास्त वाढण्याचा हवामानातील नैसर्गिक प्रकार आहे. विशेषतः दक्षिण अमेरिकेजवळील मध्य आणि पूर्व प्रशांत महासागरातील पाणी उबदार होतं, त्यामुळे जगभरातील वारे, पर्जन्यमान आणि तापमानाच्या पद्धती बदलतात. एल निनो हा स्पॅनिश शब्द असून त्याचा अर्थ लहान मुलगा किंवा बालक असा होतो. जेव्हा प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागातील पाण्याचं तापमान वाढते आणि पश्चिमेकडील भागातील हवेचा दाब वाढलेला असतो, तेव्हा पश्चिमेकडून पूर्व दिशेला वारे वाहतात. ढग जमलेली पाण्याची वाफ तिकडे वाहून नेतात. त्यावेळी पूर्वेकडील भागामध्ये अतिवृष्टी तर पश्चिमेकडील भागामध्ये दुष्काळी स्थिती असा एल निनोचा परिणाम दिसून येतो. एल निनोची मुख्य वैशिष्ट्य अशी आहेत, समुद्राच्या पाण्याचं तापमान त्या दरम्यान वाढतं, पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारे व्यापारी वारे कमकुवत होतात, भारतासह अनेक देशांमध्ये पावसाचं प्रमाण कमी होऊ शकतं आणि दुष्काळ, उष्णतेची लाट आणि पिकांवर ताण वाढू शकतो. एल निनोचे होणारे सर्वसाधारण परिणाम असे आहेत, मान्सून पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे, कोरडवाहू पिकांवर ताण येतो, पावसाला उशीर होतो आणि कमी पर्जन्यमान होतं, त्याचबरोबर दीर्घ आणि कोरडे कालखंड असू शकतात, पावसाचं अनियमित वितरण असतं, तापमानामध्ये वाढ होते, बाष्पीभवन जास्त होते, मातीतील आर्द्रता कमी होते आणि जलसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर घट येऊ शकते. एल निनोचे पिकांवर जे परिणाम होतात ते असे आहेत, पेरणी उशिरा किंवा अयशस्वी होऊ शकते, उगवण

0: कमी होते, पिकांच्या वाढीवर त्याचा परिणाम होतो, सोयाबीन तूर इत्यादी पिकांमध्ये फुलधारणा आणि शेंगा भरण्यावर परिणाम होतो, कापूस पिकामध्ये फुलगळ आणि बोंडगळ दिसून येते, उत्पादनामध्ये घट येते आणि किडी रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, एल निनो परिस्थितीमध्ये पावसाचं प्रमाण कमी, पावसात खंड किंवा उशिरा पाऊस येण्याची शक्यता असते, त्यामुळे पिकांना उपलब्ध ओलाव्याचा योग्य वापर होण्यासाठी योग्य पेरणी पद्धतीचा अवलंब करणं अत्यंत आवश्यक असते. एल निनोच्या पार्श्वभूमीवर योग्य पेरणी पद्धतीचा अवलंब आपण करावा, त्यामुळे कमी आणि अनियमित पावसातही पिकांचं संरक्षण करून उत्पादन टिकवून ठेवणं शक्य होतं.
1: या माहितीचं वाचन केलं होतं हेमंत शेंडे यांनी.
2: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा आजच घ्या.
1: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 6:45 होत आहेत. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण अंडाशयातील गाठींची लक्षणं, निदान आणि उपचार पद्धती याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण अंडाशयाच्या गाठीमध्ये किंवा या सिस्टमध्ये लक्षणे काय असतात, तर बहुतेक गाठी ह्या 3 ते 5 सेंटीमीटर पर्यंत असतात. त्याच्यात काहीच लक्षणे नसतात. त्या सहसा इतर कारणामुळे ज्यावेळेस गर्भाशय व बाजूच्या भागाची सोनोग्राफी दुसऱ्या कारणामुळे केली जाते त्यावेळेस ते आढळून येतात आणि ते सहसा न समजता आपल्याला त्या नाहीशा पण होत असतात. दुसरं लक्षण म्हणजे गाठ जर वाढली किंवा ती जर 10 सेंटीमीटर पेक्षा मोठी असेल किंवा जर गाठ वाढण्याचा जर आकार हा अधिक तीव्र असेल तर स्पष्ट लक्षणे दिसून येतात. त्याच्यामध्ये मग मळमळ असेल, ओटीपोटामधील वेदना असतील, पोट फुगणं असेल, वेदनादायी लैंगिक संबंध असतील, वेदनादायी मासिक पाळी असेल, वारंवार लघवी येणं असेल किंवा वारंवार शौचास जाणं असेल किंवा कमरेमध्ये किंवा अगदी मांड्यामध्ये सुद्धा वेदना होऊ शकतात. या सिस्टचं निदान कसं करतात, तर डॉक्टर अगोदर महिलेची आतून तपासणी करून स्पष्ट जर गाठ दिसत असतील तर त्यांच्या हाताने ती गाठ लागते आणि त्याच्याने ते त्याचं निदान करू शकतात. दुसरी तपासणी आहे ज्याला आपण पेल्विक सोनोग्राफी म्हणतो. यात गाठीचं अस्तित्व, त्याचं नेमकं स्थान, ती द्रवरूप आहे की घनस्वरूपाची आहे, सिस्टची संख्या किती आहे, त्यातला रक्त पुरवठा कसा आहे, ह्या गोष्टी तुम्हाला समजतात. त्यानंतर तिसरी जी टेस्ट आहे किंवा तपासणी आहे ती आहे लॅप्रोस्कोपी. पोटातून एक छोटासा छेद देऊन दुर्बिणीद्वारे ही तपासणी करतात. यामध्ये ओटीपोटातील पोकळी, प्रजनन अवयव व गाठी किंवा या पिशव्या आपण पाहू शकतो आणि याचा एक फायदा असतो की त्याच वेळेस या गाठी काढून टाकणं पण आपल्याला शक्य होऊ शकतं. त्याच्यानंतर मग आणखी काही तपासण्या असू शकतात, सी टी स्कॅन किंवा एम आर आय स्कॅन, ते अधिक स्पष्ट

0: स्पष्टपणे ह्या गाठी चांगल्या निदान होण्यासाठी त्या आपण करायला रुग्णाला सांगू शकतो. त्याच्यानंतर रक्त चाचणी पण एक महत्त्वाची आहे अशा सिस्टमध्ये, ज्यावेळेस मोठ्या सिस्ट असतात त्यावेळेस. तर कर्करोगाची शक्यता नाकारण्यासाठी ही सिस्ट करतो त्या टेस्टचं नाव आहे CA125. ही तपासणी आपण करणं आवश्यक असतं. उपचार काय आहेत? तर काळजीपूर्वक निरीक्षण या गाठींचं करणं, मग ही गाठ तशीच राहते, कमी होते किंवा वाढते. सहसा गाठ लहानच असते, त्यानंतर ती फंक्शनल आहेत तशावेळी डॉक्टर काही कालावधीसाठी वाट पाहतात. मग त्या कालावधीमध्ये नुसतं वाट पाहण्यापेक्षा काही औषधी रुग्णाला देतात ज्यामध्ये गर्भनिरोधकांच्या गोळ्या असतात. त्यामुळे नवीन रोत्सर्जन होत नाही व नवीन गाठ निर्माण होत नाही आणि तोपर्यंत ज्या अगोदरची शिस्त तयार झालेली असते ती शिस्त पण हळूहळू ती कमी होऊन जाते. परंतु जर गाठ 10 सेंटीमीटरपेक्षा जास्त असेल किंवा सतत वाढत जाणारी गाठ असेल किंवा गाठीचा त्रास जास्त असेल, गाठीचा वाढण्याचा वेग जास्त असेल आणि गाठ जर रजोनिवृत्तीनंतर मग ती छोटीशी जरी असली तरी आपल्याला त्या गाठी लॅप्रोस्कोपीने निदान करून काढता येतात. बऱ्याच वेळेस अंडाशयातील फक्त सिस्ट काढता येते, परंतु कधी कधी वय अधिक असेल किंवा पुन्हा हानिकारक गाठ तयार होऊ नये म्हणून आपल्याला पूर्ण अंडाशय आपल्याला काढावी लागते.
1: श्रोतहो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत अंडाशयातील गाठींची लक्षणं, निदान आणि उपचार पद्धती याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि आजच्या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. हाच कार्यक्रम दुपारी 2:05 पुनःप्रसारित करण्यात येईल. सकाळचे 6:50 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिवंतिनी कुंडीकर आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापन याविषयी उपयुक्त माहिती ऐकणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव अंधळे यांचं. ऐकूयात ही उपयुक्त माहिती. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, संकट हे कधीही आपणाला विचारून येत नाही आणि ते भयंकर आणि तितकेच धोकादायक असते, म्हणूनच त्याला आपत्ती असे म्हणतात. आपत्ती ही अशी अचानक येते म्हणून तिचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. भारत सरकारने सध्याच्या परिस्थितीत आपत्तीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन 2005 या कायद्याची निर्मिती केली आहे आणि या अंतर्गत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची स्थापना केली आहे, ज्याला आपण NDRF असे म्हणतो. देशात अशा प्रकारे कुठेही आपत्ती निर्माण झाली तर NDRF चे जवान आपणाला मदत करतात. आपत्ती दोन प्रकारच्या असतात. एक म्हणजे नैसर्गिक आपत्ती, ज्यात भूकंप, सुनामी, ज्वालामुखी, वादळ, महापूर, दुष्काळ यांचा समावेश होतो. तर दुसरा प्रकार म्हणजे मानवी आपत्ती. आग लागणे, अपघात होणे, युद्ध, दहशत, प्रदूषण यासारख्या आपत्ती सांगता येतील. आज आपण प्रामुख्याने पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तींचा आणि त्यांच्या व्यवस्थापनाचा विचार करणार आहोत. आता पावसाळा सुरू झाला की जागतिक हवामान बदलामुळे पावसाचे प्रमाण विषम झाले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मोठी वादळे, वीज पडणे, गारपीट होणे आणि अतिवृष्टी, ढगफुटी यासारखे अशा घटना आपल्या अवतीभोवती सतत घडत असतात, पण आपण त्यांच्याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. वीज पडण्याच्या आपत्तीमुळे दरवर्षी आपल्याकडे अनेकांना जीव गमवावा लागतो. तसेच अवकाळी पावसा

0: पावसामुळे आणि गारपिटीमुळे अनेकांना मृत्यू येतो. अलीकडील काळात मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये गारपिटीचे प्रमाण वाढले आहे. तसेच अतिवृष्टीमुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतीचे आणि जीवांचे नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी झाली तेव्हा 100 पेक्षा अधिक लोक मृत्युमुखी पावले तर 3000 पेक्षा जास्त प्राणी यांना जीव गमवावा लागला. महाराष्ट्राच्या पातळीवरील हे आकडे आहेत. देशाच्या पातळीवर यापेक्षा जास्त नुकसान झालेले आहे. पावसाळ्यात अलीकडे आणखीन एक आपत्ती भेडसावते आणि ती म्हणजे भूस्खलन. शहरीकरणामुळे शेजारी असलेले डोंगर कोरले जात आहेत तेव्हा पावसाळ्यामुळे भूस्खलन होऊन जीवित आणि वित्तहानी होत आहे. तसेच नदी नाले यांच्या कडेला भाव टाकून घरं बांधली जात आहेत तेव्हा नदी नाल्यात पाणी भरून ते शेजारी घरात जाते. मुंबई, पुणे यासारख्या शहरात या घटना दरवर्षी घडताना आपणाला दिसतात. त्याचे व्यवस्थापन केले नाही तर मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होते. गेल्या वर्षी खडकवासला धरणातून पाणी सोडले तेव्हा अनेक घरांना स्थित्यंतर करावे लागले. लोकांना बाहेर काढण्यासाठी NDRFला पाचारण करावे लागले. म्हणून पावसाला सुरुवात होण्या अगोदरच आपण आपत्ती व्यवस्थापनाचे धडे घेऊन आपत्ती व्यवस्थापन करणे अतिशय महत्वाचे आहे. शेवटी निसर्ग चक्र स्थिर नाही, ते सतत बदलत राहते. आपत्ती सुद्धा येणार आहेत पण त्यांचे व्यवस्थापन केले तर मनुष्यहानी कमी होईल एवढेच शेवटी म्हणता येईल. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापन या विषयीची उपयुक्त माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं प्राध्यापक पुरव अंधाळे यांचं. हे आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोते हो, भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात. नमस्कार.
2: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 6:55 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सुप्रभात. श्रोते हो नमस्कार. सुप्रभात या कार्यक्रमात मी सतीश धुर्वे आपलं सहर्ष स्वागत करतो. श्रोते हो, ज्या आई वडिलांनी बोट धरून आपल्याला चालायला शिकवलं त्याच आई वडिलांना त्यांच्या उतारवयात आपण वाऱ्यावर सोडणं ही मानवी संस्कृतीचा सर्वात मोठा पराभव आहे. आजचं 21वं शतक हे प्रगतीचं, गतीचं आणि आधुनिकतेचं शतक मानलं जातं. मानवानं भौतिक सुखांची शिखरं पादाकणांत केली आहेत पण या तथाकथित सुशिक्षित आणि प्रगत समाजात एक अत्यंत वेदनादायी आणि काळीमा फासणारी वास्तवता समोर येत आहे. ती म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचा छळ. ही केवळ एखाद्या कुटुंबापुरती मर्यादित समस्या नसून ती एक जागतिक सामाजिक समस्या बनली आहे. याच गंभीर विषयाकडे जगाचं लक्ष वेधण्यासाठी, मानवी मूल्यांची जाणीव करून देण्यासाठी आणि वृद्धांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी दरवर्षी 15 जून हा दिवस जगभरात ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंधक दिन म्हणून पाळला जातो. जागतिक आरोग्य संघटन आणि संयुक्त राष्ट्रसंघ यांच्या पुढाकारानं अधिकृतपणे 15 जून 2011 रोजी या दिवसाची जागतिक पातळीवर सुरुवात करण्यात आली. जगभरातील वृद्धांची वाढती संख्या आणि त्यांच्यावर होणारे अत्याचार यावर संशोधन केल्यानंतर असे आढळून आले की अनेक वृद्ध नागरिक आपल्या हक्कांच्या संरक्षणापासून वंचित आहेत. हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य हेतू हा आहे की समाजानं वृद्धांच्या समस्या समजून घ्याव्यात आणि त्यांच्या छळाविरुद्ध कायदेशीर आणि सामाजिक पावलं उचलली जावीत. बदलत्या जीवनशैलीमुळं आणि विभक्त कुटुंब पद्धतीमुळं ज्येष्ठ नागरिकांना अनेक प्रकारच्या छळांचा सामना करावा लागतो. आजच्या धावपळीच्या युगात तरुणांकडे आपल्या घरातील वृद्धांशी बोलायला वेळ नाही. त्यांना घरात एका खोलीपुरतं मर्यादित ठेवणं, त्यांच्याशी संवाद न साधणं, त्यांना सतत टोमणे मारणं, त्यांचा अपमान करणं आणि त्यांना निरुपयोगी समजणं हा अत्यंत वेदनादायी मानसिक छळ आहे. या एकटेपणामुळे अनेक वृद्ध नैराश्येच्या गर्तेत जातात. अनेकदा स्वतःची मुलं किंवा नातेवाईक वृद्धांच्या अनतिकतेचा फायदा घेतात.

0: त्यांची आयुष्यभराची कमाई, पेन्शन किंवा घर, जमीन फसवणुकीनं किंवा बळजबरीनं आपल्या नावावर करून घेतात. एकदा का संपत्ती नावावर झाली की त्यांना घरातून हाकलून दिलं जातं. वाढत्या वयानुसार शरीराची साथ सुटते, अनेक आजार जडतात. अशा वेळी त्यांना वेळेवर औषधोपचार न देणं, त्यांच्या स्वच्छतेकडं दुर्लक्ष करणं आणि त्यांना मारहाण करणं असे अमानुष प्रकारही समाजात घडत असतात. ज्येष्ठ नागरिक हे आपल्या समाजाचा पाया आहे. त्यांनी केलेल्या कष्टामुळेच आजची पिढी उभी आहे. त्यामुळे त्यांचं रक्षण करणं हे आपलं परम कर्तव्य आहे. वृद्धांना महागड्या वस्तूंची नाही तर आपल्या दोन गोड शब्दांची गरज असते. त्यांच्याशी वेळ मिळेल तेव्हा संवाद आपण साधला पाहिजे. घरातील महत्त्वाच्या निर्णयांमध्ये त्यांचा सल्ला आपण घेतला पाहिजे, जेणेकरून त्यांना आपण अजूनही कुटुंबाचा एक महत्त्वाचा भाग आहोत असं वाटेल. ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंधक दिन हा वर्षातील केवळ एक दिवस साजरा करून चालणार नाही, तर प्रत्येक दिवशी आपल्या मनात वृद्धांबद्दल आदराची भावना असायला हवी. आज जे तरुण आहेत ते उद्या वृद्ध होणार, हा निसर्गाचा नियम प्रत्येकानं ठेवला पाहिजे. आपण आपल्या आई वडिलांना जशी वागणूक देऊ तशीच वागणूक आपली मुलं आपल्याला देतील हे विसरता कामा नये. ज्या दिवशी समाजातील प्रत्येक वृद्ध व्यक्ती सुरक्षित, आनंदी आणि सन्मानानं आपलं आयुष्य जगेल, त्याच दिवशी खऱ्या अर्थानं या दिनाचं उद्दिष्ट साध्य होईल. सुप्रभात. हा कार्यक्रम आपण ऐकलत आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 7 वाजलेत.
1: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
2: अनेक प्रश्न, अनेक शंका,
1: तर कुठे मिळेल याचं समाधान
2: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
1: हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमातून
2: कॉल करा आणि प्रश्न विचारा
1: 07172254634 या नंबरवर.
2: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
1: आणि प्रसारण असेल सकाळी 11:00.
2: हॅलो डॉक्टर.
1: हॅलो डॉक्टर. आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्यानं प्रयत्न असतो.
3: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
1: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
3: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
1: आकाशवाणी चंद्रपूर.
4: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअरसाठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.
0: श्रोतेहो, एक निवेदन आहे का? हे निवेदन आहे हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासंदर्भातलं. श्रोतेहो, येत्या शनिवारी म्हणजे 20 जूनला प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आहे मानसिक आजार आणि उपचार. कार्यक्रमात मार्गदर्शन करतील मानसिक रोग तज्ज्ञ डॉक्टर विवेक बांबोळे. श्रोतेहो, आपल्याला उदास किंवा निरुत्साह वाटत आहे का? वारंवार मूड बदलत आहे का? भीती किंवा जास्त चिंता वाटते आहे का? स्वभावात आणि झोपण्याच्या सवयींमध्ये बदल, लोकांमध्ये मिसळणं टाळावंसं वाटतं का? दैनंदिन काम करण्यासाठी काही अडचणी येत आहेत का? श्रोतेहो, कदाचित हे मानसिक आजाराचे लक्षणं तर नाही ना? तर श्रोतेहो, असे जर काही बदल आपल्या आयुष्यात होत असतील, काही अडचणी असतील, तर आपण फोन करून विचारू शकता.

हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग होईल बुधवारी 17 जून रोजी सकाळी 10:30 ते 11 या दरम्यान. फोन नंबर आहे 0717225463 तेव्हा अवश्य फोन करा आणि आपल्या शंकांचं निरसन करून घ्या. मार्गदर्शन करतील मानसिक रोग तज्ज्ञ डॉक्टर विवेक बांबोळे. विषय आहे मानसिक आजार आणि उपचार. निवेदन संपलं.

विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.robono-eoj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

कायदेशीर सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.robono-doj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

वक्त जैसे ठहर गया है यहीं, हर तरफ एक अजब उदास।

बागबानी या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर पुणे केंद्रावरून प्रादेशिक मराठी बातम्या सहक्षेपित करीत आहोत. त्यानंतर 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सुरुवातीला पुणे केंद्रावरून प्रादेशिक मराठी बातम्या. त्याआधी काही संदेश आणि जाहिराती.

0: अहो हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
1: अहो एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
2: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
0: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो. 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
1: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
2: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
0: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
3: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
0: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया.
4: पण भवतालाचं भान ठेवून प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकतं.
0: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या, नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया.

0: शास्त्रीय संगीतातले राग त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
1: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
2: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
3: काय

आकाशवाणी पुणे विजया लक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मानवता केंद्रित नवोपक्रमाला भारतात प्रोत्साहन मिळत असल्याचं फ्रान्समधील भारत इनोव्हेट्स कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन. 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं पुढील वर्षी जानेवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजन. विदर्भ वगळता उर्वरित राज्यात नव्या शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरुवात. आणि सोलापूर जिल्ह्यात देवदर्शनाहून परतणाऱ्या 8 भाविकांचा विहिरीत पडून मृत्यू. आता सविस्तर बातम्या. भारतात 2 लाखांहून अधिक स्टार्टअप आहेत. या माध्यमातून देशातील युवा पिढी विविध क्षेत्रातील जागतिक आव्हानांवर उपाययोजना विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी संयुक्तपणे फ्रान्समधल्या निस इथं भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं काल उद्घाटन केलं त्यावेळी ते बोलत होते. भारताची प्रतिभा आणि युरोपीय भांडवल यांच्यामधला एक दुवा म्हणून भारत इनोव्हेट्स हा उपक्रम महत्वाचा आहे असं मोदी म्हणाले. भारतात मानवतेसाठी तंत्रज्ञान या तत्वाला अनुसरून मानवकेंद्रित नवोपक्रमाला प्रोत्साहन दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉ यांनी या कार्यक्रमात बोलताना भारताच्या नवोन्मेषी उपक्रमांची प्रशंसा केली. भारताचं नवोन्मेषाचं जागतिक केंद्र म्हणून उदयाला आलं असल्याचं ते म्हणाले. भारत इनोव्हेट्स या उपक्रमाअंतर्गत देशातील 120 पेक्षा जास्त स्टार्टअप्स आणि जगभरातील आघाडीचे गुंतवणूकदार तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज तसंच प्रमुख शैक्षणिक संस्था एकत्र आल्या आहेत. या कार्यक्रमाला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल राष्ट्रीय सुरक्षितता सल्लागार अजित डोभाल मुख्य वैज्ञानिक सल्लागार अजय कुमार सूद इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं 100व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात पुढच्या वर्षी 28 ते 31 जानेवारी या कालावधीत होणार आहे. 4 दिवसांचं हे संमेलन ऐतिहासिक आणि भव्य स्वरूपात पार पडेल अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत संमेलनाचं स्थळ आणि तारखांबाबत सर्व सभासदांनी एकमत मंजुरी दिली. तत्पूर्वी स्थळ निवड समितीनं एसपी महाविद्यालय फर्ग्युसन महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसराची पाहणी केली होती. 100व्या साहित्य संमेलनाच्या अनुषंगानं नांदी 100व्या साहित्य संमेलनाची हा उपक्रम राज्यभरात राबवला जाईल. या उपक्रमातून पुणे मुंबई वगळता अन्य शहरांमध्ये आणि गावांमध्ये 99 साहित्यिक उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. आतापर्यंत साहित्य संमेलनं झाली त्या ठिकाणी येत्या 15 ऑगस्ट ते 15 जानेवारी या कालावधीत हे साहित्यिक उपक्रम राबवले जातील असंही या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. संमेलनाचे संयोजक समर्थ युवा

0: फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे, मसापचे प्रमुख कार्यवाह डॉ स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यावेळी उपस्थित होते. राज्यातलं अपुरं पर्जन्यमान आणि धरणातला उपलब्ध पाणीसाठा विचारात घेऊन येत्या 31 ऑगस्टपर्यंत नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावं असे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल पुण्यातील एका बैठकीत दिले. बेकायदेशीर पाणी उपशावर तातडीनं कडक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान पुणे महानगरपालिका क्षेत्रात आजपासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. यासाठीचं वेळापत्रक महापालिकेनं याआधी जाहीर केलं आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीनं करावा असं आवाहन पुणे महानगरपालिकेनं केलं आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालयाच्या अधिकृत युट्यूब वाहिनीवर काल योग प्रात्यक्षिकांचं थेट प्रसारण करण्यात आलं. या प्रक्षेपणाद्वारे मंत्रालयानं सर्वाधिक प्रेक्षक संख्येचा नवा गिनीज विश्वविक्रम नोंदवला. या विशेष जागतिक ऑनलाईन योग सत्रात 4,35,831 नागरिक सहभागी झाले. सहभागी झालेल्या जगभरातील नागरिकांचं आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी अभिनंदन केलं. हा कार्यक्रम आयुष मंत्रालयानं मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था आणि इतर सहयोगी संस्थांच्या सहकार्यानं आयोजित केला होता. कार्यक्रमादरम्यान हॅबिट संघानं मार्गदर्शन केलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं काल गोब देवल स्मृतिदिन पुरस्कार आणि जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस यांना सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं. नाट्य परिषदेच्या नाट्यकला अकादमीला राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन शेलार यांनी याप्रसंगी बोलताना दिलं. समारंभात इतरही नाट्यविषयक पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. नाट्य परिषद येत्या काळात रंगमंच कामगार, आरक्षण लिपिक, व्यवस्थापक आणि कलाकार यांचा अपघात विमा काढणार असल्याची माहिती यावेळी परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी दिली. विदर्भ वगळता राज्याच्या अन्य भागातल्या शाळा आजपासून सुरू होत आहेत. उन्हाळ्या सुट्ट्या संपवून नव्या वर्गात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी शाळा सज्ज झाल्या आहेत. शिक्षण मंत्री दादा भुसे नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम तोरणमाळमध्ये शालेय विद्यार्थ्यांचं स्वागत करणार आहेत. तोरणमाळच्या नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव साजरा होणार आहे. नवीन शैक्षणिक वर्षात पदार्पण करणाऱ्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत केलं जाईल. विद्यार्थ्यांना गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचं वाटपही केलं जाणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेनं देखील मुलांच्या शाळेचा पहिला दिवस संस्मरणीय व्हावा यादृष्टीनं जय्यत तयारी केली आहे. महापौरांसह सर्व पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, नगरसेवक विविध शाळांमधील प्रवेशोत्सवाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांचं स्वागत करणार आहेत. पुण्यातील खडकवासला इथल्या केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्रात काल 110वा स्थापना दिवस साजरा झाला. यानिमित्त केंद्रामध्ये काल सर्वांना मुक्त प्रवेश देण्यात आला. इतिहास अभ्यासक अनिकेत यादव यांनी काल या केंद्राला भेट दिली. याबाबत आकाशवाणीशी बोलताना ते म्हणाले,
1: CWPRS म्हणजे केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र, तर तिथे आज 10-12 साधारण मॉडेल्स आम्ही तिथे पाहिले की ज्यामध्ये मुंबई पोर्ट टायडल मॉडेल फार खूप छान होतं, नंतर यमुना रिव्हर मॉडेल होतं, इंदिरा सागर मॉडेल होतं आणि विविध भारतामधले जे धरणांमध्ये असलेले पाणी साठवण्याचं क्षेत्र, पाणी सोडण्यासाठी काय प्रक्रिया राबवली जाते, गाळ साठू नये म्हणून काय केलं जातं, तिथे विद्युत संशोधन केंद्र साधारण तिथे कसं केलं जातं याच्यावरती तिथे काम केलं जातं आणि त्याचे मॉडेल्स, विविध प्रकारचे मॉडेल्स तिथे तयार केलेले आहेत आणि इतके छान आहेत. आम्हाला मुंबईचं JNPT पोर्ट मॉडेल अतिशय छान वाटलं आणि देशातील सर्वात मोठा कंटेनर जे बंदर आहे तर त्याचं अप्रतिम मॉडेल तिथे तयार केलेलं आहे की जे मुंबईमध्ये समुद्रामध्ये जे भरती आणि ओहोटी येते तर त्याच्यावरती लक्ष ठेवून विविध प्रकारचे मोठमोठे कंटेनर्स आतमध्ये कसे प्रकारे आले पाहिजे, त्याच्यामध्ये मटेरियल कसं लोड केलं पाहिजे याच्यावरती फार मोठं काम तिथे केलं जातं आणि नद्यांचे प्रवाह, किनारपट्टीचं संरक्षण आणि जलविद्युत प्रकल्प जे आहेत तर ते समजून घेण्यासाठी हे मॉडेल्स पाहणं फार महत्वाचं आहे.
0: सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील म्हसवड पंढरपूर मार्गावर तांदूळवाडीजवळ काल दुपारी झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले. मृतांमध्ये 5 महिला आणि 3 लहान मुलांचा समावेश आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पिकअप वाहन कोसळल्यानं हा अपघात झाला. रांजणी इथले 14 भाविक देवद

0: दर्शन आटपून परत येत असताना तांदूळवाडी परिसरात चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं गाडी रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अपघाताविषयी शोक व्यक्त केला असून पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येक मृताच्या नातेवाईकाला 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. क्रिकेट. बर्मिंगहॅममधल्या एस्बेस्टन इथं झालेल्या आयसीसी महिला टी ट्वेंटी विश्वचषकाच्या अ गटातल्या सामन्यात भारतानं काल पाकिस्तानचा 64 धावांनी पराभव केला. भारतानं पाकिस्तानसमोर 171 धावांचं लक्ष ठेवलं होतं. प्रत्युत्तरात पाकिस्तानला 17 षटकात 106 धावाच करता आल्या. तत्पूर्वी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेत भारतानं निर्धारित 20 षटकात 6 बाद 170 धावा केल्या. स्मृती मानधनानं 44 चेंडू सर्वाधिक 68 धावांची खेळी केली तर 5 खेळाडू बाद करणाऱ्या दीप्ती शर्माला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. हवामान. महाराष्ट्राचा काही भाग, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेशसह देशाच्या इतर भागात पुढील 4 ते 5 दिवसात नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच होण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. राज्यात आज काही ठिकाणी विजांसह जोराचे वारे सुटण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मानवता केंद्रित नवोपक्रमाला भारतात प्रोत्साहन मिळत असल्याचं फ्रान्समधील भारत इनोव्हेट्स कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन. 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं पुढील वर्षी जानेवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजन. विदर्भ वगळता उर्वरित राज्यात नव्या शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरुवात. आणि सोलापूर जिल्ह्यात देवदर्शनाहून परतणाऱ्या 8 भाविकांचा विहिरीत पडून मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: वॉचमॅन, वॉचमॅन, अरे अर्धा तास झाला पाणी वाहतंय, टाकी बंद कर.
2: अर्धा तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमाखर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

0: नमस्कार, एक कळकळीशी विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:22 झाली आहेत. जाणून घेऊया दिनविशेष. आज सोमवार दिनांक 15 जून 2026. आजचे दिनविशेष. ना ग गोरे यांचा जन्मदिन. संदेशकार अच्युत बळवंत कोल्हटकर यांचा स्मृतिदिन 1931 साली. सरोजिनी वैद्य यांचा जन्मदिन 1933 साली. आणि कवी गीतकार सूर्यकांत रामचंद्र खांडेकर यांचा स्मृतिदिन 1979 साली. हे होते आजचे दिनविशेष.
3: या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग.

0: श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले. त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. योग संगम पोर्टल. मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते. मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते. कोण कशाला उदार व्हावे, मीच मनाने मल्हार होते.
1: अवश्य ऐका नभोनाट्य ती विमुक्ता. लेखिका आणि प्रमुख भूमिका वर्षा दांदळे, सहभाग ज्ञानेश्वर नाईक. सोमवार दिनांक 15 जून ला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर नभोनाट्य ती विमुक्ता.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप मांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी आग्रहात
1: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी आग्रहात.

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करत आहो प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, शेतकरी सुखी तर देश सुखी, देश समृद्ध असं म्हटलं जातं. मात्र शेतीसमोर अनेक गंभीर प्रश्न, गंभीर आव्हानं आज उभी आहेत. यामध्ये बदलतं हवामान, अनियमित पाऊस, जमिनीची घटती सुपीकता, वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी अडचणीत सापडताना दिसतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना नवसंजीवनी देण्यासाठी राज्य शासनानं सुरू केलेला महत्वाकांक्षी उपक्रम म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प. हा प्रकल्प केवळ योजना नसून शेतीला आधुनिकतेची, विज्ञानाची आणि शाश्वततेची जोड देणारा परिवर्तनाचा मार्ग आहे. आणि याच विषयी आणखी माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत या प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळेकर सर आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन हा सुद्धा महत्वाचा मुद्दा असतो आणि तो बऱ्याच अंशी शेतकरी उपयोगात आणत आहेत आणि त्याचा खूप मोठ्या प्रमाणे फायदा होतोय. पण एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन हे काही शेतकरी अजूनही तेवढे आत्मसात करीत नाही, तर त्यांना काय सांगा?
1: त्यात एक सांगणं गरजेचं आहे की मुळातच आपल्याला कीड रोग ओळखता यायला पाहिजे. पहिली गोष्ट, माझ्या पिकावर काहीतरी आलेलं आहे बाबा, एखादं आक्रमण हे कळलं पाहिजे मला. काय होत, निसर्गामध्ये अनेक प्रकारचे कीटक आहेत, त्यातले काही मित्रही आहेत आणि काही शत्रू आहेत. पिका शत्रू कोण आहे, मित्र कोण, ओळखलं पाहिजे पहिली गोष्ट. आता ते शेतकऱ्यांना ज्ञान व्हायला पाहिजे. पण आम्ही देखील यात काय करतो की मित्र कीटकांची ओळख परेड देतो आपण. हे बाबा मित्र आपले आहेत, त्यांनी यांना काही तुम्ही म्हणजे धोका पोहोचवू नका. पण शत्रू कीटकांची ओळख फार

0: महत्त्वाची आहे. त्यातलं त्यात महत्त्वाचं काय लक्षण म्हणजे कीड आम्हाला दिसते त्यावेळेला कदाचित ती नुकसान करून झालेली असते देखील. म्हणून किडींचं सुरुवातीचं लक्षण काय आहे, अगदी सुरुवातीचं, जसं की एखादं म्हणजे आपण उदाहरण घेऊया सध्याचं फार मोठं की कापसावरची बोंडाळी, तर सुरुवातीचं लक्षण कधी आहे तर ते बोंडातले आळी हे त्याचा फार शेवटचा आहे, टप्पा येतो अगदी. पण ते सुरुवात फुलाच्या अगोदर म्हणजे कळी जवळ असते, म्हणजे कळी असतानाच त्याचे ते पतंग आहेत ते अंडी घालतात त्या कळीमध्ये, आणि तिथंच मग ती कळी उमलतानाच ते व्यवस्थित उमलत नाही तर डोमकळी म्हणतो आपण, मग तिथं मला कळलं पाहिजे अरे काही तर झालेलं आहे. मग त्याच्या अगोदर आम्ही जर उपाय केला, समजा तिथे आम्ही निंबुळ्यासारखं फवारणी केली, तर त्या कळीवर अंडी घालण्याचं प्रमाण कमी होणार. एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा पहिला टप्पा, कीडीची लक्षणं ओळखा, रोगा लक्षणं ओळखा आणि तात्काळ त्यावेळेला प्रतिबंध उपाय करा, हे त्यात महत्वाचं आहे. पण हे करताना आपला किडी रोग ओळखण्यासाठी किंवा किडींचं प्रमाण किती वाढलेलं आहे कळण्यासाठी शेतामध्ये अनेक प्रकारचे आपण उपयोग करू उपाय करू शकतो. साधे उपाय जसं की पक्षी थांबे काय आहे त्यामध्ये आहे, पक्षी म्हणजे पक्ष्यांना थांबण्याकरता जागा. का थांबणं गरज पक्ष्यांनी, पक्षी हे आपले मित्र आहेत, पक्ष्यांचं खाद्य म्हणजे किडे आहेत, कीटक किंवा अळ्या खाऊन पक्षी जगतात. मग त्यांना अळ्या खाण्यासाठी पिकावर त्यांना असं आपली पिकं अशी असतात की ज्यावर पक्ष्यांना थांबता येत नाही, फांद्या नाहीत ना पिकांना, लहान पिकं त्याच्यामध्ये आहे. म्हणून असे मध्ये आपण जर लाकडी इट्टी आकाराचे करून ठेवले आणि त्यावर जर पक्षी बसतो मग आणि मग ते किडी ओळखतो खातो तो आळे खातो तो आणि त्यांचं अशा प्रकारे एक पोषण होतं पक्ष्यांचं आणि आपलं संरक्षण होतं. हे पिक पक्ष्यांचं पोषण पिकांचं संरक्षण हे पक्षी थांब्यातून होऊ शकतं. तसे आपल्याकडे अनेक प्रकारचे सापळे आहेत, हे चिकट सापळे म्हणजे मावासारखे जे कीटक आहेत किंवा तुडतुडे आहेत हे सगळे त्या सापळ्याला चिकटून बसतात आणि त्यामुळे आपोआप त्याचं एक संख्या कमी होते, म्हणजे तो एक आपला परिणाम फायदा दिसून येतो. मग चिकट सापळ्यामध्ये रंग अनेक प्रकारचे असतात, पिवळे आहेत, पांढरे आहेत, निळे आहेत, अनेक प्रकारचे किडी प्रमाणात त्यामध्ये आपण असतात. शिवाय प्रकाश सापळे आहेत की जे काही कीटक हे रात्रीच्या प्रकाशाला आकर्षित होतात. अशा प्रकारे एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये हे सगळे जे काही पर्याय आहेत हे पर्याय शेतकऱ्यांनी वापरले पाहिजेत आणि हे पर्याय कमी खर्चातले घरच्या घरी करण्यासारखे किंवा आपण सहजपणे ते करू शकतो असे आहेत त्यामध्ये.
1: आणि त्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत कारण जेव्हा आपण सुरुवातीच्या काही वेळेस शेतकरी करतात आणि नंतर जेव्हा पीक येतं डोलदार पीक येतं त्यावेळेस काही गोष्टी विसरतात किंवा कळत नाही त्या गोष्टी, मग त्यावेळेस सुद्धा अशा पद्धतीनं उत्पादनात घट होऊ शकते. तर हे सुद्धा तेवढेच सापळे असतील वेगवेगळ्या प्रकारचे तर त्याचा अवलंब करणं सुद्धा गरजेचं आहे. आजही आपण पाहतो की रासायनिक कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात काही वेळा अतिवापर सुद्धा होतो आणि त्याचा सुद्धा अपाय होतो शेतकऱ्यांना, तर त्याविषयी.
0: अगदीच बरोबर आहे तुम्ही म्हणला, हे फार गंभीर बाब आहे. गेल्या अनेक वर्षापासून वर्षापूर्वी आपण पाहिलेलं आहे की काही भागामध्ये विषबाधा झालेली आहे. म्हणजे रासायनिक कीटकनाशकाचा वापर करताना होणाऱ्या विषबाधा ह्या अनेक कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या ठरलेल्या आहेत आणि मग त्यापासून उपाय करण्याकरता आपल्याला त्याचे फार महत्वाचं आहे. जेव्हा अगदी तुम्हाला पर्याय नाही असं दिसतच आहे, तुम्ही अगोदर काही समजा या ठिकाणी आपल्याला दुर्बल झाला असेल किंवा एखादी साथ आली असेल, एखाद्या किडीचं मोठ्या आक्रमण झालं असेल आणि त्यावेळी आपलं गरज पडते की आता रासायनिक कीटकनाशक वापरण्याशिवाय पर्याय नाही, तर त्यावेळी संशोधन झालेलं आहे आणि त्या संशोधनाच्या अंत्य आपण जे काही चांगली कीटकनाशक सांगितली आहे ती वापरताना काळजी घेणं महत्वाचं आहे. ते काळजी घेताना म्हणजे कसं की नाकाला मास्क लावणं असेल, हातामध्ये ग्लोव्ज घालणं असेल, वाऱ्याच्या दिशेनं या ठिकाणी म्हणजे फवारणी करताना काळजी घेणं असेल, म्हणजे कारण ते आपल्या अंगावरपणा उडून येऊ नये या ठिकाणी आहे, किंवा वेळा सकाळच्या वेळेला संध्याकाळी सायंकाळच्या वेळेला फवारणी करणं गरजेचं आहे, दुपारच्या वेळेला करू नाही शकतो अशा उन्हाच्या वेळेला, किंवा हे सगळं करत असताना आपण कुठल्या प्रकारचं म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं काही की तंबाखू वगैरे खाण्याची सवय असते काही मित्रांना असते, तर ते कृपया ते करू नये ह्या वेळेला. आणि मग जे काही झाल्यानंतर फवारणी केल्यानंतर स्वच्छ हात धुवून साबणं वगैरे मगच तुम्ही या ठिकाणी पाणी पिणं असेल किंवा जेवण करणं असेल ते केलं पाहिजे आहे. हे करताना जे तुम्ही फवारता औषधं याच्या औषधं बाटल्या आणि ते बॉक्स ठेवतो कुठं पण हे महत्वाचं आहे, कारण आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये लहान मुलं जनावरं हे सगळ्यांना त्याला तोंड लावू शकतात, त्यापासून आपण त्याला बाजूला केलं पाहिजे आहे, सुरक्षित ठेवलं पाहिजे आहे, अशा अनेक प्रकारची काळजी घेणं देखील फार महत्वाचं आहे. हाही त्याचा भागच आहे, म्हणजे आपण पर्यावरणपूरक ज्यावेळेला आपण अशा प्रकारची काही शेती करतो त्यावेळेला काही स्वतःचं संरक्षण देखील तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे काही प्रमाणामध्ये रासायनिक कीटकनाशक वापरणं हे काय फार मोठं असं म्हणजे त्याला म्हणू आपण की चुकीचं आहे असं म्हणलं जाणार नाही, परंतु त्याचं काळजी मात्र घेऊन वापरलं पाहिजे आपण आणि योग्य प्रमाणात वापरलं पाहिजे. ते
1: आवश्यकतेनुसार ज्या मात्रा दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आपण ते वापरणं फार गरजेचं आहे आणि अगदी गरज असेल तेव्हाच रासायनिक कीटकनाशकांचा खतांचा वापर करावा, मात्र ते करताना ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. पीक आल्यानंतर काढणी केली जाते आणि काढल्यानंतर मुख्यत्वे त्याची साठवणूक करणं, बाजारपेठेपर्यंत

0: पोहोचेपर्यंत पूर्ण त्याचं व्यवस्थापन करणं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तर त्याविषयी सुद्धा शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मार्गदर्शन करा.
1: जेव्हा आपण काढणीला पीक येतं त्यावेळेस आपण पिकाची काढणी योग्य वेळेस करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा परिपक्व पीक काढणं फार महत्त्वाचं आहे. अपक्व काढलं किंवा त्याच्यामध्ये आपल्याला जर त्यामध्ये आपण ओलावा ओला धान्याचा विचार आपण जर केला तर त्या ओलावा जर राहिला त्यामध्ये तर नुकसान त्याचं होतं, नंतर ते टिकत नाही. मग आणि पण आपण असं बघतो की त्यामध्ये ज्यावेळेला खरेदी होते आपण धान्याची त्यावेळी त्यातला ओलाव्याची टक्केवारी ही पाहिली जात असते. मग ती टक्केवारी जर तुम्ही जास्त असेल तर ती खरेदी देखील चांगल्या दराने होत नाही. त्यामुळे आपला पहिलं काढण्याच्या वेळेला लक्ष घेतलं पाहिजे की पक्व झालेलं नंतर व्यवस्थित वाळवलं गेलं पाहिजे आहे. मळणी यंत्राचा वापर आपण जर केला तर त्यावर नुकसान कमी होतं आपलं. म्हणजे काढणी यंत्र आणि मळणी यंत्र, कापणी यंत्र आणि मळणी यंत्र ही आताची गरज झालेली आहे. त्यामुळे त्याचा वापर आपण जर केला तर चांगल्या मार्गे स्वच्छ अशा प्रकारचं आपलं पीक येतं, धान्य येतं ह्याच्यामध्ये. फार नंतर फार महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळेला तुम्ही विक्री करायला जाता त्याच्या अगोदर तुम्ही धान्याचं ग्रेडिंग सॉर्टिंग करणं गरजेचं आहे. म्हणजे स्वच्छ करणं, प्रतवारी करणं आवश्यक आहे. म्हणजे आता आमचा अनुभव असा आलेला आहे की सोयाबीनच्या खरेदी केंद्रावर शेतकरी सोयाबीन घेऊन गेलेले आहेत काही, आणि त्यावेळेला त्यांना जो काय दर मिळाला तो दर फार कमी मिळाल्याचं कारण तरी विचार त्यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये खडे आहेत की ह्याच्यामध्ये मातीचा भाग ह्यामध्ये आहे, स्वच्छ केलेले नाही तुम्ही, त्यामुळे हा दर कमी आहे. त्यांनी तो माल परत आणला, स्वच्छता प्रतवारी केंद्रावर नेला, त्या ठिकाणी पुन्हा त्याचे स्वच्छ करून घेतला, तर त्याच्यामध्ये क्विंटल मागे 800 ते 1000 रुपयाचा फरक पडला. म्हणजे केवळ प्रतवारी करण्यामुळे एवढा मोठा फरक पडत असेल तर आम्ही हे का केलं नाही पाहिजे. हे करणं गरजेचं आहे. जशा प्रकारे आपल्याकडे म्हणजे म्हणतो आपण की पिठाची गिरणी आहे, तिथं आपण धान्य घेतो आणि पीठ करून आणतो, तसं या ठिकाणी स्वच्छता प्रतवारी केंद्र हे गावागावामध्ये भागाभागात पाहिजे आहेत. जेवढं काय धान्य आपलं तयार होतं धान्य बाजारात घेऊन जाण्यापूर्वी स्वच्छ करूनच घेऊन जायचं, त्यानंतर मिळू शकतो. ज्या शेतकऱ्यासाठी फार चांगली गोष्ट यामध्ये आहे, तेव्हा ह्याचा वापर आपण केला पाहिजे आहे.
0: आणि ग्रेडिंग केल्यामुळे आणि ती प्रतवारी केल्यामुळे सुद्धा तुम्ही त्या वेगवेगळ्या प्रतवारीमध्ये एकदम चांगल्या प्रतीचा माल आहे त्याला चांगला दर मिळतो. तर ही थोडीशी मेहनत घेतल्यावर सुद्धा त्याचा चांगलाच हे होईल. महिलांसाठी सुद्धा प्रकल्प अंतर्गत वेगवेगळे म्हणूया फायदे आहेत यांत्रिकीकरणाबाबत वगैरे, तर कसा पद्धतीने महिलांना सुद्धा त्याचा फायदा होईल.
1: फार चांगला मुद्दा आपण काढला की हे आपलं चालू 2026 हे वर्ष आहे, ते आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष आहे. आणि हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षामध्ये आम्ही असं ठरवलेलं आहे की प्रामुख्यानं महिलांना जे काबाड कष्ट करायला लागतात, कष्ट करण्याची तयारी महिलांची असते, पण काबाड कष्ट का त्यांनी करावे, नको ते जास्त खर्च त्यांनी खर्च कष्ट का करावे, हे कष्ट कमी कसे करता येतील यावर आपल्याला असा विचार करू शकतो की म्हणून की काही असं यांत्रिकरणाची गरज आहे की जी महिलांचे काबाड कष्ट कमी करेल, कमीत कमी कष्टामध्ये चांगल्या प्रकारे शेती करता येऊ शकते, शेतीतील अनेक कामं महिला करतात. म्हणजे अनेक म्हणण्यापेक्षा सगळीच काम ह्याला करता म्हणलं हरकत त्यामध्ये नाहीये, तर त्यामुळे मग त्यांचं हे कुठेतरी आपला कष्ट कमी करण्याची वेळ आलेली आहे. म्हणून आपण संकल्पना अशी मांडली आहे की हे जर करायचं असेल तर आम्हाला महिला संचलित अवजारे बँक, कृषी अवजारे बँक आम्हाला निर्माण करता येईल का. आणि कृषी अवजारे बँक जर गावामध्ये असेल, सर्व शेतकऱ्यांना अवजारे घेणं परवडत नाहीये, त्यामुळे एक अवजारे बँक जर केली आणि ती महिला गटाने जर चालवली तर ती कशी राहील यावर आम्ही या प्रयत्न सुरू केले. आज आम्हाला सांगायला आनंद या ठिकाणी आहे की जवळपास आतापर्यंत आम्हाला म्हणजे 1000 महिला गटांनी ठिकाणी सहभाग घेतला त्यामध्ये आहे, आणि त्याच्यापासून आता हळूहळू त्याचं पुढचे प्रोसेस सुरू झालेली आहे. मग या आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षामध्ये काही 1000 अशा कृषी अवजारे बँका तयार होतील राज्यामध्ये आपल्या, की ज्याच्या माध्यमातून त्या गावामध्ये एक प्रकारे एक अवजारे सेवा उपलब्ध होऊ शकते भाडतत्वावर, आणि त्याचा फायदा त्या महिला गटांनाही होणार आहे. म्हणजे व्यवसाय म्हणून होईल, कष्टही कमी होईल, त्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं त्याच्यापुढे एक उपजीविका साधन तयार झालेलं असेल, म्हणजे व्यवसाय साधन तयार झालं असेल. आणि ह्या सगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या म्हणजे जे काय म्हणतो आपण की प्रिसाइजनेस त्याला म्हणतो आपण, किंवा शेतीमधला काटेकोरपणा, वेळेवर कामं करणे, वेळेवर कामं होणं, कारण बदलत्या हवामानामध्ये फार महत्वाचा जो काही रिस्क आहे ती रिस्क जोखीम जे ही आहे. म्हणजे तुमची पेरणीची वेळेत पेरणी व्हायलाच पाहिजे, कारण पटकन मागे पुढे काय पाऊस झाला तर काय सांगता येत नाही. तसं काढण्याच्या वेळेला काढणी व्हायला पाहिजे, कारण अचानकपणे पाऊस आला तर तुम्ही काहीच करू शकत नाहीये. तसे मधले अंतर्मशागत जे कामं असतील ह्या सगळ्या कामामध्ये आता अचूकता आणली पाहिजे आहे, आणि अचूकता आणायचं असेल आम्हाला यांत्रिकरणाशिवाय पर्याय नाही. आणि मग यांत्रिकरण जेवढं महत्वाचं आहे तेवढंच ह्यामध्ये अचूकता आणण्यामध्ये महिलांचा ज्या प्रकारे उपजत गुणधर्म आपण त्यांना जो आहे तो त्यांचा गुण चांगला आहे की त्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये अचूकता आणण्याचा प्रयत्न करतात त्या. मग त्या आणण्यासाठी तुम्हाला यांत्रिकरण उपयोगी पडणार आहे, म्हणून महिला शेतकऱ्यांना उपयोगी होईल अशा प्रकारचं हे संकल्पना आहे. निश्चितपणे याचा फायदा होणार आहे. त्यात आणखी एक गोष्ट महत्वाची आहे की त्यांना जशा प्रकारे यंत्र चालवता येऊ शकतात तशी यंत्र निर्माण करणं गरजेचं आहे. म्हणजे काही यंत्र अशी आहेत की यंत्राची निर्मितीच मुळात पुरुषांना समोर ठेवून केलेली असते, मग महिलांना समोर यंत्रनिर्मिती होते का, ते उत्तर फार ठिकाणी यायचं मिळतं. पण आता

0: यावर कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून संशोधन सुरू केलेलं आहे, काही ठिकाणी झालेलं आहे, काही सुरुवात त्यामध्ये आहे की महिलांना समोर ठेवून तुम्ही अशा प्रकारे यंत्रनिर्मिती करा की जे त्यांना सहजपणे ते वापरता येऊ शकतील, चालवता येऊ शकतील आणि त्याचा फायदा चांगला आपला होऊ शकेल आणि ह्याच्यामध्ये मग काम मोठं आपलं आणखी चांगलं मोठं होऊ शकतं.
1: आणि सगळ्या शेतकऱ्यांचा यामध्ये विचार केलेला आहे की मोठे शेतकरी अवजारं विकत घेतात आणि त्यांना सुद्धा घेताना वेगवेगळ्या सुविधा शासनातर्फे योजना सुद्धा दिलेल्या आहेत आणि ज्यांना तेही शक्य नाही तर त्यांच्यासाठी अशी कृषी अवजारे बँक तयार केली गेली आहे आणि ज्यामध्ये दुहेरी फायदा होऊ शकतो महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आणि मग शेती असेल शेतीतनं सुद्धा व्हा ही अतिशय सुंदर सर संकल्पना आहे. तर श्रोते हो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या सक्षमतेसाठी अतिशय महत्वाचा असा हा उपक्रम आहे आणि शेतकऱ्यांना होणारे फायदे त्याचं महत्व आणि भविष्यातील शेतीसाठी या योजनेची गरज याबाबत आपण सविस्तर चर्चा करत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ विजय कोळीकर सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सुद्धा असाच सुरू राहणार आहे, तेव्हा ऐकत रहा दिलखुलास कार्यक्रम सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते, नमस्कार.

आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाली आहेत. सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत.

0: अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत अरुण पौडवाल यांचं होतं.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खबरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्वप्नांना नवे पंख देण्यासाठी सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी घेऊन येत आहे.
3: चंद्रपूर मध्ये पहिल्यांदाच एरोनॉटिकल इंजिनिअरिंग सोबतच कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग,
2: डाटा सायन्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग,
3: मायनिंग इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग
2: यासारख्या आधुनिक विषयांमध्ये बीटेक करण्यासाठी
3: आजच प्रवेश घ्या सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी.
2: एकाच महिन्यात 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणारी,
3: 100% निकाल आणि 100% प्लेसमेंट देणारी
2: चंद्रपूर शहरातील एकमेव शैक्षणिक संस्था सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोमय्या कॅम्पस, आकाशवाणी रोड, वडगाव वार्ड, चंद्रपूर.
3: संपर्क 9800004715
2: किंवा 8686881000. दहावी झाली, बारावी झाली, आता पुढे काय?
0: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, नाहीतर तू तुझं पाय.
4: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
5: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे. योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतं.
4: प्रत्येक फील्डमध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची.
5: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
6: करिअरच्या नव्या दिशा.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खबरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.

0: गीत होतं हर्षित अभिराज यांचं.
1: श्रोते हो, रोजच्या धावपळीत थांबून स्वतःसाठी दोन क्षण काढूया.
2: आणि याच साठी येतोय एक आगळा वेगळा मनाला स्पर्श करणारा कार्यक्रम,
1: चालता बोलता.
2: रस्त्यावर चालताना,
1: कॉलेजच्या परिसरात,
2: भारत किंवा चौकात
1: आम्ही भेटणार आहोत
2: थेट तुम्हाला.
1: काही हलक्या फुलक्या गप्पा,
2: काही रंजक प्रश्न
1: आणि तुमच्या मनात दडलेलं आवडतं गाणं.
2: तुमची गोष्ट,
1: तुमचा आवाज
2: आणि तुमचंच गाणं
1: ऐकत रहा आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून.
2: दर सोमवारी सकाळी 10:30 कार्यक्रम
1: चालता बोलता.
3: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
4: विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्वप्नांना नवे पंख देण्यासाठी सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी घेऊन येत आहे
5: चंद्रपूर मध्ये पहिल्यांदाच एरोनॉटिकल इंजिनिअरिंग सोबतच कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग,
4: डाटा सायन्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग,
5: मायनिंग इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग
4: यासारख्या आधुनिक विषयांमध्ये बीटेक करण्यासाठी
5: आजच प्रवेश घ्या सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी.
4: एकाच महिन्यात 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणारी,
5: 100% निकाल आणि 100% प्लेसमेंट देणारी
4: चंद्रपूर शहरातील एकमेव शैक्षणिक संस्था सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोमय्या कॅम्पस, आकाशवाणी रोड, वडगाव वार्ड, चंद्रपूर.
5: संपर्क 9800004715
4: किंवा 8686881000.
6: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
7: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
6: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा,
7: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
6: WCL, CGHS, रेल्वे, PMJAY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
7: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
6: विश्वासा ठिकाण,
7: आरोग्याची खात्री, मावटकर हॉस्पिटल.
0: एक निवेदन आहे का? हे निवेदन आहे हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासंदर्भातलं. येत्या शनिवारी म्हणजे 20 जून 2026 प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आहे मानसिक आजार आणि उपचार. कार्यक्रमात मार्गदर्शन करतील मानसिक रोगतज्ञ डॉक्टर विवेक बांबोळे. आपल्याला उदास किंवा निरुत्साह वाटत आहे का? वारंवार मूड बदलत आहे का? भीती किंवा जास्त चिंता वाटते का? स्वभावात आणि झोपण्याच्या सवयींमध्ये बदल, लोकांमध्ये मिसळणं टाळावंसं वाटतं का? दैनंदिन काम करण्यासाठी काही अडचणी येत आहे का? कदाचित हे मानसिक आजाराचे लक्षणं तर नाहीत ना? तर श्रोते हो, असे जर काही बदल आपल्या आयुष्यात होत असतील, काही अडचणी असतील, तर आपण फोन करून विचारू शकता. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग होईल 17 जून रोजी 10:30 to 11 दरम्यान. फोन नंबर 0717225434. तेव्हा अवश्य फोन करा आणि आपल्या शंकांचं निरसन करून घ्या. मार्गदर्शन करतील मानसिक रोगतज्ज्ञ डॉक्टर विवेक बांबोळे. विषय आहे मानसिक आजार आणि उपचार. निवेदन संपलं.
8: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्यानं प्रयत्न असतो.
9: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
8: त्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
9: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
8: आकाशवाणी चंद्रपूर. 12वी पास आणि पदवीधर विद्यार्थिनींसाठी सुवर्ण संधी.
10: दक्षिण आशियातील पहिले महिला विद्यापीठ
8: SNDT महिला विद्यापीठ मुंबईचे नवीन कॅम्पस आता आपल्या बल्लारपूर शहरात.
10: शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू आहे.
8: BSc, AI, IT, BCA, हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन, फॅशन डिझाईन,
10: MBA आणि MCA सारखे अनेक कौशल्य आधारित अभ्यासक्रम उपलब्ध.
8: 50 acres भव्य आणि सुरक्षित डिजिटल स्मार्ट कॅम्पस.
10: बस आणि वसतिगृह.
8: संपर्क 9822295707 9595585716.

आणि यासोबतच सुगम संगीताचा हा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 8 वाजता आहेत समाचार प्रभात हे हिंदीतलं बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 8:15 झाली आहेत. निरामय आरोग्य यामध्ये जागतिक मुरुम जागरूकता महिनानिमित्त मुरुम एक सामान्य वैद्यकीय समस्या याविषयी त्वचारोगतज्ञ डॉक्टर अपूर्वा बांगडे यांची हेमा बहादे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. निरामय आरोग्य या कार्यक्रमात मी हेमा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मागील निरामय आरोग्य या कार्यक्रमात आपण मुरुम म्हणजेच पिंपल ऍक्ने या संदर्भात जाणून घेत होतो. श्रोते हो, सध्या जागतिक मुरुम जागरूकता महिना म्हणजेच वर्ल्ड ऍक्ने अवेअरनेस मंथ आपण साजरा करतो आहोत आणि याच अनुषंगाने आज आपण संपूर्ण सविस्तर माहिती या संदर्भात जाणून घेतो आणि त्यासाठी आपण आपल्या आकाशवाणी स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे त्वचारोगतज्ञ डॉक्टर अपूर्वा बांगडे मॅडमला. तर अपूर्वा मॅडम, कार्यक्रमात परत एकदा आपलं अगदी मनापासून स्वागत. तर मॅडम, जसं आपण बघतो की ही संपूर्ण उपचार पद्धती झाली त्यानंतर ही त्या व्यक्तीला त्रास दिसून येतो का? काय सांगाल की पूर्णतः ठीक होऊ शकतो?
2: आज मला ही एक गोष्ट पेरेंट्सला आणि बरेच मुलांना किंवा सगळ्यांना सांगण्यात मी इच्छुक आहे की ऍक्ने एक फक्त आजार नाही आहे, पिंपल्स एक फक्त आजार नाही आहे, ते एक कंडिशन आहे ज्याच्यामध्ये आपल्या बॉडीमधले काही हॉर्मोन्स किंवा काही बदल झाल्यामुळे एक ते दोन पिंपल जर नेहमी येतात आहे तर ते नॉर्मल आपण कन्सिडर करतोय. खूप जास्त स्ट्रेसफुल जीवन असल्यामुळे हे सगळ्या गोष्टी पार्ट अँड पार्सल असतात. योग्य उपचार घेतल्यास मुरुमांवर चांगले नियंत्रण नक्कीच मिळवता येतं, पण ते नेहमीसाठी राहील का याची शाश्वती कोणीच देणार नाही. आपलं खाणपिण कसं आहे, आपला आहार कसा आहे, त्याच्यावर हे सगळं अवलंबून असतं. मात्र काही व्यक्तींमध्ये मुरुम पुन्हा येण्याची शक्यता वारंवार असतं, त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार पूर्ण करणे आणि त्वचेची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. अनेकदा मेंटेनन्स ट्रीटमेंट म्हणजेच कमी प्रमाणात काही औषधे किंवा स्किन केअर प्रॉडक्ट्स नियमित वापरण्याचा सल्ला सुद्धा दिला जातो आणि जर हे रुटीन आपण रेग्युलरली फॉलो करत आहे तर पहिले सारखे पिंपल नक्कीच येणार नाही किंवा त्याचा त्रास तुम्हाला होणार नाही
1: नक्कीच. तर मॅडम, जसं आपण हे जे पिंपल्स आहे हे गेल्यानंतर म्हणजे ट्रीटमेंट झाली आहे त्यानंतर थोडेफार कमी होतात, पण त्याचे दाग तिथे राहतात, काय सांगाल त्या संदर्भात?
2: जर मुरुम खोलवर आणि तीव्र स्वरूपाचे असतील किंवा मुरुमला आपण वारंवार दाबतोय, खाजवतो आहे किंवा फोडतोय, त्या केसेसमध्ये आपल्या स्किनच्या त्वचेचे खालचे जे कोलॅजन लेअर्स असतात ते डिसरप्ट होतात म्हणजे खराब होतात, त्यांचा नुकसान होतो, त्यामुळे त्वचा व्यवस्थित भरून येत नाही, त्यामुळेच आपल्याला ते खड्डे तयार होतात. एकदा ते खड्डे झाले ते कधी कधी कायम स्वरूपी राहू शकतात, त्यामुळे वारंवार पेशंटला सांगितलं जातं की आपल्याला पिंपल जर आला आहे त्याला छेडू नये, त्याला नख लावू नये किंवा त्याला स्वतःहून काढायचा प्रयत्न करायचा नाही. ही जर आपण अवस्था वारंवार करत चाललोय तर स्किनमध्ये पिगमेंटेशन म्हणजे डार्क स्पॉट्स येतात, तिथे गड्ढे पडतात, काही खोल असतात, काही छोटे असतात, तर हा त्रास आपला कायम स्वरूपी वाढू शकतो.
1: अच्छा, जीवनशैली जी आजची आपली आहे, धकाधकीचं जीवन, स्पर्धेचं आणि त्यात बरेचदा आपल्या स्किनकडे लक्ष देण्यात येत नाही, वातावरणातील बदल असेल किंवा आज आपण बघतो की चंद्रपूर क्षेत्र भरपूर प्रदूषण आहे, याचा काही फरक पडू शकतो का?
2: होय, आजच्या जीवनशैलीमध्ये आपण बघतोय की पिंपल्स हा प्रमाण वाढत जातोय. प्रदूषणाबद्दल जर आपण बघितलं सगळ्यात पहिले तर आपल्या इथे प्रदूषण जास्त असल्यामुळे आपली स्किन एकतर सगळ्यात पहिले ऑइली होतं आणि त्याच्यामध्ये पोर्स ते क्लॉक करायला लागतं, कारण हे सूक्ष्म पार्टिकल्स असतात ते आपल्या स्किनमध्ये डिपॉझिट व्हायला लागतात. त्याच्यासाठी आपल्याला

0: दिवसातून दोन वेळा व्यवस्थितपणे चेहरा स्वच्छ धुतला गेला पाहिजे. अनेकदा असं आपण बघतोय की काही प्रॉडक्ट वारंवार वापरले जातात आहे. या फास्ट जीवनशैलीमध्ये वारंवार रुटीन लोक बदलत आहेत. एक प्रॉडक्ट दुसरं प्रॉडक्ट, काही नवीन फॅन्सी प्रॉडक्ट दिसले की आपल्याला न्यू ट्राय करण्याच्या चक्करमध्ये आपण स्किनचं डॅमेज हळूहळू सुरू करतोय. हे जर आपल्याला लवकर लक्षात आलंय तर होऊ शकते की आपण ते डॅमेज कंट्रोल करू शकू. अनेकदा एकाने रिकमेंडेशन दिलेलं आहे तर आपण व्यवस्थित ट्रीटमेंट सुरू असतंय त्याच्या मदत आपण थांबवून देतोय, काही दुसरं प्रॉडक्ट ट्राय करतोय. त्या प्रॉडक्ट ट्राय करण्यामध्ये अनेकदा स्टिरॉइड क्रीम्स वापरण्यात येतात. असं पण बघितलं गेलंय की फास्ट रिझल्ट मध्ये आपण स्टिरॉइड क्रीम वापरतोय, काही फेअरनेस क्रीम वापरतोय आणि ते डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतल्या जात नाही. त्यामुळे बघितलं गेलं आहे की बरेचदा खूप मोठे मोठे पिंपल येतात, स्किनची सेन्सिटिव्हिटी वाढतं, उन्हात गेलं की स्किन काळी पडतंय, खूप आग होतंय, अंगार होतंय. तर या सगळ्या गोष्टीला सुद्धा आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे.
1: मॅडम, आहारासंदर्भात आपण काय सांगाल?
0: मसालेदार पदार्थ किंवा चॉकलेट खाल्ल्यानेच सर्वांनाच मुरुम होतात असे निश्चितपणे म्हणता येत नाही, परंतु काही व्यक्तींमध्ये अतिरिक्त तिखट किंवा तेलकट पदार्थांमुळे त्वचाची दाहक प्रतिक्रिया वाढू शकते. इन्फ्लेमेशन वाढते, ऑइल प्रोडक्शन वाढलंय की पिंपल वाढते. ज्यांना पिंपल्स असतं त्यांना, नॉर्मल लोकांना त्या गोष्टीचा तितका त्रास होणार नाही, पण आपल्याला काही गोष्टी काळजी घ्यायची आहेत ज्यांना पिंपल्स आहेत. संशोधनानुसार बघितलं गेलंय की काही व्यक्तींमध्ये जास्त हाय ग्लायसेमिक इंडेक्स फूड जर खाण्यात आलं, जसं की मैदा, ब्रेड, बर्गर, अनेकदा गोड पदार्थ जसं की कोल्ड कॉफी, कोल्ड ड्रिंक, सॉफ्ट ड्रिंक्स जे असतात आपले, आणि डेअरी प्रॉडक्ट्स म्हणजे दुधापासून बनलेले पदार्थ, त्यामुळे नक्कीच मुरुम वाढू शकतात. मात्र प्रत्येक व्यक्तीची प्रतिक्रिया वेगळी असते, कोणांमध्ये वाढतं कोणांमध्ये काहीच फरक पडत नाही. पण कॉमनली आजकाल बघितलं गेलं आहे की ते चान्सेस आहेत की या सगळ्या आहारांचा आपल्या मुरुमांवर फरक पडतोय. मगाशी मी बोलले व्हे प्रोटीन बद्दल, तर मला एक गोष्ट सांगायची आहे. सगळ्यात पहिले जिम लावल्याबरोबर आजकाल सगळेच जण व्हे प्रोटीन घ्यायला सुरुवात करतात. व्हे प्रोटीन म्हणण्यापेक्षा प्रोटीनची गरज बॉडीला आहे, पण व्हे प्रोटीनचीच गरज सगळ्यांना आहे असं नाही. व्हे प्रोटीनमुळे मुरुम वाढू शकतात. काही संशोधनामध्ये असे देखील प्रूव्ह झालं आहे की व्हे प्रोटीन शरीरातील इन्सुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर 1 हे वाढवतं. जेव्हा हे वाढतं काही आपले हॉर्मोन्स असतात ते वाढतात आणि त्वचेची तेलाची ग्रंथी अधिक सक्रिय होतात, ज्याच्यामुळे आपल्याला पिंपल्सचा प्रमाण वाढायला लागतो. सो जिम गोअर्सला हे एक मी सजेस्ट करेल की जर तुम्हाला खरंच गरज आहे तेव्हाच लिमिट क्वांटिटी मध्ये आपल्याला व्हे प्रोटीन घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला असं आढळत असेल की मी प्रोटीन पावडर सुरू केल्यावर काही पिंपल्स येतात आहे, तर त्याचा वापर कमी करून बंद करावे आणि नॅचरल सोर्सेस ऑफ प्रोटीन कडे वळावे.
1: तर मॅडम, जसं आज आपण बघतो की पिंपल्स आहेत, त्यासाठी काही पिंपल्स पॅचेस जसं आपण म्हणतो, तर ते देखील बरेच जण यूज करत असतात, काय सांगाल?
0: येस, आजकाल पिंपल पॅचेस खूप ट्रेंडिंग आहेत. आता पिंपल पॅचेसचा मॅम आपल्या 2 ते 3 प्रकारे फायदा मिळतोय. सगळ्यात पहिले ज्यांना खूप हात लावायची सवय असतं, सो त्यांना ते खूप मदत करतं, कारण ते हायड्रोकोलॉइड पॅचेस असतात. ते जसंच आपण पिंपलवर लावलंय आपण 4 तास किंवा 6 तास त्याला टच करू शकत नाही, त्यामुळे पिंपल फोडल्या गेल्यामुळे जे त्रास होणार होते ते आपण टाळू शकतो. दुसरी गोष्ट आहे, जे खूप आउटडोर ऍक्टिव्हिटीज करतात, धुळीत जातात आहे, प्रदूषणात जातात आहे किंवा वारंवार बाहेर फिरतात आहे, त्यांना देखील बाहेरच्या प्रदूषणाचा, मातीचा, डस्टचा तो त्रास होणार नाही जर ते पिंपल पॅचेस वापरत आहे. आणि क्विक फिक्स म्हणतो आपण त्याला, जर थोडे मोठे पिंपल आलेत, हे हायड्रोकोलॉइड पॅचेस जे असतात ते इडिमा म्हणजे ती सूजन लवकर कमी केल्यामुळे तो पिंपल लवकर बरा होऊ शकतोय हे सुद्धा बघितलं जातं. 1 ते 2 पिंपल आहेत त्याला आपण पिंपल पॅचेस वापरू शकतोय, पण जर बरेच पिंपल्स आहेत तर नक्की त्याला ट्रीटमेंटची गरज आहे, ते फक्त पिंपल पॅचेसनी ठीक होणार नाहीत.
1: नक्की नक्की. तर मॅडम, हे पिंपल्स हे मुरुम होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय काय करता येईल असं आपल्याला वाटतं?
0: मुरुम टाळण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं लाईफस्टाईल मॉडिफाय करणं, ज्याच्यामध्ये आपल्याला जर खूप बाहेरचं तेलकट आणि जंक फूड खायची सवय असेल, सगळ्यात पहिले ते कमी करणं. त्याच्यानंतर दिवसातून 2 वेळा सौम्य फेस वॉश चेहरा स्वच्छ धुण्याकरिता वापरणे. खूप हार्ड नकोय, खूप हार्श नकोय, खूप स्ट्रॉंग केमिकल्स नकोय फेस वॉश करायला. एक साधं साबण किंवा एक रुटीन सिंडेट सोप किंवा सौम्य फेस वॉश आपण वापरलं गेलं पाहिजे. मुरुमला हात लावणे, दाबणे पूर्णपणे टाळणे. नॉन कोमेडोजेनिक ऑइल फ्री उत्पादने मॅम मार्केटमध्ये मिळतात. हा एक शब्द असतोय जो अनेक जण क्रीम्सवर बघतात आहे, नॉन कोमेडोजेनिक, ज्यांनी पोर्स क्लॉग होत नाही, ऑइल फ्री, वॉटर बेस, जेल बेस असे क्रीम्स किंवा मॉइश्चरायझरचा वापर आपण करू शकतोय. नियमित झोप घेणे, 7 ते 8 तास व्यवस्थित

0: घेणे, स्ट्रेसला कमी करायसाठी आपण मेडिटेशन किंवा एक्झरसाइज करणं गरजेचं राहील. ज्या पेशंट्समध्ये आपण पीसीओडी किंवा पीसीओएस ह्याचे सिमटम्स बघतोय, जे आपण मागे बोललोय की ते हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे येत आहे, त्यांना हॉर्मोन्सचं ट्रीटमेंट सोबत जर आपण एक्झरसाइज रुटीनमध्ये ठेवली तर त्याचे सिमटम्स आपण कंट्रोल करू शकतोय आणि पिंपलची वाढ पण थांबवू शकतोय. संतुलित आहार घेणं, ज्याच्यामध्ये फ्रुट्सचा इनटेक वाढवणं, जितकं हेल्दी आपण गोष्टी घेऊ शकतोय, थोडेफार ड्राय फ्रुट्स जसं की 2 काजू 2 बदाम 1 अक्रूट अशा छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपल्या दिनचर्यामध्ये आपण टाकलीत की बऱ्याच प्रमाणात आपल्याला त्याचा फायदा मिळतोय. आता बरेच जण मेकअप करतात, मेकअप खूप केला कमी केला त्याच्याशी काही फरक पडत नाही, पण आपल्याला मेकअपचा वापर झाला आपल्या रुटीन दिनचर्यामध्ये, झोपायच्या आधी मेकअपला व्यवस्थितपणे रिमूव्ह करणे विसरू नये. जर आपण मेकअप सोबत झोपतोय, काही प्रॉडक्ट सोबत झोपतोय चेहऱ्यावर लावून, त्याने आपले पोर्स नक्कीच ब्लॉक होतील आणि पिंपल्स वाढायला लागतील. तर ही एक टिप मी माझ्या सगळ्या श्रोत्यांना सांगत इच्छुक आहे. जिम जाणाऱ्यांची विशेष काळजी घेतली पाहिजे. त्यांनी आल्याबरोबर तुरंत मध्ये सगळ्यात पहिले कपडे बदलून आंघोळ केली पाहिजे, चेहऱ्याला स्वच्छ धुतलं पाहिजे. अनेक जणांना मी बघते की जिममधून आल्यावर तेलकट चेहरा असतोय, पण ते चेहरा धुवत नाही, पटकन त्याला वॉश करत नाही, त्याच्यामुळे तिथे बॅक्टेरियल इन्फेक्शन होतंय आणि मग पुरळ यायला सुरुवात होतात.
1: मॅडम, कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आपल्या श्रोत्यांना काय सांगाल?
0: रूम ऍक्ने हा एक अत्यंत सामान्य आणि उपचार योग्य त्वचा रोग आहे. मुरुमांकडे केवळ सौंदर्याच्या दृष्टीने न पाहता त्याच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो हे लक्षात घ्यावे. घरगुती उपाय किंवा सोशल मीडियावरील अपूर्ण माहितीनुसार उपचार करण्याऐवजी त्वचारोग तज्ञाचा सल्ला नक्की घ्यावा. योग्य वेळी उपचार घेतल्यास मुरुम तसेच त्यांचे डाग खड्डे टाळता येऊ शकतात. निरोगी त्वचा आणि आत्मविश्वासपूर्ण जीवनासाठी त्वचेची योग्य काळजी घेणे हीच सर्वात महत्वाची गोष्ट आहे. जून महिना मुरुम जागरूकता महिना म्हणून साजरा केला जातो आहे. या मागचा उद्देश मुरुमाविषयी योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे, गैरसमज दूर करणे आणि वेळेवर उपचार घेण्यास प्रोत्साहन देणे हे आहे. त्याच्यासाठी आमचे वेरियस ऑर्गनायझेशन जसं की IADVL किंवा आपले स्किनची क्लिनिक्स असतात, काही स्मॉल्ट असतात, ते त्याच्या मागे मदत करतात की ही लोकांपर्यंत माहिती पोहोचल्या गेली पाहिजे.
1: तर मॅडम, आज आपण आकाशवाणी स्टुडिओत आलात आणि अतिशय उपयुक्त अशी माहिती आपल्या श्रोत्यांना सांगितली, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मनापासून आभारी आहे. धन्यवाद मॅडम.
0: थँक्यू मॅम. जूनला ऍक्ने अवेअरनेस मंथ म्हणून एक आपण साजरा करतोय, त्याच्यासाठी आपण आकाशवाणीच्या माध्यमातून आपल्या श्रोतांपर्यंत ही सगळी माहिती पोहोचवण्याचा एक प्रयत्न करतोय. अनेक सोशल मीडियावर आपल्या गोष्टी चालू असतात आहे, पण आकाशवाणी ह्या सगळ्या गोष्टींना मदत करत आहे की लोकांसमोर आपल्या श्रोतांसमोर स्पेशलिस्ट द्वारा आणण्याचा प्रयत्न करतात आहे. थँक्यू.
1: तर श्रोते हो, कार्यक्रमातून मी आता निरोप घेते आहे. परत आपण भेटणार आहोतच पुढील निरामय आरोग्य या कार्यक्रमात, याच दिवशी याच वेळेवर नवीन विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची आणि परिवाराची काळजी घ्या. नमस्कार.
2: निरामय आरोग्य यामध्ये जागतिक मुरुम जागरूकता महिना निमित्त मुरुम एक सामान्य वैद्यकीय समस्या याविषयी त्वचारोगतज्ञ डॉक्टर अपूर्वा बांगडे यांची हेमा भादे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा आताच आपण ऐकलात.
3: कमी वेळात जास्त नफा,
4: बस एका क्लिक वर कमाल हसला.
5: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा.
7: श्रोते हो, तुमच्या पसंतीच्या मराठी आणि हिंदी चित्रपट गीतांचा फोन इन कार्यक्रम हॅलो आपली आवड आणि हॅलो फरमाइश या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर मंगळवारी सकाळी 11 वाजता आणि त्याचं प्रसारण होईल दर गुरुवारी सकाळी 11:30. या कार्यक्रमासाठी आपल्या पसंतीची गीतं आपण आम्हाला सांगू शकता आमच्या या दूरध्वनी क्रमांकावर 0712254634. तेव्हा हॅलो आपली आवड आणि हॅलो फरमाइश या फोन इन कार्यक्रमामध्ये सामील व्हा आणि आपल्या आवडीच्या गीतांचा आनंद घ्या.
2: आकाशवाणी.

0: प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मानव केंद्रित नवोपक्रमाला भारतात प्रोत्साहन. फ्रान्समधल्या भारत इन्व्हेस्ट कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आज सुरुवात. भारताच्या सहभागाची यंदा 13वी वेळ. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि महिलांच्या T20 विश्वचषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर विजय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज स्लोवाकियाच्या दौऱ्यावर जात आहेत. त्या स्लोवाकियाची राजधानी ब्रातिस्लावा इथं स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांची तसंच राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांचीही भेट घेऊन त्यांच्याशी व्यापार, गुंतवणूक, ऑटोमोबाईल आणि रेल्वे उत्पादन यासारख्या विविध क्षेत्रात स्लोवाकियासोबतचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीनं चर्चा करतील. 1993 स्लोवाकियाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून एखाद्या भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच भेट आहे. भारतात 2 लाखांहून अधिक स्टार्टअप्स आहेत. या माध्यमातून देशातली युवा पिढी विविध क्षेत्रातील जागतिक आव्हानांवर उपाययोजना विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी संयुक्तपणे फ्रान्समधल्या नीस इथं भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं काल उद्घाटन केलं. त्यावेळी ते बोलत होते. भारताची प्रतिभा आणि युरोपीय भांडवल यांच्यामधला एक दुवा म्हणून भारत इनोव्हेट्स हा उपक्रम महत्वाचा आहे असंही मोदी म्हणाले. भारतात मानवतेसाठी तंत्रज्ञान या तत्वाला अनुसरून मानव केंद्रित नवोपक्रमाला प्रोत्साहन दिलं असल्याचं त्यांनी सांगितलं. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी या कार्यक्रमात बोलताना भारताच्या नवोन्मेषी उपक्रमांची प्रशंसा केली. भारत नवोन्मेषाचं जागतिक केंद्र म्हणून उदयाला आला असल्याचं ते म्हणाले. भारत इनोव्हेट्स या उपक्रमांतर्गत देशातील 120 जास्त स्टार्टअप्स आणि जगभरातील आघाडीचे गुंतवणूकदार, तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज तसंच प्रमुख शैक्षणिक संस्था एकत्र आल्या आहेत. या कार्यक्रमाला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, राष्ट्रीय सुरक्षितता सल्लागार अजित डोभाल, मुख्य वैज्ञानिक सल्लागार अजय कुमार सूद, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि उद्योग क्षेत्रातले अनेक मान्यवर उपस्थित होते. फ्रान्समधल्या एव्हियन इथं आज 52वी G7 शिखर परिषद सुरू होत आहे. या 3 दिवसीय परिषदेत G7 सदस्य देश कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन, अमेरिका आणि युरोपियन युनियन सहभागी होत आहेत. सदस्य देशांव्यतिरिक्त फ्रान्सनं भारत, ब्राझील, इजिप्त, केनिया, दक्षिण कोरिया, कतार, सौदी अरेबिया, सिरिया, युक्रेन आणि संयुक्त अरब अमिराती यांनाही या परिषदेसाठी आमंत्रित केलं आहे. G7 शिखर परिषदेत भारताचा सहभाग असण्याची ही 13वी वेळ असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या या शिखर परिषदेतल्या संवाद सत्रात सहभागी होणार आहेत. आजपासून सुरू होणाऱ्या या परिषदेतल्या सत्रामध्ये सहभागी विविध देशांचे नेते भूराजकीय आव्हानं, आंतरराष्ट्रीय शांतता, सुरक्षा, संतुलित आर्थिक विकास आणि प्रमुख जागतिक संकटांवर चर्चा करतील. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालयाच्या अधिकृत युट्यूब वाहिनीवर काल योग प्रात्यक्षिकाचं थेट प्रसारण करण्यात आलं. या प्रक्षेपणाद्वारे मंत्रालयानं सर्वाधिक प्रेक्षक संख्येचा नवा गिनीज विश्वविक्रम नोंदवला. या विशेष जागतिक ऑनलाईन योग सत्रात 4,35,831 नागरिक सहभागी झाले. सहभागी झालेल्या जगभरातल्या नागरिकांचं आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी अभिनंदन केलं. हा कार्यक्रम आयुष मंत्रालयानं मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था आणि इतर सहयोगी संस्थांच्या सहकार्यानं आयोजित केला होता.

कार्यक्रमादरम्यान हॅबिल्ट संघानं मार्गदर्शन केलं. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रवेशपत्र जारी केली आहेत. विद्यार्थ्यांनी एनटीएच्या neet.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाऊनलोड करावीत. ही पुनर्परीक्षा येत्या 21 जूनला दुपारी 2 ते 5 या वेळेत होणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. उत्तर प्रदेशमधल्या गौतम बुद्ध नगरातल्या जरी इथं असलेल्या नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आजपासून व्यावसायिक विमानसेवेला सुरुवात होत आहे. पहिल्या विमानातून जेवरचे आमदार धीरेंद्र सिंग यांच्यासोबत विमानतळासाठी ज्या शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली असे 172 शेतकरी प्रवास करतील. यामध्ये 20 महिलांचा समावेश आहे. लखनौला पोहोचल्यावर हे शेतकरी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतील. हे विमानतळ पश्चिम उत्तर प्रदेश, दिल्ली एनसीआर आणि शेजारील राज्यांसाठी विमान वाहतुकीचं एक नवीन प्रवेशद्वार ठरेल अशी अपेक्षा आहे. जम्मू विमानतळ आज यात्री सुविधा दिवस साजरा करत आहे. याअंतर्गत प्रवाशांसाठीच्या सोयी सुविधा वाढवणं, जनजागृती करणं आणि प्रवाशांसाठीच्या विविध सेवांचं प्रदर्शन यासारखे उपक्रम राबवले जात आहेत. देशभरातून येणाऱ्या भाविकांना आगामी श्री अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांसाठी मदत कक्ष, माहिती केंद्र, अतिरिक्त कर्मचारी आणि सुधारित प्रवासी व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. 19व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून मुंबईत सुरुवात होत आहे. या महोत्सवात भारत आणि जगभरातील माहितीपट, लघुपट आणि अॅनिमेशनपट रसिकांना पाहायला मिळणार आहेत. आजपासून 21 जूनपर्यंत हा महोत्सव सुरू राहील. महोत्सवात आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्पर्धा विभागांतर्गत चित्रपट प्रदर्शित होतील. तसंच स्पर्धाबाह्य विशेष सत्र आणि चित्रपटसृष्टीतील तज्ज्ञांची सत्रही आयोजित केली जाणार आहेत. यावर्षीच्या महोत्सवात वेव्ज डॉग बाजार हे उद्योग केंद्रित नेटवर्किंग आणि व्यावसायिक व्यासपीठ एक प्रमुख आकर्षण असेल. या महोत्सवात पहिल्यांदाच मुंबई थ्रू 1000 आईज या शीर्षकाखाली AI सिनेमा हॅकॉथॉन आयोजित केले जाईल. पक्षीय आमदारांच्या बनावट स्वाक्षऱ्या केल्या प्रकरणातल्या कथित सहभागाबाबत गुन्हे अन्वेषण विभागानं तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांची काल 9 तासांहून अधिक काळ चौकशी केली. CID काल भवानी भवन इथं तृणमूल काँग्रेसचे आमदार कुणाल घोष यांचीही चौकशी केली. महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातल्या मसवड पंढरपूर मार्गावर तांदुळवाडीजवळ काल दुपारी झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले. मृतांमध्ये 5 महिला आणि 3 लहान मुलांचा समावेश आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पिकअप वाहन कोसळल्यानं हा अपघात झाला. रांजणी इथले 14 भाविक देवदर्शन आटोपून परत येत असताना तांदुळवाडी परिसरात चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं गाडी रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या अपघाताविषयी शोक व्यक्त केला असून पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. भारतीय हवामान विभागानं मान्सूनची आगेकूस होण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाल्याचं म्हटलं आहे. येत्या 4 ते 5 दिवसात महाराष्ट्राचा आणखी काही भाग, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगडच्या काही भागात मान्सून पोहोचण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. तर येत्या 6 ते 7 दिवसात पश्चिम बंगालचा डोंगराळ भाग, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय या भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर ईशान्य भारत आणि पश्चिम बंगालच्या काही भागात आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. फिफा विश्वकरंडक 2026 स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात जर्मनीनं पदार्पण करणाऱ्या कुराकाव संघाचा 7-1 असा धुव्वा उडवला. विटच्या उत्कृष्ट पासवर जर्मन मिडफिल्डर फेलिक्स नमेचानं 6व्या मिनिटाला गोल करून खातं उघडलं. 21व्या मिनिटाला लियानो कोमेन्सियाने यानं गोल करून कुराकावला बरोबरी साधून दिली. फिफा विश्वचषकातल्या इतर सामन्यांमध्ये टेक्सासमधल्या डॅलस स्टेडियमवर झालेल्या गट एफच्या सलामीच्या सामन्यात जपान आणि नेदरलँड्स यांच्यात 2-2 अशी बरोबरी साधली. 20 षटकांच्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघानं आपल्या मोहिमेची जोरदार सुरुवात करत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 64 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं स्मृती मानधनाच्या 68, हरमनप्रीत कौरच्या 36 आणि ऋचा घोषच्या 17 चेंडूतल्या 34 धावांच्या जोरावर 170 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तान संघ 17 षटकात केवळ 106 धावा करू शकला. पाकिस्तानकडून मुनिबा अलीनं सर्वाधिक 41 धावा केल्या. गोलंदाजी दीप्ती शर्मानं केवळ 10 धावा देत 5 बळी

आपला 350 बळींचा टप्पा पूर्ण केला. दीप्ती शर्माला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. भारताचा पुढील सामना 17 जून रोजी लीड्स इथं नेदरलँड्स विरुद्ध होणार आहे. तर दुसरीकडे बांगलादेशनं काल नेदरलँड्सवर 6 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. फलंदाजीचा निर्णय घेत नेदरलँडनं 20 षटकात 8 बाद 138 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशनं 19व्या षटकात 4 बाद 141 धावा करत सहजपणे विजयाचं लक्ष गाठलं. 33 चेंडूत 50 धावांची विजयी खेळी साकारल्याबद्दल जुएरिया फिरदौसला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मार्किंदीत नवोपक्रमाला भारतात प्रोत्साहन. फ्रान्समधल्या भारत इनोव्हेट्स कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आज सुरुवात. भारताच्या सहभागाची यंदा 13वी वेळ. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि महिलांच्या T20 विश्वचषकात भारताचा पाकिस्तानवर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळची 8:40 झाली आहेत. सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रेया घोषाल यांनी गायलेलं अरुणा ढेरे यांचं गीत ऐकूया. संगीत मिलिंद जोशी यांचं आहे.

शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: खालसाच्या आशा युनिटचा बाल विवाह मुक्तीसाठी पुढाकार. आपल्या जिल्ह्यातील विधी सेवा प्राधिकरणाची मदत घ्या. हेल्पलाईन 1500 वर कॉल करा.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खबरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्वप्नांना नवे पंख देण्यासाठी सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी घेऊन येत आहे.
3: चंद्रपूर मध्ये पहिल्यांदाच एरोनॉटिकल इंजिनिअरिंग सोबतच कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग,
2: डाटा सायन्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग,
3: मायनिंग इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग
2: यासारख्या आधुनिक विषयांमध्ये बीटेक करण्यासाठी
3: आजच प्रवेश घ्या सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी.
2: एकाच महिन्यात 2 डिग्रीज वर्ल्ड रेकॉर्ड करणारी,
3: 100% निकाल आणि 100% प्लेसमेंट देणारी
2: चंद्रपूर शहरात एकमेव शैक्षणिक संस्था सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोमय्या कॅम्पस, आकाशवाणी रोड, वडगाव वार्ड, चंद्रपूर.
3: संपर्क 9800004715
2: किंवा 8686881000.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन

0: बियाणे उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी मर्यादित साठा आजच घ्या
1: आजच पेरा.
2: दहावी झाली बारावी झाली आता पुढे काय
3: आर्ट्स कॉमर्स सायन्स नाही तर तू तुझं पाय
4: कन्फ्युजन ही कन्फ्युजन है सॉल्यूशन कुछ पता नहीं.
5: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
6: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे. योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतं.
5: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे. गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची.
6: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
7: करिअरच्या नव्या दिशा. 12वी पास आणि पदवीधर विद्यार्थिनींसाठी सुवर्ण संधी.
8: दक्षिण आशियातील पहिले महिला विद्यापीठ
7: SNDT महिला विद्यापीठ मुंबईचे नवीन कॅम्पस आता आपल्या बल्लारपूर शहरात.
8: शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू आहे.
7: BSc AI IT BCA हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन फॅशन डिझाईन
8: MBA आणि MCA सारखे अनेक कौशल्य आधारित अभ्यासक्रम उपलब्ध.
7: 50 acres भव्य आणि सुरक्षित डिजिटल स्मार्ट कॅम्पस.
8: बस आणि वसतिगृहाची उत्तम सुविधा.
7: संपर्क 9822295707
8: 9595587156
7: SNDT महिला विद्यापीठ बल्लारपूर.
8: महिला सक्षमीकरण आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा.

0: बेला शेंडे यांनी गायलेलं, संदीप खरे यांचं गीत आपण ऐकलं, संगीत होतं सलील कुलकर्णी यांचं.
1: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
2: अनेक प्रश्न, अनेक शंका,
1: तर कुठे मिळेल याचं समाधान
2: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
1: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमातून
2: कॉल करा आणि प्रश्न विचारा
1: 07172254634 या नंबरवर.
2: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
1: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
2: हॅलो डॉक्टर.
1: हॅलो डॉक्टर.
3: विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्वप्नांना नवे पंख देण्यासाठी सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी घेऊन येत आहे
4: चंद्रपूरमध्ये पहिल्यांदाच एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, सोबतच कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग,
3: डाटा सायन्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग,
4: मायनिंग इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग
3: यांसारख्या आधुनिक विषयांमध्ये बीटेक करण्यासाठी
4: आजच प्रवेश घ्या सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी.
3: एकाच महिन्यात 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणारी,
4: 100% निकाल आणि 100% प्लेसमेंट देणारी
3: चंद्रपूर शहरातील एकमेव शैक्षणिक संस्था सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोमय्या कॅम्पस, आकाशवाणी रोड, वडगाव वार्ड, चंद्रपूर.
4: संपर्क 9800004715
3: किंवा 8686881000.
5: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
6: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर, नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा, अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.
1: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
7: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
1: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
7: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
1: आकाशवाणी चंद्रपूर.
3: विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्वप्नांना नवे पंख देण्यासाठी सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी घेऊन येत आहे
4: चंद्रपूरमध्ये पहिल्यांदाच एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, सोबतच कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग,
3: डाटा सायन्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग,
4: मायनिंग इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग
3: यांसारख्या आधुनिक विषयांमध्ये बीटेक करण्यासाठी
4: आजच प्रवेश घ्या सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी.
3: एकाच महिन्यात 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणारी

0: 100% निकाल आणि 100% प्लेसमेंट देणारी
1: चंद्रपूर शहरातील एकमेव शैक्षणिक संस्था सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोमय्या कॅम्पस आकाशवाणी रोड वडगाव वार्ड चंद्रपूर
0: संपर्क 9800004715
1: किंवा 8686881000
2: दहा लाखांची लॉटरी मला वाव
3: फसल्या ऑफर्स पासून सावधान
4: आरबीआय सांगते
5: जाणकार बना सतर्क रहा
6: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
7: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
6: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा
7: सर्व उपचार सेवा मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली
6: WCL CGHS रेल्वे PMJAY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे
7: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
6: विश्वासाचं ठिकाण
7: आरोग्याची खात्री मानवटकर हॉस्पिटल
8: आणि यासोबतच सुगम संगीताचा हा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे सकाळचे 9 वाजलेत आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत

0: संस्कृत भारती पर।
1: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे। सकाळचे 10 वाजलेत। हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत।

कायदेविषयक मोफत सल्ल्यासाठी नालसाच्या जागृती युनिटशी संपर्क साधा. कायदेविषयक मदतीसाठी 1500 वर कॉल करा.

कभी अलविदा ना कहना या चित्रपटातलं सोनू निगम आणि अलका याग्निक यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं शंकर एहसान लॉय यांचं. हिंदी चित्रपट गीतांच्या या कार्यक्रमात आता स्वीकार किया मैंने या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं निदा फाजली यांचं गीत ऐकूया. संगीत आहे उषा खन्ना यांचं.

तुम मिले या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलात. हिंदी चित्रपट गीतांच्या या कार्यक्रमात आता अजब प्रेम की गजब कहानी या चित्रपटातलं आतिफ असलम आणि अलिशा चिनॉय यांनी गायलेलं गीत ऐकूया.

0: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 10:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम चालता बोलता. आजच्या कार्यक्रमाच्या निवेदिका आहेत स्मिता घुमडे.
1: चालता बोलता

0: चालता
1: बोलता चालता
0: बोलता
2: श्रोते हो नमस्कार आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या सुवर्णमयी प्रवासानिमित्त सादर आहे आपला विशेष कार्यक्रम चालता बोलता मी स्मिता
3: आणि मी अर्चना
2: कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करतोय
3: आज आम्ही आलो आहोत तुमच्या भेटीला तुमच्या आठवणी ऐकण्यासाठी आणि आकाशवाणी बद्दलच्या तुमच्या भावना जाणून घेण्यासाठी
2: हो ना अर्चना 90 वर्ष हा काही साधा कालावधी नाही बरं का
3: हो ना कित्येक पिढ्या आल्या गेल्या पण आकाशवाणी आजही तितकीच लोकप्रिय आहे
2: आजच्या मोबाईल आणि इंटरनेटच्या युगातही आकाशवाणीची ओळख विश्वासार्हत माहिती दर्जेदार मनोरंजन आणि समाज प्रबोधन यासाठीच आपण कायम आहोत
3: हो ना स्मिता मला अजूनही आठवतं पूर्वी गावात एखाद्या घरात रेडिओ असला की आसपासचे लोकही कार्यक्रम ऐकण्यासाठी एकत्र यायचे
2: अगं अर्चना अजूनही सकाळची भक्तिगीत दुपारचे ग्रामीण कार्यक्रम आणि संध्याकाळच्या बातम्या आणि रात्रीची गाणी म्हणजे संपूर्ण दिवस आकाशवाणी सोबत जायचा
3: हो ना आणि स्मिता विशेष म्हणजे शेतकरी विद्यार्थी महिला ज्येष्ठ नागरिक युवक प्रत्येकासाठी काही ना काही खास कार्यक्रम आपल्या आकाशवाणीने दिले आहेत
2: असाच आजचा आपला कार्यक्रम आहे
0: चालता बोलता
2: तर ऐकूया श्रोत्यांचं मत आकाशवाणी बद्दलचं त्यांच्याच आवडीची गीत
3: चला तर श्रोते हो चल तर स्मिता संवाद साधूया श्रोत्यांशी
2: हो ना
4: नमस्कार ताई
5: नमस्कार
4: आमच्या चालता बोलते या कार्यक्रमात आपलं स्वागत
5: धन्यवाद
4: ताई आपला परिचय द्या ना
5: मी डॉक्टर चेतना पवार माझं संस्कृत या विषयामध्ये PhD झालेलं आहे
4: अरे वा संस्कृत हा विषय खरं तर खूप कठीण समजला जातो आणि त्याच्यात तुम्ही PhD केली
5: हो
4: खरंच कौतुकास्पद आहे तरी आमच्या आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण झाले इतका प्रदीर्घ काळ आकाशवाणीने श्रोत्यांना दिला आहे ज्ञान माहिती मनोरंजन याबाबत आपलं काय मत आहे
5: सर्वप्रथम आकाशवाणीला या 90 दशक जी पूर्ण झालेली आहेत वर्षे त्याबद्दल खूप खूप अभिनंदन आकाशवाणीची मी खूप जुनी श्रोता आहे जवळपास 18 वर्षापासून माझ्या आजोबांनी मला सगळ्यात पहिले रेडिओ घेऊन दिला होता तेव्हापासून मी रेडिओ ऐकते फक्त एवढाच बदल होतो की ज्या ज्या नवीन गावाला जाते ती ती रेडिओची केंद्र म्हणजे मला ऐकायला मिळतात काम करत असताना देखील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकतो त्यामुळे रेडिओ खूप आवडतो की एकीकडे काम चालू असतं आणि एकीकडे आपलं मनोरंजनही चालू असतं आणि त्यासोबत खूप काही कार्यक्रम जे असतात ती माहिती देणारी असतात ती पण ऐकली जातात
4: बरोबर आहे म्हणजे असं हातचं काम ठेवून तुम्हाला रेडिओ समोर बसावं लागत
5: नाही
4: काही नाही ऍट अ टाइम तुमचं दोन्ही होऊ शकतं
5: अगदी बरोबर
4: रेडिओ सोबत तुमचं खूप जुनं नातं आहे असं तुम्ही आताच सांगितलं हो की नाही
5: हो, हो.
4: आणि आमचे खूप चांगले श्रोता आहात आता तुम्ही म्हटलं की सरांची जिथे जिथे बदली होते तिथे प्रत्येक केंद्र तुम्ही ऐकलंय
5: मग
4: एवढे कोणते कोणते केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकलेत आतापर्यंत
5: मी औरंगाबाद विभागात होते त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र पुण्यामध्ये होते आणि आता इथे चंद्रपूरमध्ये आहे तर इतकी मी ऐकलेली आहेत केंद्र
4: आमच्या चंद्रपूर आकाशवाणीचं प्रसारण आपण ऐकतात खूप छान वाटलं ताई आज आमच्या चालता बोलता या कार्यक्रमात आपल्याला कोणतं गाणं ऐकायला आवडेल
5: मला बरसोरे मेघा हे गाणं ऐकायला आवडेल
4: ठीक आहे ताई आता ऐकूया तुमच्या आवडीचं गीत तुम्ही आमच्यासोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद
5: धन्यवाद तुम्हालाही खूप धन्यवाद

0: नमस्कार.
1: नमस्कार
0: सर, आपला परिचय?
1: मी सचिन माडावार, राहतो गोपाल नगर 31 आणि चंद्रपूर इथे राहतो.
0: तुम्ही आकाशवाणी ऐकता का?
1: हो, माझं आकाशवाणी सकाळी दुकान उघडली की सायंकाळी दुकान बंद परत होतपर्यंत एक आकाशवाणी. तुम्ही खूप फायदा आहे मला त्याचा आकाशवाणीचा. तसा
0: अच्छा, म्हणजे तुम्ही नियमित श्रोता आहात तर आमचे.
1: बस बस, बिलकुल बिलकुल, मला खूप बरं वाटतंय आकाशवाणीमुळे. बरेच क्षेत्रातलं आपल्याला माहीत होते, कळते, आणि वेळ कसा निघून जातो ते कळत नाही मला. खूप बरं.
0: सर, आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण झाले, याबद्दल आपलं काय मत आहे?
1: बस याची सेवा देत राहो त्यांनी, खूप बरं वाटतंय आणि खूप चांगलं वाटतंय मला. एक आकाशवाणी म्हटलं की मला एखादं फॅमिलीचं एखादं असल्यासारखं वाटतं.
0: अच्छा, तुमचं फॅमिली मेंबर आहे.
1: हा बस बस, बिलकुल बिलकुल. बस अजून काही असं सेवा देत राहो त्यांनी आकाशवाणीला. 90 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांना खूप खूप शुभकामना आहे. अशाच सुरुवात सेवा देत राहो.
0: नक्की नक्की. सर, गाणं कोणतं ऐकायचं आपल्याला?
1: किशोर कुमार गावकर गायक आहे आपले, त्याचं एखादं गाणं.

0: नमस्कार सर.
1: नमस्कार
0: सर, आपला परिचय?
1: मी दिवाकर बाबूरावजी बनकर, बालाजी वाड, चंद्रपूर. माझे वडील स्वातंत्र्यता सेनानी, ज्याने देशासाठी काम केलं. मी आज त्यांचा मुलगा आहे आणि उपाध्यक्ष म्हणून स्वातंत्र्य संग्राम पाल्य संघटनेचा मी उपाध्यक्ष म्हणून काम करतो. देशासाठी आमच्या वडिलांनी जे काम केलं त्याचा मला अभिमान आहे. आणि आपल्या आकाशवाणी केंद्रातले सर्व कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर आवडते कार्यक्रम. तुम्ही सर्व सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक अनेक मान्यवरांची मुलाखत होते, गाणे वगैरे होतात. आणि आपल्या आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण झाले, याबद्दल सुद्धा आम्ही आमच्याकडून शुभेच्छा देतो. आणि अशीच तुम्ही मोठ्या प्रमाणावर जनजागृती देशहितासाठी राष्ट्रहितासाठी जे आमच्या वडिलांनी केलं असं करत राहो. आणि या माध्यमातून मी तुम्हाला या देशभक्तीपर गीताची फरमाईश सुद्धा करतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो. आपलं सर्वांचं शुभचिंतन हो अशी मी आपल्या वतीनं आपल्या पाल्य संघटना स्वातंत्र्यता संग्राम सैनिक तिनं मी स्वतःच्या वतीनं आपल्याला शुभेच्छा देतो.
0: थँक्यू सर. धन्यवाद सर, छान अभिप्राय दिला तुम्ही.

0: नमस्कार.
1: नमस्कार.
0: ताई आपला परिचय द्या ना.
1: माझं नाव सौ स्वाती सुधीर किनगावकर. मी विदर्भ हाऊसिंग बोर्ड कॉलनी रामनगर चंद्रपूर इथे राहते.
0: काय करता आपण?
1: मी गृहिणीच आहे.
0: ताई तुम्ही गृहिणी आहात तर सकाळचे कामांची धावपळ असते, हो ना?
1: हो ना, बिलकुल.
0: तर मग आकाशवाणीचे कार्यक्रम आणि तुमच्या कामांची अरेंजमेंट कशी काय जमते?
1: नाही, ते मी करूनच घेते, कारण सकाळी उठली की माझी सुरुवातच ही आकाशवाणीने सुरू होते 5:55 ला.
0: अच्छा, म्हणजे आमची सिग्नेचर ठेवून मग भक्ती संगीत.
1: हो हो. आणि नंतर मग काम करता करता समाचार पण ऐकत असते. आपल्या शेतकऱ्यांबद्दल जी माहिती देतात ती माहिती मी आवर्जून ऐकते. आणि महिलांसाठी दिलेली माहिती त्यांच्या शिक्षणाबद्दल किंवा त्यांच्या आरोग्याबद्दल आणि पाककृतीवाले विषय पण मी छान ऐकत असते. ते पण आवडते मला.
0: अच्छा, म्हणजे आमची कृषीवाणी तुम्ही ऐकतात?
1: बिलकुल बिलकुल.
0: आणि आताच तुम्ही बोललात की महिलांचे कार्यक्रम रुचिरा वगैरे आवडतात.
1: हो हो, रुचिरा पण आवडते.
0: मग एखादी रेसिपी करून बघितली का रुचिरा कार्यक्रम ऐकल्यावर?
1: बिलकुल बिलकुल, आवर्जून करून पाहिली आहे मी आणि मला ती आवडली आहे आणि माझ्या घरच्यांनाही खूपच आवडलेली आहे.
0: चला तर मग, मला असं म्हणायला हरकत नाही की आकाशवाणी तुमची छान एक सोबती आहे.
1: बिलकुल, माझी सखीच म्हणून म्हणा तुम्ही.
0: अच्छा, मला एक सांगा की आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण झाले, तर याविषयी तुम्हाला काय वाटतं?
1: हो ना, आकाशवाणी म्हणजे 1936 साली ऑल इंडिया रेडिओने जी सुरुवात झाली आहे ती 1957 ला त्यांनी आकाशवाणी हे नाव देण्यात आले. आणि तेव्हापासून ते आकाशवाणी इतकं आवर्जून लोक ऐकतात की आजच्या या इंटरनेटच्या जगातही लोक आकाशवाणीला अजूनही विसरले नाही आहे, ते आवर्जून ऐकतातच.
0: खरंच आहे, म्हणजे डिजिटल युग आलं पण आकाशवाणीचा श्रोता काही कमी झालेला नाही.
1: बिलकुल बिलकुल. आणि आम्ही तर सकाळी उठल्यापासून सगळ्या गृहिणी आवर्जून ऐकतो. 90 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मी तर आकाशवाणीचे अगदी मनापासून शुभेच्छा देऊ इच्छिते की त्यांनी अशीच ही वाटचाल पुढेही चालू ठेवावी, हीच त्यांना एक विनंती आहे माझ्याकडनं.
0: नक्कीच ताई, तुमचं बोलणं आम्ही नक्की मान्य करू, छान छान कार्यक्रम देण्याचा प्रयत्न करू. आजच्या कार्यक्रमात कोणतं गाणं ऐकायला आवडेल?
1: म्हणवा लागे.
0: ठीक आहे, तर मग ऐकूया तुमच्या आवडीचं. तुम्ही अभिप्राय दिला त्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद ताई.

0: बघ ना स्मिता, श्रोत्यांच्या भावना ऐकल्यानंतर ते किती भरभरून आपल्यावर, आपल्या आकाशवाणीवर प्रेम करतात ग.
1: हो ना, आणि आपल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना त्यांनी किती भरभरून प्रतिसाद दिलेला आहे हे आपण बघतोच आहे.
0: हो ना, आणि काही श्रोत्यांनी सांगितलं की तुमच्या या चालता बोलता कार्यक्रमातून तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचत आहेत हाही त्यांना वेगळाच आनंद होत आहे, बरं का?
1: हो, कारण त्यांचं मत व्यक्त करायला आकाशवाणीचं व्यासपीठ त्यांना मिळत आहे.
0: हो ना.
1: तर श्रोते हो, तुमच्या आठवणी, तुमचा विश्वास आणि तुमच्या शुभेच्छा हेच आकाशवाणीचं खरं बळ आहे.
0: अगं स्मिता, थांब थांब, आपल्या कार्यक्रमाची वेळ सुद्धा संपत आली आहे बघ, आणि आपला हा संवाद, श्रोत्यांसोबत मारलेल्या मनमोकळ्या गप्पा या आपण पुढील कार्यक्रमात
1: अजून ताज्या करूया.
0: नक्कीच.
1: तर बरं आहे श्रोते हो, मी स्मिता
0: आणि मी अर्चना
1: आपला निरोप घेतोय. नमस्कार.
2: चालता बोलता, चालता बोलता, चालता बोलता.

चालता बोलता हा कार्यक्रम आपण ऐकलत. आजचा कार्यक्रम आपल्यासाठी आणला होता स्मिता घुमडे आणि अर्चना चौधरी यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 11 वाजलेत. हिंदी भजनाचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं भजन ऐकूया.

0: मर्यादित साठा आजच घ्या
1: आजच पेरा.
2: विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्वप्नांना नवे पंख देण्यासाठी सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी घेऊन येत आहे.
3: चंद्रपूरमध्ये पहिल्यांदाच एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, सोबतच कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग,
2: डाटा सायन्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग,
3: मायनिंग इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग
2: यासारख्या अधिक विषयांमध्ये बीटेक करण्यासाठी
3: आजच प्रवेश घ्या सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी.
2: एकाच महिन्यात 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणारी,
3: 100% निकाल आणि 100% प्लेसमेंट देणारी
2: चंद्रपूर शहरात एकमेव शैक्षणिक संस्था सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोमय्या कॅम्पस, आकाशवाणी रोड, वडगाव वार्ड, चंद्रपूर.
3: संपर्क 9800004715
2: किंवा 8686881000.

0: अशा स्कीमच्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
3: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
2: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा,
3: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
2: WCL, CGHS, रेल्वे, PMJAY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
3: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
2: विश्वासाचं ठिकाण,
3: आरोग्याची खात्री. मानवटकर हॉस्पिटल.

0: सुरेश वाडकर यांनी गायलेलं नक्ष लायलपुरी यांचं भजन आपण ऐकलं. संगीत अमर उत्पल यांचं होतं.
1: विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्वप्नांना नवे पंख देण्यासाठी सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी घेऊन येत आहे.
2: चंद्रपूरमध्ये पहिल्यांदाच एरोनॉटिकल इंजिनिअरिंग सोबतच कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग,
1: डाटा सायन्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग,
2: मायनिंग इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग
1: यांसारख्या आधुनिक विषयांमध्ये बीटेक करण्यासाठी
2: आजच प्रवेश घ्या सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी.
1: एकाच महिन्यात 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणारी,
2: 100% निकाल आणि 100% प्लेसमेंट देणारी
1: चंद्रपूर शहरात एकमेव शैक्षणिक संस्था सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोमय्या कॅम्पस, आकाशवाणी रोड, वडगाव वार्ड, चंद्रपूर.
2: संपर्क 9800004715
1: किंवा 8686881000.
3: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती, समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
1: विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्वप्नांना नवे पंख देण्यासाठी सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी घेऊन येत आहे.
2: चंद्रपूरमध्ये पहिल्यांदाच एरोनॉटिकल इंजिनिअरिंग सोबतच कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग,
1: डाटा सायन्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग,
2: मायनिंग इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग
1: यांसारख्या आधुनिक विषयांमध्ये बीटेक करण्यासाठी
2: आजच प्रवेश घ्या सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी.
1: एकाच महिन्यात 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणारी,
2: 100% निकाल आणि 100% प्लेसमेंट देणारी
1: चंद्रपूर शहरात एकमेव शैक्षणिक संस्था सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोमय्या कॅम्पस, आकाशवाणी रोड, वडगाव वार्ड, चंद्रपूर.
2: संपर्क 9800004715
1: किंवा 8686881000.

0: लता मंगेशकर यांनी गायलेलं तुलसीदास यांचं भजन आपण ऐकलं. संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं होतं.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खबरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्वप्नांना नवे पंख देण्यासाठी सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी घेऊन येत आहे.
3: चंद्रपूर मध्ये पहिल्यांदाच एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, सोबतच कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग,
2: डाटा सायन्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग,
3: मायनिंग इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग
2: यासारख्या आधुनिक विषयांमध्ये बीटेक करण्यासाठी
3: आजच प्रवेश घ्या सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी.
2: एकाच महिन्यात 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणारी,
3: 100% निकाल आणि 100% प्लेसमेंट देणारी
2: चंद्रपूर शहरातील एकमेव शैक्षणिक संस्था सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोमय्या कॅम्पस, आकाशवाणी रोड, वडगाव वार्ड, चंद्रपूर.
3: संपर्क 9800004715
2: किंवा 8686881000.

आकाशवाणी सह चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 11:30 झाली आहेत. मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत.

एक उन्हाळ दिवस या चित्रपटातलं शोभा गुरुटू यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. मराठी चित्रपट गीतांच्या या कार्यक्रमात आता खबरदारी या चित्रपटातलं वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं विवेक आपटे यांचं गीत ऐकूया. संगीत अशोक पत्की यांचं आहे.

मितवा या चित्रपटातलं शंकर महादेवन आणि जान्हवी प्रभू अरोरा यांनी गायलेलं मंदार चोलकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं शंकर एहसान लॉय यांचं.

नशिबाची ऐसी तैसी या चित्रपटातलं स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली सामंत यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गुरु ठाकूर यांच्या गीताला संगीत प्रवीण कुंवर यांचं होतं.

0: ऑक्सिजन या चित्रपटातलं गीत आताच आपण ऐकलात.
1: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
2: अनेक प्रश्न, अनेक शंका,
1: तर कुठे मिळेल याचं समाधान
2: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
1: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमातून
2: कॉल करा आणि प्रश्न विचारा
1: 07172254634 या नंबरवर.
2: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
1: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
2: हॅलो डॉक्टर.
1: हॅलो डॉक्टर.
0: आणि यासोबतच मराठी चित्रपट गीतांचा हा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. दुपारचे 12:00 आहेत. वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: गाण्यानंतर ऐकूया सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा दांदळे यांनी लिहिलेलं नाटक ती विमुक्ता. सहभागी कलाकार ज्ञानेश्वर नाईक आणि अभिनेत्री वर्षा दांदळे. या नाटकासाठी साऊंड इफेक्ट्स दिले आहेत अक्षय जाधव यांनी. निर्मिती सहाय्य केलं आहे सुहिता मराठे हिने आणि सादरकर्त्या नेहा खरे. ऐकूया नाटक ती विमुक्ता.
1: आजच्या काळात

0: या नाटक ती विमुक्ता.
1: आजच्या काळात जगताना दाताखाली खडे यावे जेवता जेवता तशा ठेचा लागतायत चालता चालता. तुमचं माझं ह्यांचं त्यांचं नेहमीच काहीतरी म्हणणं असतं, मतं असतात. तसंच सुमतीचंही, म्हणजे अनिरुद्धच्या आईचं, जी तुमच्या आमच्यासारखीच साधी भोळी. घर हेच जिचं विश्व, नवरा आणि मुलगा यांना प्रसन्न ठेवणं हे तिचं ध्येय. अशा या सुमतीलाही जगता जगता काही प्रश्न छळत आहेत. त्यातून वाट काढता काढता शरीरानं थोडी कुरबूर केली आणि तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यासाठी अनिरुद्धची मात्र धावपळ झाली. ऐकूया त्याच सुमतीची ही गोष्ट

0: हाँ बस मांगे उदे यूदे यूदे बस बस बस बस चला मैडम ये तो
1: थैंक यू चांगल्या ठिकाणी आणून पोहोचवलत
0: अहो आम्ही कोण वरुण आदेश येतात त्याचे आम्ही गुलाम चला
1: नाही नाही पण भारी आहे सगळं फारच गोड आहे हो
0: इथं येऊन आनंदी होणाऱ्या पहिल्या तुम्हीच
1: नाही तेच सांगते फार गोड वातावरण आहे हो इथे किती शांती आहे
0: हल्ली लोकांना शांती नको डीजे लागतो लग्न लागलं वाजवाडीचे मॅच जिंकली वाजवाडीचे गणपती आले वाजवाडीचे गणपती गेले वाजवाडीचे
1: अहो अहो म्हणून तर इथे बरं वाटतंय
0: अहो थोडा वेळ तुम्हा शहरातल्या लोकांना इथे जास्त करमत नाही थोडा वेळ बरं वाटत तिकडे स्विमिंग पूल आहे डीजे तिकडे जा
1: नाही नाही नाही नको बाई बर ते जाऊ दे तशी भीती नाही ना इथे
0: छा
1: नाही जनावर वगैरे हो
0: तिथूनच आलात ना नाही तर जनावर नाहीयेत त्यांच्यासाठी वेगळं जंगल आहे
1: हो का बर झालं बाई बर किती पैसे झालेत
0: कसले
1: अहो इथे आणून सोडायचे
0: अहो हे पॅकेज मध्ये तुमच्या
1: हो का बर झालं मला मला मला सांगा संध्याकाळी परतायची बस किती वाजता असेल
0: तशी सोय नाही
1: इथं हो बरं झालं सांगितलं माझ्या मुलाला फोन करते तो आणेल गाडी
0: चला मग येतो
1: हो
0: श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय
1: राम अयो फुलपाखरू थांब थांब अरे देवा कृपा राहू रे बाबा हा हा हा हा हा किती स्वच्छ पाणी आहे अरे मला गुदगुल्या होत आहेत रे अरे मला सवय नाही पीस मसाजची मॉलमध्ये ढिगानं पैसे घेतात तुमच्या या मसाजची इथे फुकट आहे पण काय करू सवय नाही बाबा गोष्टी सवयीच्या नसल्या ना की मग तर कितीही चांगल्या असो अस्वस्थ व्हायला होतं कम्फर्ट झोनची सवय खेळा तुमचे तुम्ही गो बाई चिकूब कसं लगडलेत बाई तोडू का नाही नाही असं कसं कुणी आहे का इथं कुणी आहे का माळी माळी हिंदी असते बागबान बागबान काही है क्या इस फळ का कैसे दिया
0: आओ थोडं बिंदास चालतंय
1: अगं मराठीच आहेत नाही हो विचारलेलं बरं सर्व जग आपल्याच बापाचं असं एक वेगळंच नागरिकशास्त्र शिकलेली जमातली सर्वत्र दिसते हो त्यांना दुसऱ्याच्या फळबागा फुलबागा रस्ते सिग्नल स्वतःची जागिरी वाटत असते मला नाही आवडत तसं आपलं ते आपलं दुसऱ्याचं ते दुसऱ्यात मी सांभाळते या गोष्टी
0: सांभाळा सांभाळा कसं आहे पाहणं सोपं असतंय सांभाळणं कठीण
1: व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी
0: नाही माझंच विद्यापीठ आहे ती फुलं पानं लय काय काय शिकून जात तुम्ही तोडा बिंदास हे तुमच्या पॅकेज मध्ये
1: पॅकेज
0: हवा पाणी प्रकाश

0: समजा निसर्ग देवाचं पॅकेज आहे, आपण त्या पॅकेजला धंद्याचा कागद गुंडा आणि पिकनिक स्पॉटचं नाव दिलं.
1: अगं बाई, एकच घेते बरं का?
0: थोडा.
2: वा, ताज्या फळांचा गोडवा काय आवरच असतो. हा
1: वा वा वा वा सुरेख, आमची फळं म्हणजे तुम्हाला सांगते, शेतातून खळ्यात, खळ्यातून पेटीत, पेटीतून ट्रकमध्ये, ट्रकमधून मोठ्या मार्केटमध्ये, मोठ्या मार्केटमधून मग छोट्या मार्केटमध्ये, मग व्यापाऱ्याकडे, मग आमच्या फळवाल्याकडे. ते फळ आमच्या तोंडात जाईपर्यंत अगदी निष्फळ होऊन जातं.
0: राम कृष्ण हरी.
1: एवढा वाईट होतं का जो? जाऊ दे बाई. चाफा बोले ना, चाफा चाले ना, चाफा खंत करी काही के. नाही नाही नाही सुमती, डोईत नाही माळायचा चाफा. चाफा असा कानात खवायचा आणि मग सेल्फी काढायचा. मस्त आला फोटो. आता झालं शास्त्र पूर्ण. काय सुरेख हवाय, इथे बसून प्राणायाम करायला खूप मजा येईल. ह्या समोरच्या दगडावरच बसते नाही का?

0: अगं तुम्ही का अंधारात? तुमच्याकडचे लाईट गेले आहेत का? हो बे, या लोड शेडिंगचं काहीच सांगता येत नाही. आमच्या डोंबिवलीत अगदी व्रत असल्यासारखी दर शुक्रवारी लाईट जाते बरं का?
1: येते संध्याकाळी, पण तोपर्यंत गर्मीने हाय होई.
0: इथं छान आहे, गारवा असा मस्त लोकेशन आहे. तुम्ही पण या बरं का इथं,
1: मी पोस्ट करेन इन्स्टावर. बघा नक्की माझी पोस्ट. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
0: असं बोलावं लागतो, नातीनं शिकवलंय माझ्या. काय गं बाई, बरं मी काय म्हणते, लाईट गेले तर दारं खिडक्या उघडा, मोकळा वारा प्रकाश येऊ दे जरा आतमध्ये, नाही का? हल्ली काय बाई, बाहेरची धूळ नको, आवाज नको म्हणून दरवाजे खिडक्या अशा गच्च बंद करून ठेवता आणि वर पडदे सारून घेता. काय ते काय म्हणतात ना तुमच्या भाषेत, माय लाईफ माय रूल. काय काय काय काय म्हणालात? दरवाजे खिडक्या उघड्या आहेत तरी उजेड नाही? अरे देवा, हे म्हणजे सेम आमच्या डोंबिवली सारखं. सख्ख्या बहिणी गळ्यात गळे घालून आंबा पिकी तो रस गाळी तो करत झिम्मा गळतात ना, शाही इमारती उभे आहेत अगदी खेटून खेटून. इतकी जवळीक जर मना मनात असती, कोंडलेली मन तरी मोकळी झाली असती. मयत झालं होतं 4 नंबरमध्ये आणि 5 नंबरमध्ये म्हणजे आमच्या बिल्डिंगमध्ये बर्थडे पार्टी होती. आम्ही नुकतेच राहायला गेलो होतो तिथे. ज्यांच्याकडे पार्टी तो यांचा मित्र, आणि ज्यांच्याकडे मयत झालं ते फार ओळखीचे नव्हते. पण जो मुलगा गेला होता की नाही, तो आमच्या अनिरुद्धच्या वर्गातला होता. म्हणजे फार ओळख नव्हती, पण तोंडदेखली ओळख होती. अहो, पार्टी नेमकी गच्चीवर, शेजाधर्म म्हणून गेलो. पण त्यानंतर जेव्हा जेव्हा त्या बाई बिल्डिंग खाली येता जाता दिसायच्या ना, आत आत काहीतरी तुटायचं. हे काय अजून आले नाही लाईट?
1: काय ग बाई, मज्जा आहे नाही? सॉरी सॉरी, म्हणजे मजा नसते जो लाईट गेल्यावर. पण मला बाई माझं ते बालपण आठवलं. लाईट गेले की रात्री अंगणात ना झोपायला खूप धम्माल यायची. महेश पण असायचा. आत्याला गावातच दिलेलं असल्यामुळे तिचं सतत येणं जाणं असायचं घरी.
0: आजीची आणि तिची गट्टी होती ना, माझी आई मात्र नंडेचं करू करू थकून जायची. एकटी नाही यायची आत्या, सोबत तिची 2 लेकरं असायची, महेश आणि विनीता. महेश मोठा होता त्यापेक्षा, सतत वेण्या ओढायचा. चिडले की आत्या हसायची, म्हणायची सून म्हणून येणारच आहेस घरात तर सवय करून घे.
1: शोलेचे डायलॉग खूप छान म्हणायचा महेश. वाड्यात शेजारच्या सगळ्यांचा लाडका होता. त्याच्या त्या गप्पांच्या टोळक्यात मलाही जावं वाटायचं. आई डोळे मोठे करायची. पुढे काय की कशावरून आत्याचं आणि बाबांचं मोठं भांडण झालं. मग आत्याचं घरी येणं कमी झालं. माझंही 12वी संपला संपला लग्न झालं.
0: पण आले नाहीत ना लाईट?
1: काय ग बाई,
0: शी बिल पाठवताना तत्पर असतात नाही?
2: लेटना सेक लेटना सेक.

0: फिरालने तो इथे आणलं. छान आहे हो हे ठिकाण. मुळात इथला निसर्ग फारच म्हणजे सुंदरच आहे आणि शांतता काय सांगू तुम्हाला, मोठा परिसर आहे असा. नाही तर हल्ली काय 10-12 गुंठ्यामध्ये 2-3 खोल्या बांधतात, एक स्विमिंग पूल, एखादी बाग, एखादा झोपाळा, एखादी गजरगुंडी आणि डीजे वरती भयानक आवाजात ती गाणी यायचं, यांच्या पाण्यात डुंबायचं, गाण्यात त्या नाचायचं, सेल्फ्या काढायच्या, एक वेळचं जेवण, एक वेळचा नाश्ता, झालं संपला दिवस. किती घेत असतील काही कल्पना तुम्हाला, पर मानशी किती घेत असतील हे? 3-4 हजार. काही नाही, आपली झऊ जमी यांच्याकडे पैशाचा पाऊस. केवढी महागाई वाढली नाही, पण लोकांची खरेदी वाढली असं नाही वाटत तुम्हाला? नुसत्या कपाटात पडू पडू राहिलेल्या साड्या, ड्रेसे, चपला, पर्सा, दागिने यांची किंमत काढली ना तर भारताची 20% संपत्ती तरी बंद कपाटात पडू नये. यात हौशी पुरुषही आले बरं का, तरी खरेदी आहेच, ती ऑनलाईन खरेदी पण सुरू झाली. गरज असो नसो आपलं विकत घेत राहायचं, घेत राहायचं, घेत राहायचं. आपल्याला श्रीमंत व्हायचंय कसं दिसायचंय? बरं, कोणाला दाखवायचं? जो तो ज्याच्या त्याच्या तोऱ्यात. आणि पाहिलेही जरी एखाद्याने तरी जेलसीने काळ वणणार तो, कौतुक नाहीच. किती बूड आपटा, कौतुक नाहीच. आणि चाललंय तर कौतुकासाठीच, नाही का? जे आपल्याला हिच्याकडून, त्याच्याकडून, ह्याच्याकडून, त्याच्याकडून हवंच असत, असं अपेक्षा वाईट. ख्वाहिश मुझे औरों के दिल में उतरने की, खुद का दिल इससे अब तक है अनजान. उम्मीद पे दोन कायम है, सारा उम्मीदों का ही है जंजाल. आता तुम्ही म्हणाल काय ग बाई, ह्या बाई नुसतं रील मधलंच बोलतात. बोलते तरी, हल्ली कुणी कुणाशी बोलत नाही बर. सगळ्यांच्या मानाखाली दुःखानं नाही बर, हे मोबाईलवर असं बोट घासण्यात, अच्छं करण्यात आयुष्य चाललंय. आमच्या दिनूचं लहान पोरग झोपेत आहे असं असं मोबाईलवर आपलं चाललेलं आहे. त्याचं लागली झोप, पडला टणकन मोबाईल नाकावर. असं ते काय, ते हेअर फ्रॅक्चर झालो, कळवळलं ना पोरग. त्याचं सोडा, संगीता देठे माझी मैत्रीण, आता माझी मैत्रीण म्हणजे माझ्याच वयाची असणार की नाही, छातीत धडधडतंय म्हणून अटॅकच्या भीतीनं गेली डॉक्टरकडे. आता डॉक्टरच ते सोडतायत, या चाचण्या करा आणि त्या चाचण्या करा. सगळ्या टेस्ट झाल्या, काही नाही, नखा एवढाही रोग नाही. मग डॉक्टरनं विचारलं, का हो बाई, मोबाईल किती वेळ पाहता आणि त्यात काय काय पाहता? तर काय म्हणाली, बाई गो, मोबाईल तर माझा सखा. हल्ली घरच्यांना वेळ नसतो म्हणे तर त्यातच रमवते म्हणे मन. शॉर्ट रील बरे वाटतात म्हणे, तेच बघते. पूर्ण सिनेमे बघायची सवयच गेली म्हणते. तेवढा धीरच राहिला नाही म्हणे. म्हणजे आलं का लक्षात तुमच्या, एखादी पूर्ण लांबीची गोष्ट ऐकणं बघणं संपलंय अहो. तुकडे तुकडे जिंदगी शॉर्ट रील सारखी. मेंदूला थांबायची सवयच राहिली नाही, सतत काहीतरी नवीन नवीन नवीन नवीन नवीन. डॉक्टरनं काही गोळ्या औषधं लिहून दिली नाहीत, म्हणाले मोबाईल पासून दूर राहा, थांबेल म्हणाले धडधड. आता ही गोष्ट तिनंच सांगितली आहे मला, मी काय पदरचं जोडून सांगत नाही तुम्हाला. आता नामस्मरण करते, फरकटे बाबांच्या बैठकीला जाऊन बसते. मलाही म्हणते चल गो चल गो, पण माझी बाई काम संपत नाही घरातली. एकदा काय झालं, भांडे मैदानात ना मोठा मेळावा भरणार होता तर मला म्हणाली, येतेस का सुमती, चल ना, जरा मोकळं वाटेल तुला, चल. दिवसभर म्हणे बाबांचं प्रवचन असणार, म्हटलं चला जाऊया, मनाला जरा बरं वाटेल. गेले. हे मोठं मैदान, काय सांगू तुम्हाला, ही गर्दी, बापरे बापरे, पाय ठेवायला जागा नाही, वर रणरण तर ऊन. मोकळं व्हायला आलेले अडकले. सकाळी येणारे बाबा दुपार झाली तरी आले नाही हो, लोक तहानेने व्याकुळले ना, धावले पाण्यासाठी. पाण्याची व्यवस्था ती तिकडे लांब दूरवर कुठेतरी केलेली. धावले लोक, एकच गोंधळ, बाई बाई बाई, सगळा त्या गर्दीचा गोंधळ. काही घुसमटले, काही तुडवले गेले, काही चेंगरले, आणि मी बेशुद्ध झाले. 4 दिवसांनी हॉस्पिटलमध्ये शुद्धीवर आले. इतका संताप संताप झाला होता म्हणून सांगू तुम्हाला.
1: सुमती, अग बाबांच्या आशीर्वादानं वाचलीस तू.
0: आणि मेले असते तर?
1: मेले असतीस तर मोक्ष मिळाला असता तुला.
0: निघ निघ या भ्रमातून निघ.
1: भ्रमाचं काय, तू जिवंत आहेस हाही भ्रमच आहे की

0: काहीतरी त्या बाबांचं ऐकलेलं कॉपी करून बोलतेस तू.
1: आपण आज बोललेलं पूर्वी कुणीतरी बोललेलं असतस ना. या न्यायाने आपण सगळेच कॉपी बहादर.
0: फक्त शब्दांचे खेळ. परमाचा अर्थ तरी ठाऊक आहे का तुला?
1: तो एक सत्य.
0: हो मग आपण कोण? हवा का झोका?
1: करेक्ट, त्याच्या तालावर वाहणारा.
0: संगीता संगीता काय करून घेतलंस ग स्वतःच? कधीतरी स्वतःसारखी वाग ना, भेट ना स्वतःला. तुझ्या या अंगारा दुपारामुळे तुझा मुलगा हल्ली रात्र रात्रभर बाहेर असतो. नवऱ्यानं पुण्याला बदली करून घेतली. चुकतेस तू. जागी हो, जागी हो ग बाई, जागी हो. काय असतं हे जाग होणं? माझं जाग होणं, तिचं जाग होणं, तुमचं जाग होणं, काहीतरी फरक असेल ना ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार. ज्याची जेवढी खिडकी तेवढा उजेड त्याच्या पाशी.
2: नाव?
0: हा कोण तुम्ही?
2: फॉर्म भरतोय.
0: हा फॉर्म? रिसॉर्ट आहे की हॉस्पिटल?
2: पर्यटकांची नोंद ठेवावी लागते. इमर्जन्सी लागली की गोंधळ नको. आधार कार्ड?
0: आधार कार्ड माझ्या मुलाकडे आहे. तो तिकडे आहे बघा स्विमिंग पुलाजवळ, अनिरुद्धचा उंचसा.
2: नाव?
0: अनिरुद्ध लोंढे.
2: तुमचं नाव?
0: माझं सुमती लोंढे.
2: वय?
0: 60.
2: नक्की?
0: हो, खोटं का सांगेन मी?
2: इथे खोटं चालत नाही.
0: मलाही नाही चालत. ओ किती वय लपून ठेवलं तरी डोळ्याखालच्या काळ्या वर्तुळातून, चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांवरून, आवाजाच्या धीमेपणातून, गुडघ्याच्या कुरकुरीतून दिसतच की वय आहो. अवयव खरं बोलतात. तिथे आपण स्वतः खोटं बोलून का स्वतःच हसं करून घ्यायचं? आणि दुसरी गोष्ट, वाढतं वय समाजात आदराचा विषय असतो. अक्कल वाढो ना वाढो, वय वाढलं की लोक नमस्कारासाठी वागतात बरं वाटत. गंमत जाऊ देत, खरंच माझं वय 60
2: आहे. आजार?
0: आजार अहो काय सांगू, थोड्या थोड्या गोष्टींनी डोळे भरून येतात अहो आजकाल.
2: डोळ्यांचे विकार?
0: अहो नाही अहो, मनाच. जा भरा, काही भरा.
2: जेवण वेज?
0: हो वेज, नॉन वेज नाही खात मी.
2: इथे नॉन वेज मिळतही नाही.
0: मग काय विचारलं? आहो काय का अजबच आहे बे, कशी माणसं असतात नाही. इथे कोरडा ठणठणीत होता तो माणूस. काही जणांचं ना आतलं वायरिंग हललेलं असतं. म्हणजे बघा बाई, आपण एखाद्याचं ऐकलं की ते आपल्या कानातून आपल्या मेंदूत जातं, मग ते समजतं, मग ते हृदयात उतरतं, मग आपण शेवटी डोळ्यातून व्यक्त होतो की नाही हो. हे काही जणांचा ना आतला प्रवासच थांबलेला असतो. निव्वळ यंत्र झालेलं असतं त्यांचं. खट खट खट खट. तुमची की नाही लाईट गेल्यामुळे ना मला डोळेच दिसत नाही आहो तुमचे. म्हणजे तुम्हाला पटलं नाही पटलं काही रिॲक्शनच कळत नाही बाई. बरंय, होकार नकार कळत नाहीये त्यामुळे मोकळं बोलतीये. हल्ली मिळतच नाही हो मोकळं बोलायला. ह्याला काय वाटेल, तिला काय वाटेल. सगळं आपलं ठरवून बोलायचं नाही का, स्क्रिप्टेड, ठरलेले शब्द. झालं का जे वन? किती छान, टू गुड, लव यू, वा वा वा, सुंदर. खूप सारे बदाम बाजारात माग, पण व्हॉट्सअपवर कवडी मोल. डोळे बोलतच नाही आहो, फक्त शब्द येतात ओठातून वाया मेंदू. मधलं हृदय मेलेलं असतं. आता हार्ट हा शब्द फक्त अटॅक पुरताच उरलाय. सिंधुताईचे फॉलोअर्स कमी झाले. सिंधुताई माझी मोठी ताई, रेसिपी चॅनल चालवते युट्यूबवर. ढिगा फॉलोअर्स आहे तिचे. तुम्हाला सांगू का, युट्यूबवर तुम्हालाही काही नव्यानं सुरू करायचं असेल ना तर रेसिपी किंवा डान्स असं सुरू करा. म्हणजे ह्या दोनच गोष्टींना जास्त व्ह्यूज मिळतात बरं का. हां तुम्ही काय सांगत होते? हां तर माझ्या सिंधुताईचे ना फॉलोअर्स कमी झाले. काय की कुठल्या तरी पुढाऱ्याच्या कुठल्या तरी पोस्टला तिने असं छान असं ते बोटानी करतात ना तसं रिप्लाय केला, झाले तिचे फॉलोअर्स कमी. ताई माझी जाम सुतकात आहे बरं का. म्हणजे आपल्या व्यक्त होण्याच्या स्वातंत्र्यावर कोणीतरी गदा आणलीये म्हणून नाही वाईट वाटलं तिला, फॉलोअर्स कमी झाले म्हणून उसासतीये. काय गं बाई, दुःखाचे वेगवेगळे प्रकार नाही का. कायच करायचं बाई, लोकांना. माझा फोन कुठे गेला? फोन माझा फोन कुठे गेला?

0: होता होता ना. हा मी आले तेव्हा नाही का सेल्फी काढली. अगं बाई माता कुठे गेला जा फोन. अरे माझा फोन कुठे गेला. ओ कोणी आहे का, कोणी आहे का, कोणी आहे का इथं आहे का कोणी.
1: काय झालं मॅम, काही अडचण.
0: अहो दादा माझा ना मोबाईल दिसत नाही आहे.
1: ओके ओके शांत व्हा मॅम. मला सांगा कुठे कुठे हिंडलात तुम्ही.
0: अहो हिंडलेच नाही, इथेच रमले. माकडांनी नेलं असेल का.
1: नाही मॅम, इथल्या माकडांना मोबाईलची ओळख नाहीये.
0: या ओहळातून वाहून गेला असेल का.
1: नाही मॅम, एक मिनिट एक मिनिट आपण बघू.
0: बाई काय करू मी, मोबाईल शिवाय काय होत नाही हल्ली.
1: एक मिनिट जरा उठता का.
0: मी उठून काय करू आता.
1: एकच मिनिट उठा प्लीज.
0: बर उठले घ्या.
1: हा बघ हा घ्या.
0: बाई तुम्हाला असं कळलं.
1: हा समस्त महिला प्रॉब्लेम आहे. मोबाईल वर बसायचं आणि मोबाईल शोधत राहायचं.
0: ऐको सो सॉरी सॉरी हा माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. मी अशीच वेंदळी आहे. तुम्हाला काम सोडून धावत यावं लागलं ना. सॉरी.
1: नाही मॅम काहीच त्रास झाला नाही. तुमची सेवा हेच आमचं कर्तव्य. काही लागलं तर सांगा. आम्ही इथेच आहोत, हाकेच्या अंतरावर आहोत. चला.
0: हे पॅकेज मध्येच का.
1: नाही हे माणुसकी मध्ये.
2: माणुसकी हा शब्द ऐकला की दोन कोसांवरून रणरणत्या उन्हात दोन डोक्यावर आणि एक कढेवर घागर घेऊन येणारी ती आदिवासी बाई आठवते मला. ट्रेकला गेलेले मैत्रिणींसोबत, नेमको पाणी संपलं, घसा कोरडा झाला होता. जवळजवळ भोवळ आल्यागत एका दगडावर बसले होते. ग्रुप पुढे निघून गेला होता. ही आली, मला म्हणाली हात दे. मी हात दिला, घागर उतरवली. मला म्हणाली ओंजळ धर. मी म्हटलं अहो ताई नको, एवढ्या लांबून उन्हात अनातून आपल्या लेकरा बाळांसाठी अनवानी पायानं पाणी आणताय. नको नको मला नका देऊ, मी घेईन मैत्रिणींकडून. तर मला काय म्हणाली ती, बयो तुला अशी थट्ट आणलेली ठेवून घरला पाणी नेऊन काय करू. माझं धर्म बुडल. मला पोट भर पाणी पाजलं आणि निमोट निघून गेली. धर्माचा नवा अर्थ त्या दिवशी कळला मला. तिचं नाव गाव पत्ता विचारला नाही, रुखरुक अजून लागली आहे मला. मी असाच वेंधळेपणा करते बैशी. हे बघा फोन कशासाठी शोधला होता. बसले तुमच्याशी गप्पा मारत. अहो माझ्या लेकाला फोन करायचा होता. त्याने मला सांगितलंय फार लांब जाऊ नको, मोबाईल जवळ ठेव. हो मी फोन केला तर उचल. हल्ली बाई मुलांचं ऐकावं लागतं, तेच आपले पालक. हॅलो, अरे आई बोलते, विसरलास इतक्यात. नाही नाही नाही मी नाही येत तुझ्या त्या स्विमिंग पुलाजवळ. मी इथे आहे अरे ओढ्याजवळ. हो नको, केवढी गर्दी आहे तिकडे. नाही नाही इथे छान आहे, सुरेख वातावरण आहे. तू माझी काळजी अजिबात करू नको, तुम्ही लोक एन्जॉय करा. छान राहा, मस्त राहा. मला बोलवतोय तिकडे. नाही बाई हल्ली की नाही गर्दीत जावंसच वाटत नाही. आहो नुसता कलकलाट माणसांचा.
3: प्रत्येकाला सांगायचंय, ऐकायचं कुणालाच नाही.
2: त्यात त्या मोबाईल मधल्या रील्सच्या आवाजाने तो डोकंच उठतो बाई. केवढे आवाज त्या रील्स मध्ये. माणसांचे आवाज कमी तर रील्सचेच आवाज जास्त. ते एवढे चित्र विचित्र हसण्याचे साऊंड असतात ना, म्हणजे माणूस इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने हसतो हे मोबाईल मुळे कळलं आपल्याला. काय गो बाई. आणि त्यात ते काय मध्येच उपदेश मध्येच गाणे. गुलाबी साडी आणि वाटाण्याचा, वांग्याचे पातळ पातळ काप करावी, मधुमेहाचं एकच औषध काळ्या वाटाण्याची उसळ. काय नुसती सगळ्यांनी दुकानं मांडलीत, बाजार भरलाय नुसता आणि आपल्याला कन्फ्युज करून टाकलंय. त्यात आपण राहतो रिनोव्हेशनच्या जगात. बिल्डिंग मध्ये एकाच संपलं का दुसऱ्याचं काम निघतं. सतत ठोक ठोक ठोक चालूच असते आपली. टॉवर वर टॉवर बोलत आहेत, रस्ते बांधले आहेत, इलेक्ट्रिक वाले तोडतात मग परत बांधतात, मग गॅस वाले तोडतात मग परत बांधतात. अहो चांगला काळा कुळीत रस्ता असतो तो सुद्धा तोडून परत. का रे बाबा का तेवढा चांगला रस्ता खोदतो तुम्ही, सिमेंट का करणे का. सगळे सिमेंटचे रस्ते रे देवा. त्यात तो ट्रॅफिकचा आवाज. ते हॉर्न इमर्जन्सीला वाजवायचं नसून मनोरंजनाचं साधन झालंय, राग काढण्याचं साधन झालंय. काय हे आताच गणपती गेले, आता नवरात्र येतील. सण म्हटल्यावर आनंद व्हायच्या धडकी वरती हो नाही का.

0: घर लग्न रॅल्या पार्ट्या निवडणुका ते मॅचेस ते बँजो ते नासिक ढोल तो आवाज तो आवाज. आपण सर्व आवाजाच्या धुनीत राहणारे उत्सवी माकडं झालो. म्हणजे नैसर्गिक क्षमता असते की नाही ऐकण्याची, उजेड सहन करण्याची. आपण पार केली आहो तरी जगतोय की हे जगणं आहे नक्की कि मरण आहे. मेलोय का आपण?
1: आले आमच्या सणांवर. आमचे सण बरे दिसतात, रागवलात. आमच्या देवाबद्दल, धर्माबद्दल, जातीबद्दल, पंथाबद्दल, संस्कृतीबद्दल, इतिहासाबद्दल, राजे महाराजे, संत पंत कुणाही बद्दल मोकळं बोलू नका. पलीकडचे तुम्हाला अनफॉलो करणार आणि इकडचे बदामांवर बदाम धाडणार. असं झालंय एकूण अलीकडचं आणि पलीकडचं जग. आपण दुभंगलोत. ए चिवताई, ए चिमणे, तुझं काय जातं वे चिव चिवायला? स्वतःच गाणं स्वतःच्या सुरात गायला किती मजा वाटत असेल नाही तुला? काय मंडळी, चहा वगैरे झाला का? नाही, लाईट नाही, गॅस तर असेलच ना. मला आपली सवयीने आठवण झाली. मला अजिबात नाही तल्लफ, अजिबात तल्लफ नाही आली कि झापडणे आले डोळ्यावर. जांभई नाही, काही नाही, छान हलक वाटत. हो, तुम्ही पण या बरं का एकदा इकडे इथल्या मालकाला भेटा.

माझा मुलगा रागवतो मला, हसतो माझ्यावर, मला म्हणतो आई तुझे सूर हलतात. आणि मैत्रिणी त्यांची काय कथा बाई, इतकी तारीफ करतात, इतकी स्तुती करतात माझी की लता मंगेशकर नंतर मीच. आणि आमचं हे काहो कसं वाटलं माझं गाणं, म्हणजे आवडलं आणि नाही आवडलं याच्यासाठी एकच मान हलवतात, तुम्ही ओळखायचं काय ते. काही नाही, ऑफिसच्या मैत्रिणींच्या गाण्यांवर बदामांवर बदाम आणि आमच्या गाण्यावर छदाम, हे असं सुचत मला. तर मला म्हणतात मोठी हो, का व्हायचं ना मोठ, आपल्या माणसासमोर केला थोडासा बालिशपणा तर काय हरकत आहे, ठरवून कसं जगायचं, यांना जमतो बाई. आमचे हे म्हणजे ऑफिसमध्ये एकदम जगन मित्र. आमच्या अनिरुद्ध समोर शक्ती पिक्चर मधला तो दिलीप कुमार असो ना असे, आणि माझ्या समोर एकदम गुरुवर्य सतत पाप पुण्याच्या गप्पा मारत असतात बाई. असं पण आनंद आहे, आनंद आहे, एकच बोच आहे मनामध्ये, नीट जगूही देत नाही मरूही देत नाही. अहो ऐका ना, एक बोलायचंय तुमच्याशी. बोलू का? नाही, एकदा असंच पाप पुण्यावर आपण गप्पा मारत होतो त्यावेळी तुम्ही बोलता बोलता म्हणालेलात की पाप कृतीतून नाही केलं पण ते मनात जरी आलं तरी ते पापच. तर तसं पाप माझ्या हातून घडलंय. महेश आहे ना माझा आते भाऊ, मला खूप आवडायचा हा, त्याच्याशी माझं लग्न व्हावं असं वाटायचं पण ते नाही झालं, नाही झालं, गोष्ट संपली पण आठवणी नाही संपत आहेत, त्या येतात घोटाळत राहतात. पाशी लुडबुडणाऱ्या मांजराला जसं मानेला पकडून आपण दूर सोडून येतो तरी पण ते येतं की नाही आपल्या पायापायाशी, तशा त्या आठवणी सतत येत राहतात, सतत येत राहतात. मी खूप काढून टाकण्याचा प्रयत्न करते, हे पापच ना, हे पापच. हे मला तुम्हाला सांगायचं होतं, नवरा बायकोत काही लपून राहू नये म्हणून सांगते तुम्हाला. आता मला मोकळं वाटतंय. अहो अहो अहो, माझ्या नवऱ्याने ना कानामध्ये इयरफोन खोचले होते. मी मोठ्याने अहो म्हटल्यावर मला म्हणतात काही म्हणालीस का? मी म्हणाले नाही काहीच नाही. मी एकदम सावध झाले, म्हटलं बरं झालं नाही ऐकलं, काही गोष्टी आपल्यासोबतच वर गेले.

0: गेल्या बऱ्या. आता यायला हवी बे लाईट तुमची, फार वेळ झाला नाही. आता नाही घाबरणार तुमच्या प्रतिक्रियांना. निंदकाचे घर असावे शेजारी, तू करा महाराज म्हणून गेले, आपलीच ग्रोथ होते. पण तुम्हाला सांगू का, खरा निंदक शोधणं कठीण झालं हल्ली. सर्वच गोड गोड बोलतात, आतला छुपा द्वेष लपवण्यात बऱ्याच जणांनी PhD केली आहे. आणि मग एखाद दिवशी होतो की विस्फोट, गोड चेहऱ्यामागचं खुनशीरूप आकांत घडवत आणि मग त्यात सगळंच बेचिराक होऊन जात, सगळंच होरपळून जात, संपून जात ना सगळं. तुमचं बरं आहे माशांनो, तुमचं तुमचं एक डबक, एक ओहोळ, एक खड्डा, एकमेकांना धरून मजेत होता. आम्ही हल्ली एक एकटेच पोहतो रे. श्वास घुसमटल्यावर किनाऱ्यावर हात धरून बसवणार कोणी नाहीये. आणि कोणी आलं चुकून हात द्यायला तर कोण हा, का दिला याने हात, काय हवं याला, असे नाना संशय. विश्वासच नाही. हा विश्वास कुठे गेला, कुठे गेला हो हा विश्वास. पूर्वी आई बाजारात जाताना आम्हाला वाड्यावर सोपवून जायची. कुणाहीकडे जाऊन आम्ही हक्कानं जेवायचो, झोपायचो तिथेच, त्यांची कामं करायचो. कसलीच भीती नव्हती, कसलीच. आता मुलांना शाळेत पाठवायची भीती वाटते. कुठे गेला हो हा विश्वास, सांगा ना. या विश्वास नसलेल्या जगात जगताना होणारा त्रास आपल्या सगळ्यातले किती श्वास सोरत असेल हो. हल्ली असा लांब श्वास पोट भरून घ्यायला विसरलोय का आपण. आपण हलतोय, डुलतोय, चालतोय, थांबतोय, खातोय, पितोय, झोपतोय, उठल्यानंतर कुठल्या देवाचं कुठलं स्तोत्र म्हणायचं, कुठला व्यायाम करायचा, कुठलं ग्रीन टी प्यायचा, जेवायचं काय, बघायचं काय, कशावर रिॲक्ट व्हायचं, कुणाला नमस्कार करायचा, कसा नमस्कार करायचा, हे सगळे दुसरे ठरवतायत. मग माझं काय, माझं माझं म्हणून एक जगणं होतं ना पूर्वीपासून, संपलंय का, संपलंय का ते, मेलोय का आपण. चैतू मी येऊ खेळायला.
1: ए तुला नाही येता खेळता,
0: येत. हे बघ, हे बघ, ए बादलो बादलो, कट्टी कट्टी
1: कट्टी तर कट्टी.
0: खूप आवडायचे मित्र मैत्रिणी, पण मी नव्हते कोणाला आवडत असं आपल्याला वाटायचं, म्हणून सतत त्यांच्या मागे मागे मागे भिकाऱ्यासारखे. ए ऐक ना, ऐक ना, माझ्याकडे 10 पैसे आहे, मला बट्टी घे ना, मी तुला 10 पैसे देईन.
1: ए हिच्याकडे 10 पैसे, चला हिच्याशी बट्टी घेऊया.
0: हे बट्टी बट्टी. बाबांनी दिलेले खाऊचे पैसे देऊन देऊन मैत्री केली. ती मैत्री नव्हती, कळपात राहणं होत, एकट राहण्याची भीती. ही भीती, ही भीती अजूनही पाठ सोडत नाहीये, नाही पाठ सोडत आहे अजूनही. स्वतःवरचा विश्वास वाढायला हवा. विश्वास बाहेर शोधायला गेले मी, बाहेर का बरं, घरातलं भांडणं पण, सतत भांडणं, आईबाबांची सतत भांडणं, सतत भांडणं, दिवस रात्र नसते भांडणं भांडणं भांडणं. हे भांडणं इतके टोकाला का जातात हो. मान्य आहे ना, एखाद्याचे विचार, एखाद्याचं वागणं, एखाद्याचा निर्णय आपल्याला नाही पटत कबूल आहे, पण म्हणून एखाद्यानं एखाद्याचं माणूसपणच ना करायचं. आणि मग म्हणून आईने आत्महत्या करायची. त्यानंतरच्या प्रत्येक दिवसाची सुरुवात तिच्या तोंडातून आलेल्या फेसासोबत सुरू होते. आणि रात्री अचानक जाग येते तेव्हा तो फेस अवतीभोवती पसरलेला असतो. आणि आईचे उघडे निष्प्राण डोळे माझी पाठच सोडत नाहीत. नको नको हे भांडण, भांडण नको देवा, हे भांडण नको. हॅलो अविच्या आई का, मी 5 नंबर मधून सुमती बोलते आहो. ऐका ना, तुमचा विनू माझ्या अनिरुद्धच्या वर्गात होता, तो गेला ना त्या दिवशी आमच्या बिल्डिंग मधल्या बर्थडे पार्टीला मी नको जायला हवं होतं. मान्य मान्य, खूप जुनी गोष्ट आहे, पण माझ्या मनातून निघत नाहीये हो. माझ्या अजून मला त्रास होतोय त्या गोष्टीचा. मला एकदा तुमच्या तोंडून ऐकू द्या ना की तुम्ही मला माफ केलं,

0: एकदा फक्त एकदा थँक यू सो मच थँक यू संगीता रागवलीस का ग तुझी श्रद्धा तुझ्या भक्तीची पद्धत मला पटणारी नसली तरी तुला घालून पाडून बोलण्याचा मला काही अधिकार नव्हता तुझ्या घरच्या दुःखानं तू आधीच दुखवलेली असताना तुझ्या जखमेवर मी आणखी मीठ सोडलं माफ करशील का ग राजा मला एकदा म्हण मला माफ केलंस एकदा थँक्यू थँक्यू थँक्यू सो मच हॅलो अहो मी बोलते तुम्हाला एक विचारायचंय आणि एक सांगायचं पण आहे एकदा असंच पाप पुण्याविषयी बोलताना तुम्ही म्हणालेलात की पाप कृतीत नाही आलं पण मनात आलं तरी ते पापच असं एक पाप माझ्या हातून घडलंय महेशला नाही काढू शकले हो मनातून हे तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केला होता एकदा पण तुम्ही नाही ऐकलं
1: की ऐकलत आणि न ऐकल्याचा बहाणा केलात सांगा ना कारण त्यानंतर जेव्हा जेव्हा महेश कार्यप्रसंगी भेटायचा किंवा घरी यायचा तेव्हा तुम्ही काहीतरी कारण काढून दुसऱ्या कामासाठी निघून जायचात आम्हाला बोलता यावं म्हणून तुम्ही जायचात की तुम्हाला त्रास होता म्हणून नाही नाही नाही त्रास झाला असता तर मला नंतरच्या तुमच्या वागण्यातून मला कळलाच असता म्हणजे म्हणजे तुम्ही आम्हाला स्पेस देत होतात सांगा ना तुम्ही आम्हाला स्पेस देत होतात उभं बालपण आई बाबांच्या भांडणात घालवलेली मी काय करू तुमच्या या देवपणाच माझ्या देवा इथूनच नमस्कार करते तुम्हाला माफी नाही मागत तुमची नाही माफी मागत मला पुढची 7 जन्म तुमच्या ऋणात राहायला आवडेल हे माफी मागणं चांगलं असतं बरं मोकळं होतं माणूस स्वच्छ होतं तो वरचा आपल्याला या जगात पाठवताना किती निष्पाप किती निर्व्याज असतो आपण मग त्याच्याकडे परत जाताना काय सगळी ओझी घेऊन जायची काय मन काळकुट्ट करून जायचं नाही का ती ओझी उतरवून जाऊया जे दिलं त्यानं तेच त्याला परत देऊया मुक्त होऊन जाऊया आपण मुक्त होऊन जाऊया मुक्त अशी विमुक्त अशी मी मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते कोण कशाला उदार व्हावे मीच मनाने मल्हार होते श्रीकृष्णाचा पावा होते ज्योत ही बनते इसा पुढली दुरून यावी अशी कोणती या अल्लाची अजाण होते जन्मोजन्मीचे हे फेरे मग अलगद मागे टाकून येते जन्मोजन्मीचे हे फेरे मग अलगद मागे टाकून येते हा अंत मग मज शिवे कशाला हा अंत मग मज शिवे कशाला अंग अंग मी अनंत होते अंग अंग मी अनंत होते अंग अंग मी अनंत होते
2: मॅम वेळ झाली
0: हो का
2: सेट म्हणाले तुम्हाला नाईट स्टे करायचा असेल तर सिंगल बेडरूम्स अवेलेबल आहेत
0: भाई हो का बर झालं माझं मन नाहीच भरलंय इथून मला इथे राहायला खूप आवडेल
2: मोस्ट वेलकम
0: पण ऐका ना इथे लोड शेडिंगचा त्रास नाही ना
2: नाही मॅम 24 तास पॉवर असते
0: हो का बर मला काय करावं लागेल
2: इथे वर फॉर्म भरावा लागेल मॅम
0: बर
2: येस मॅम मोस्ट वेलकम मॅम थँक्यू
0: हो बर झालं भाई मला इथे राहायचंच आहे निघते बर का मी बर तुमची लाईट आलीच नाही ना अजून येईल

बाबा बाबा आई गेली, गेले 48 तास शहरातले गेलेत. हॉस्पिटलची बॅकअप सिस्टम फेलली, दुसरी बॅकअप सिस्टम जोडेपर्यंत जनरेटर मध्ये शॉर्ट सर्किट झालं आणि तोपर्यंत आईनं प्राण सोडले. आई गेली बाबा, आई गेली.

श्रोतेहो, सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा दांदळे लिखित नाटक ती विमुक्ता आत्ताच आपण ऐकलं. सहभागी कलाकार होते ज्ञानेश्वर नाईक आणि अभिनेत्री वर्षा दांदळे. या नाटकासाठी साऊंड इफेक्ट्स दिले होते अक्षय जाधव यांनी. निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे हिने आणि सादरकर्त्या नेहा खरे.

श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दिप्ते यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर.
1: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून सहक्षेपित करण्यात आला. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. दुपारचा 1 वाजतोय. आता विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

0: युवा भेटीसाठी आपण उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदर्भात ही पुनर्परीक्षा या महिन्याच्या 21 तारखेला हंगामासाठी नोव्हेंबर महिन्यापासून पुरवठा सुरू केला जाईल असं त्यांनी सांगितलं. आपल्या साक्षीदारांच्या जबानींशी पडताळून पाहिली जातील असं ईडीच्या अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मीफ आजपासून सुरू होत आहे. या वर्षी एकूण 155 प्रवेशिका असून त्यासोबतच वर्क इन प्रोग्रेस लॅब मधील नॉर्थ ईस्ट असे दोन नवीन विभागही सुरू करण्यात आले आहेत. मीफ मध्ये यंदा प्रथम 68 हरमनप्रीत कौरच्या 36 भारताचा पुढचा सामना 17 जूनला लीड्स इथं नेदरलँड्स विरुद्ध होणार आहे. स्वीडननं शानदार कामगिरी करत निर्णायक विजय मिळवला या स्पर्धेत काल झालेला असा अंदाज आहे. दिल्लीत कमाल तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअस आणि जारी 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात.
1: चिंता में मतलब गवाया उतना अगर हम उसके बहुत से दुख दर्द भूल जाते हैं किसी से हल्की फुल्की बातें करके भी मन हल्का सा.
2: उठ सबके कदम देखो रम पम पम
3: गम गम रम रम पम पम पम हंसो और

0: ऑनलाईन शिखर परिषदेला आजपासून सुरुवात. एनटीए कडून नीट यूजी फेरपरीक्षा. परिषदेत कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, युके, अमेरिका होतील प्रमुख आर्थिक महासत्ता. विकसनशील जगासाठी एक राजनैतिक दुवा हरी यांचं स्वागत करण्यात आलं. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा यांचं स्वागत करण्यात आलं. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा विभागात आज नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. सगळ्या शाळांमध्ये शाळा प्रवेश उत्सव
1: पुष्प देऊन स्वागत केलं. धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर मधल्या पुष्प देऊन स्वागत केलं. धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर मधल्या नगर स्वागत करण्यात आलं. सोलापूर जिल्ह्यात पापरी इथल्या जिल्हा परिषद शाळेतही प्रवेशोत्सव.
0: आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशिकांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशिकांचा समावेश आहे. स्पर्धा बाह्य विभागात 46 सहभागी

Petara. पिटारा में आज सेहतनामा।

मंडळी, आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो खर तर आपल्या खूप जवळचा आहे आणि आपण त्या गोष्टीचा भाग कधी बनतो हे आपल्यालाही कळत नाही. आणि तो विषय म्हणजे फॅन कल्चर आणि फॅन्डम. आपण कलाकार, मालिका, कथा यांच्याशी इतकं खोलवर कसं काय जोडलं जातो त्याचबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, मानवी जीवनात नातेसंबंधांना फार महत्व आहे. माणूस जन्माला येतो तेव्हापासून तो कुणाशी तरी जोडला जातो. कुटुंब, मित्र, शिक्षक, समाज आणि पुढे आयुष्यात अनेक व्यक्ती त्याच्या भावविश्वाचा भाग बनतात. मात्र गेल्या काही दशकात एक वेगळंच नातं निर्माण झालंय. हे नातं प्रत्यक्ष भेटीगाठींचं नाहीये, हे नातं रक्ताचंही नाहीये. ते अनेकदा एकतर्फी असतं, पण तरीही ते अत्यंत प्रभावी असतं. हे नातं असतं कलाकारांशी, गायकांशी, अभिनेत्यांशी, खेळाडूंशी, लेखकांशी, काल्पनिक पात्रांशी आणि विविध मालिका, चित्रपट किंवा कार्यक्रमांशी. आणि याच नात्याला आपण फॅन्डम किंवा फॅन कल्चर असं म्हणतो. मित्रांनो, आजच्या काळात जगभरात कोट्यावधी लोक विविध कलाकारांचे चाहते आहेत. कोणाला एखाद्या गायकाचा आवाज आवडतो,

एखाद्या अभिनेत्याचा अभिनय. कुणाला एखाद्या कथेमधलं पात्र स्वतःसारखं वाटतं तर कुणाला एखाद्या खेळाडूच्या संघर्षातून प्रेरणा मिळते. या आवडीचं रूपांतर हळूहळू एका मोठ्या भावनिक नात्यात होतं. म्हणूनच एखादा चित्रपट प्रदर्शित झाला की लोक पहाटेपासून रांगेत उभे राहतात. एखाद्या गायकाच्या कार्यक्रमासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास करतात. एखाद्या मालिकेचा शेवटचा भाग पाहताना डोळ्यात अश्रू येतात किंवा एखाद्या कलाकाराच्या यशाचा आनंद स्वतःच्या यशासारखा साजरा केला जातो. पण मंडळी तुम्हाला माहितीये का की फॅन कल्चर हा काही आधुनिक काळात अचानक निर्माण झालेला प्रकार नाहीये. यापूर्वीही लोक कलाकारांशी, कवींशी, लेखकांशी भावनिकरित्या जोडले जात होते. मात्र इंटरनेट, सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांमुळे या जोडणीला अभूतपूर्व वेग मिळालाय. आज एखाद्या कलाकाराचा नवीन फोटो काही सेकंदात जगभरात पोहोचतो. एखाद्या मालिकेचा नवीन भाग प्रदर्शित होताच लाखो लोक त्यावर चर्चा करू लागतात. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील चाहत्यांना एकमेकांशी संवाद साधणं सहज

स्वतःला समजून घेण्यासाठी अनेकदा इतर व्यक्तींचा आधार घेतो. किशोर वय आणि तारुण्य हा व्यक्तिमत्व घडण्याचा काळ असतो. या काळात तरुणाई स्वतःची ओळख शोधत असते. त्यांना प्रश्न पडतात की मी कोण आहे, मला काय आवडतं, माझी मूल्य काय आहेत, माझी स्वप्न कोणती आहेत. अशा वेळी एखादा कलाकार, एखादं पात्र किंवा एखादी कथा त्यांना स्वतःचा आरसा वाटू लागते. त्या कलाकाराचा संघर्ष, त्या पात्राचं धैर्य किंवा त्या कथेतील मूल्य त्यांच्या मनाला स्पर्श करतात. त्यातून एक भावनिक नातं तयार होत. कधी कधी एखादा कलाकार आपल्या आयुष्यातील कठीण काळात आपल्याला आधार देतो. अर्थात तो प्रत्यक्ष आपल्यासोबत नसतो, पण त्याची गाणी, त्याचे विचार, त्याची भूमिका किंवा त्याच्या मुलाखती आपल्याला प्रेरणा देतात. अनेक लोक सांगतात की काही विशिष्ट गाणी ऐकून त्यांनी नैराश्याच्या काळात स्वतःला सावरलंय, एखाद्या पुस्तकानं त्यांना नवी दिशा दिली आहे किंवा एखाद्या मालिकेनं त्यांना आशा दिली आहे. त्यामुळे त्या कलाकृतीशी आणि त्या कलाकारांशी त्यांचं नातं हे अधिक दृढ होत. मंडळी, फॅन्डमचा आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे समुदायाची भावना. प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या समूहाचा भाग व्हायचं असतं. जेव्हा समान आवड असलेले लोक एकत्र येतात तेव्हा त्यातून एक वेगळाच समुदाय तयार होतो. एखाद्या कलाकाराचे चाहते एकमेकांना कधीच भेटले नसतील, त्यांची भाषा, संस्कृती, देश वेगळे असतील, पण त्या कलाकारावरील प्रेम त्यांना जोडून ठेवतं. या समुदायांमध्ये मैत्री निर्माण होते, चर्चा होतात, कल्पना मांडल्या जातात आणि अनेकदा आयुष्यभर टिकणारं आपुलकीचं नातं तयार होतं. मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात फॅन्डम ही केवळ आवड राहिली नाहीये, तर ती एक सांस्कृतिक शक्ती बनली. चाहते सामाजिक उपक्रम राबवतात, निधी संकलन करतात, पर्यावरण मोहिमा चालवतात, रक्तदान शिबिर आयोजित करतात आणि समाजोपयोगी कामांमध्येही सहभाग घेतात. अनेक कलाकारांचे चाहते त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजसेवेचे कार्यक्रम आयोजित करतात. आणि यातूनच दिसून येतं की योग्य दिशेने वापरलं गेलं तर फॅन्डम हे समाजासाठीही सकारात्मक शक्ती ठरू शकतं. खरा चाहता तोच असतो जो आपल्या आवडत्या कलाकाराचे चांगले गुण आत्मसात करतो आणि स्वतःच्या आयुष्याचा मार्गही स्वतंत्रपणे घडवतो. त्यामुळे तरुणाईसाठी या विषयातून मिळणारा एक महत्वाचा संदेश असा की प्रेरणा घेणं आवश्यक आहे, पण स्वतःची ओळख निर्माण करणं त्याहूनही अधिक आवश्यक आहे. तुम्हाला एखादा गायक आवडू शकतो, एखादा अभिनेता प्रेरणादायी वाटू शकतो, एखादा लेखक तुमच्या विचारांना दिशा देऊ शकतो, पण शेवटी तुमची कथा तुम्हालाच लिहायची आहे. तुमचं जीवन, तुमची स्वप्न आणि तुमची ध्येय ही तुमची स्वतःची असली पाहिजेत.

फॅन कल्चर आपल्याला सांगतं की कला, कथा आणि सर्जनशीलता यांच्यात माणसांना जोडण्याची विलक्षण ताकद आहे. एक गाणं हजारो लोकांच्या भावना व्यक्त करू शकतं. एक कथा लाखो लोकांना प्रेरणा देऊ शकते. एक कलाकार अनेकांच्या जीवनात आशेचा किरण बनू शकतो. म्हणूनच फॅन्डम ही केवळ मनोरंजनाची गोष्ट नाहीये, ती मानवी भावनांची, ओळखीची, समुदायाची आणि प्रेरणेची कहाणी आहे. मित्रांनो, आज जेव्हा जग अधिक वेगानं बदलतंय तेव्हा लोकांना अशा गोष्टींची गरज आहे ज्या त्यांना जोडून ठेवतील, समजून घेतील आणि आशा देतील. कलाकार, कथा आणि संगीत हेच काम करतात. म्हणूनच तर आपण त्यांच्याशी खोलवर जोडतो. या जोडणीमध्ये प्रेम आहे, आदर आहे, प्रेरणा आहे आणि स्वतःला शोधण्याचा एक प्रवासही दडलेला आहे. मंडळी, फॅन्डमचं खरं सौंदर्य याच गोष्टीत आहे की ते आपल्याला केवळ कोणाचा तरी चाहता बनवत नाही, तर अनेकदा आपल्यातील सुप्त क्षमता ओळखण्यासही मदत करतं. एखाद्या कलाकाराचा संघर्ष पाहून आपण मेहनतीचं महत्व शिकतो. एखाद्या कथेतील पात्राकडून धैर्य शिकतो. एखाद्या गाण्यातून भावनांना अभिव्यक्त करण्याची ताकद मिळवतो आणि एखाद्या समुदायातून एकमेकांना साथ देण्याची प्रेरणाही मिळवतो. त्यामुळे फॅन कल्चरकडे केवळ मनोरंजन म्हणून न पाहता मानवी नात्यांच्या आणि भावनिक विकासाच्या एका महत्त्वाच्या प्रक्रियेप्रमाणे पाहणं गरजेचं आहे.

आपल्याने अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची, पण घड्याळ खुणावतं त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा.

0: त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे yuvani@mumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगताप हिनं. या कार्यक्रमाचे सादर करते होते.
1: नमस्कार आकाशवाणी.

दौर के सदा बहार गानों की महफिल। सोमवार से शनिवार दिन में 2:30 बजे।

0: गजतकवाद गवादियों पर आधारित इस श्रृंखला की ये कड़ी अभी आपने सुनी. कलाकार थे डॉक्टर पाश नाटिक.
1: आता सर उन्हाळा सुरू झालाय आणि 7000 वीजेचं बिल सुद्धा यायला लागलं. ऐको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला ते सरकार सबसिडी पण देते. मी ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य आहे म्हणे. यावेळी तर बसूनच घे. जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ. तुम्ही पण सुना टाका पीएमसी घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsughar.gov.in.
2: ही कहाणी आहे का फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. लवली वेल डन. बिझनेस लोन अप्रूव्ड. आता हो बोट हा स्टुडिओ. नव कॅमेरा नवे लाईट्स. सोबत नवीन आरे घेऊन कासून मधून नाही ज्या कामाची घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर ईएमआय भरा. क्रेडिट स्कोर वाढवा. पुढील लोन सहज मिळवा. फार नाही तर फोटो दिघे तुम्ही को
3: आर्थिक
2: जुद्दारपणा महिला समृद्धपणा.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै दरम्यान मुंबई होणार. उन्हाळी हंगामात केलेली 10% वाढ आणखी महिनाभर कायम ठेवण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय. विदर्भ वगळता राज्यात इतरत्र नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात. शाळा पशोत्सवारे विद्यार्थ्यांचं स्वागत. अमेरिका इराण शिरसंधी कराच्या शक्यतेनं सलग दुसऱ्या सत्रात शेअर बाजारात जोरदार तेजी. 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या 22 तारखेपासून 10 जुलैपर्यंत मुंबईत होणार आहे. मुंबईत आज विधिभवनात आयोजित विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. बैठकीत अधिवेशनाच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली. विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी कामकाजाची माहिती दिली. विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुधीर पवार या बैठकीला उपस्थित होते. एसटी अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं आपल्या सामान्य बस सेवांवरची 10% हंगामी भाडेवाढ आणखी 1 महिना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. इंधनाचे वाढते दर आणि कचांवरचा वाढता खर्चामुळे या वाढीची मुदत वाढवली आहे. सध्याचा वाढीव भाडेदर 15 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील असं महामंडळानं आज जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. उन्हाळी प्रवासाच्या हंगामात महसूल वाढवण्यासाठी एसटीनं 15 एप्रिल रोजी लागू केलेली हंगामी भाडेवाढ आज संपणार होती. राज्यात विदर्भ वगळता इतर विभागात आज नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. सगळ्या शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थित नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भायखळ्यातल्या मुंबई पब्लिक स्कूलमध्ये शाळा प्रवेशोत्सव आयोजित करण्यात आला होता. राज्यपालांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत प्रथम शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचं विशेष स्वागत केलं. रायगडल्यात वहाळ इथल्या पिमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव पार पडला. या शाळेत असलेल्या सोयी सुविधा, डिजिटल वर्ग याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मावळ इथं शाळा प्रवेशोत्सवात सहभाग घेत ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं सांगितलं. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे इथं महानगरपालिका शाळेत नव्या विद्यार्थ्यांचं पुष्प देऊन स्वागत केलं. धाराशिव

0: धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूरच्या नगर परिषद प्राथमिक शाळेत नवागत विद्यार्थ्यांचं तुतारी संभाच्या निनादात स्वागत करून प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हजरेवाडी इथं जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आज नव्यानं पहिल्या इयत्तेत दाखल झालेल्या सुमारे 10,000 मुलांचं औक्षण करून गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. रत्नागिरीत जिल्हाधिकारी कुवारराव इथल्या जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. या जिल्ह्यातल्या विविध शाळांमध्ये सुमारे 11,000 विद्यार्थ्यांनी पहिला प्रवेश घेत आहे. नाशिक जिल्ह्यात ग्रामीण भाग शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांची सजलेल्या बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली, तर अनेक शाळांमध्ये ढोल ताशांच्या गजरात जी मिरवणूक काढण्यात आली. जालना शहर आणि जिल्ह्यात शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. सांगली जिल्ह्यात आकर्षक सजावट करून गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं.
1: एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं पदवीपूर्व वैद्यक शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेची प्रवेशपत्र जारी केली आहेत. उमेदवार neet.ata.nic.in या एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकतात. ही फेरपरीक्षा या महिन्याच्या 21 तारखेला दुपारी 2 ते संध्याकाळी 5:15 या वेळेत होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार करायला दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून धुमसणाऱ्या पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या करारानंतर अमेरिकेनं इराणच्या बंदराशी केलेली नाकेबंदी उठेल, तसंच लेबनॉनसह सर्व ठिकाणी कारवाया थांबतील, असं इराणचे उपपरराष्ट्र व्यवहार मंत्री काझम घरबादी यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं. इराण आणि अमेरिका 19 जून स्वित्झर्लंड इथं शांतता स्थापना करण्यासाठी सामंजस्य कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षऱ्या करतील, असं ते म्हणाले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पनीही समाज माध्यमाद्वारे या दुजोरा दिला. हा करार पूर्ण झाला असून यानंतर होर्मुझच्या सामुद्रीचा मार्ग खुला होईल, असं ते म्हणाले. संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इराण अमेरिका शांत कराराचं स्वागत केलं आहे. यामुळे पश्चिम आशियात शांतता आणि स्थैर्य स्थापन होईल आणि मुक्त व्यापाराचा मार्ग मोकळा होईल, असं मोदींनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. अमेरिका इराण शस्त्रसंधीच्या आशेनं देशातल्या शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या सत्रात मोठी तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 736 अंकांची वाढ झाली आणि तो 17,264 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 231 अंकांची वाढ नोंदवत 23,854 अंकांवर बंद झाला. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवटा दर गेल्या महिन्यात 9.68% विक्री पातळीवर पोहोचला. त्याआधीच्या महिन्यात म्हणजे एप्रिलमध्ये हा दर 8.6% होता. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आज ही आकडेवारी जाहीर केली. पश्चिम आशियातल्या युद्धामुळे ऊर्जा पुरवठ्यात निर्माण झालेल्या अडथळ्यांचा परिणाम म्हणून इंधन आणि विजा दरात झालेली मोठी वाढ हे या महागाई वाढीचं कारण असल्याचं त्यात म्हटलं आहे. 21व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. महोत्सवाचा उद्घाटन समारंभ माहिती प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन, सांस्कृतिक राज्यमंत्री आशिष शेलार यांच्या इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईत सुरू आहे. जगाला भारतातलं वैविध्य निसर्ग समाज आणि मानवकी कहाण्यांमध्येही रस आहे, असं प्रतिपादन माहिती प्रसारण सचिव चल कुमार यांनी केलं. डिजिटल मंडळ ओटीटी चित्रपट महोत्सव या माहितीपट लघुपटाला व्यावसायिक यश मिळत असल्याचं ते यावेळी म्हणाले. या वर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशांमधल्या चित्रपट निर्मात्यांच्या 52 आंतरराष्ट्रीय 92 राष्ट्रीय प्रेक्षकांचा समावेश आहे. स्पर्धा या विभागात 46 सहभागी देशांमधले 1,202 चित्रपट दाखवले जातील. वेव्स डॉग बाजार विभागात यावर्षी 155 प्रवेशिक असून त्यासोबतच वर्क इन प्रोग्रेस लॅबमधल्या 5 प्रकल्प आणि फिल्म बाजार रेकमेंड्स अंतर्गत 12 चित्रपटांचा समावेश असेल. पहिल्या दिवशी कॉर्डेल बारकर दिग्दर्शित

0: अन्वेषणपट गुड लक टू यू ऑल, अरविंद बर्मिनो आणि कायलन रोमे दिग्दर्शित लघुपट अगापिटो आणि सारा डोसा दिग्दर्शित टिम अँड वॉटर हा माहितीपट दाखवला जाईल. यावर्षी आवृत्त मराठी चित्रपट आणि इकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट असे दोन नवीन विभागही सुरू केले आहेत. मिफमध्ये यंदा प्रथमच AI सिनेमा हॅकेथॉन आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत 48 तासात चित्रपट निर्मितीचं आव्हान असेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बोट बांधण्याचा कारखाना उभारण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं मंत्री नितेश राणे यांनी सांगितलं. ते आज सिंधुदुर्ग इथं बातमीदारांशी बोलत होते. जिल्ह्यातले अनेक युवक युवती रोजगारासाठी जिल्ह्याबाहेर जातात. कारखान्यामुळे जिल्ह्यातच रोजगार निर्माण होईल असं राणे म्हणाले. गेल्या 24 तासात राज्याच्या चारही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकणात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली तर विदर्भात किंचित वाढ झाली. येत्या दोन दिवसात विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. राज्याच्या चारही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै दरम्यान मुंबई होणार. उन्हाळी हंगामात केलेली 10% भाडेवाढ आणि महिनाभर कायम ठेवण्याचा एस महामंडळाचा निर्णय. विदर्भ वगळता राज्यात इतरत्र नवीन शैक्षणिक शाळा सुरुवात. शाळा प्रवेशोत्सवाद्वारे विद्यार्थ्यांचं स्वागत. अनेका इराण शस्त्रसंधी कराच्या शक्यतेनं सलग दुसऱ्या सत्रात शहरभरात जोरदार तेजी आणि 21व्या मी अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबई राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: सुनबाई, हे तुझ्या नावे
2: इथे काय घाई होती
1: अग
2: आणि छोटी
1: हे तुझ्या आणि हे माझ्या छा खोली जावे
2: पाजी तुझ्या नावे
3: सगळंच मी बँक लॉकर फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलंय. त्या जर मी नलो तर पैसे मिळायला हिला सोप जाईल.
1: शुभ बोला काय
4: RBI सांगते
5: जाणकार बना सतर्क रहा.
6: प्रसारभारच्या वेव्ज ओटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.
7: श्रोता, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसारमाध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेव. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून

0: प्रसारध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सीन. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून त्यांची संवाद साधतात आणि अपूकपणे त्यासोबतच नातं दृढ साधतात. आणि या परंपरेला नवी झळी देणारा सहज संवाद आम्ही घेतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य सहज संवाद.
0: सहज संवाद.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ऍप सहित 558 किलोहर्ट्ज वर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी शो आपण ऐकता आहात. संध्याकाळी 7:15 असलेले आहेत वृत्त विशेष.

श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत श्रोते हो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल फ्रान्सला भेट दिली प्रधानमंत्र्यांचा हा दौरा भारत आणि

0: फ्रान्समधील धोरणात्मक संबंध आणि दोन्ही देशांमधील तंत्रज्ञ विषयक भागीदारीला नवी उंच आठवून देण्यात ठरला. त्याच्याशी संबंधित विविध पैलूंची सविस्तर चर्चा आपण आजच्या वृत्तविश्वमध्ये करणार आहोत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स भेटीत काल भारत इनोव्हेट्स 2026 या अत्यंत महत्वाकांक्षी उपक्रमाचा प्रारंभ केला गेला. भारत आणि फ्रान्समधील तंत्रज्ञान क्षेत्रातील भागीदारीला येत्या काळात अधिक बळकटी देण्याच्या उद्देशानं या उपक्रमाची सुरुवात केली गेली आहे. या निमित्तानं आयोजित विशेष कार्यक्रमात प्रधानमंत्री मोदी यांच्यासह फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही संबोधित केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तंत्रज्ञान क्षेत्रात जागतिक पटलावर भारताची झपाट्यानं बदलत असलेली भूमिका प्रभावीपणे मांडली. भारत आता केवळ परदेशी तंत्रज्ञानाचा ग्राहक राहिलेला नसून स्वतः एक प्रमुख तंत्रज्ञान पुरवठादार तसंच विविध जागतिक आव्हानांवर सक्षम उपाययोजना विकसित करणारा देश म्हणून उदयाला येत असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. याच कार्यक्रम बोलताना फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी भारत स्टार्टअप्सच्या नवोन्मेषाचं आणि त्यांच्या फाट क्षमतेचं जय कौतुक केलं. या उपक्रमाच्या माध्यमातून भारतीय स्टार्टअप्सना या क्षेत्रातील दिग्गजांचं मार्गदर्शन, आघाडीच्या गुंतवणूकदारांकडून निधी पुरवठा, भागीदारीतील प्रकल्पाच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. सोबतच आघाडीच्या फ्रेंच कंपन्या आणि भारतीय स्टार्टअप्सना एकत्र येऊन कृत्रिम बुद्धिमत्ता, सुपर कम्प्युटिंग आणि क्वांटम तंत्रज्ञान यासारख्या उद्योन्मुख क्षेत्रांमध्ये मोठ क्रांती घडवण्याची शक्यताही या उपक्रमानं निर्माण केली आहे. भारतीय स्टार्टअप्स फ्रान्ससह संपूर्ण युरोपीय बाजारपेठेची दर खुली करणाऱ्या उपक्रमाशी अधिक सहायक तंत्रज्ञान क्षेत्राचे विश्लेषक आणि अभ्यासक अमर पंचाळ.
1: भारत इनोव्हेट्स 2026 हा उपक्रम भारताची इनिशिएटिव्ह आहे ते फार माहित. भारत बेसिकली इनोव्हेट इकोसिस्टम जगासमोर सादर करण्यासाठी फ्रान्समध्ये हा पहिला मोठा मीटिंग आयोजित करत आहे. त्यामुळे स्टार्टअप न खूप फायदा होणार आहे. आता केवळ टेक्नॉलॉजी कंझ्युमर राहिले नाही तर जगातला टेक्नॉलॉजी प्रोव्हायडर बनला आहे. एम मोदी म्हणाले की इंडिया इनोव्हेट विथ स्केल अँड स्पीड. फ्रान्स सोबत स्पेशल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप मजबूत करण्यासाठी आणि इंडिया स्टार्टअप्सना ग्लोबल मार्केट मध्ये आणण्यासाठी हा कार्यक्रम फ्रान्स मध्ये केला आहे. प्रेसिडेंट मॅक्रॉन सुद्धा इंडियाचा इनोव्हेशन टॅलेंटची प्रशंसा करत आहेत. हा कार्यक्रम इंडिया फ्रान्स इयर ऑफ इनोव्हेशन 2026 अंतर्गत येतो. या टेक्नॉलॉजी ट्रान्सफर, जॉईंट रिसर्च, को डेव्हलपमेंट, इन्व्हेस्टमेंट आणि मार्केट सेसवर प्रमुख काम होईल. ते प्रमुख क्षेत्र आहे डीप टेक, स्पेस, AI, सेमीकंडक्टर, बायोटेक्नॉलॉजी, क्लायमेट चेंज अँड क्लीन एनर्जी इत्यादी. त्या आपल्याला काय फायदा हे समजून घेऊ. उदाहरणे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर म्हणजे काय. समजा एक इंडियन सेमीकंडक्टर स्टार्ट फ्रान्स कडून ऍडव्हान्स चिप मेकिंग टेक्नॉलॉजी होऊ शकेल. त्यामुळे भारतात लोकल मॅन्युफॅक्चरिंग होईल, इम्पोर्ट कमी होईल आणि ते जगभरात प्रोडक्ट विकू शकेल. अजून एक उदाहरण एज्युकेशनल रिसर्च पार्टनर IIT एक रिसर्चर फ्रान्सच्या युनिव्हर्सिटी मध्ये जॉईंट रिसर्च करता येईल, नवीन स्किल शिकता येईल आणि ते भारतात करून आपल्याला स्टार्टअप मध्ये वापरून नवीन प्रोडक्ट बनवता येणार. किंवा स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम युज करून ते फ्रेंच इंजिनियर्स भारतात येतील आणि भारतात प्रोडक्ट का दुसरे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये मदत करतील. हे तर झालं रिसर्च आणि एज्युकेशन. पण स्टार्टअप वर परिणाम होईल. सर्वाधिक जगभरात आपली ओळख होईल. या उपरांत 120 जास्त भारतीय डीप स्टार्टअप फ्रान्स आणि युरोप मधील इन्व्हेस्टर, कंपनीज अँड ऑफिशियल यांच्याशी भेट घेत असतील. सेशन, B2B मीटिंग आणि नेटवर्किंग असतील. त्यामुळे आयडिया थेट इंटरनॅशनल कॉन्ट्रॅक्ट मध्ये बदलू शकतील. दुसरे फंडिंग सोपे होईल. डीप टेक क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्वांटम टेक्नॉलॉजी, स्पेस टेक खूप पैसा लागतो. फ्रेंच व्हेंचर कॅपिटलशी जोडल्याने नवीन फंडिंग राऊंड आणि को डेव्हलपमेंट फंड्स मिळतील. स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप मजबूत होईल. फ्रान्स स्पेस टेक्नॉलॉजी आणि ऍडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग मध्ये मजबूत आहे. आपल्या स्पेस स्टार्टअपना जॉईंट सॅटेलाइट प्रोजेक्ट वा लॉन्च ऑपॉर्च्युनिटीज भेटेल. चौथे आपल्या इकोसिस्टम मजबूत होईल. IIT सारख्या इन्स्टिट्यूटशी जोडल्याने सप्लाय चेन, IP प्रोटेक्शन अँड स्किलिंग सोपे होईल. क्लायमेट चेंज, सायबर सिक्युरिटी, सस्टेनेबल एनर्जी.

0: मोठ्या प्रॉब्लेम सोडवताना स्टार्टअप मोठी भूमिका बजावतील. पाच, यंग इंजिनियर्सना एक्सपोजर मिळतील. भारतात राहून हाय लेवल काम करण्यासाठी बाहेर जाणता इतर ते करू शकतील. भारतात भारतासाठी काम करू शकतील. एकूणच हा उपक्रम स्टार्टअप साठी फार ग्लोबल इम्पॅक्ट आणि न्यू बिझनेस ऑपॉर्च्युनिटी घेऊन येतोय. हजारो स्टार्टअपना फायदा होईल. हा उपक्रमामुळे भारतीय स्टार्टअपना आत्मविश्वास खूप होईल. आज ते जगातील सर्वात आधुनिक टेक्नॉलॉजी बनवू शकतील. हा केवळ एक कार्यक्रम नाही तर भारत जगात तंत्रज्ञानात आघाडी घेऊ लागला आहे हे जगात दाखवण्याची एक सुंदर संधी आहे. उदाहरणार्थ एक भारतीय स्पेस टेक स्टार्टअप आता फ्रांक बट जॉईंट सॅटेलाइट प्रोजेक्ट करू शकेल. यामुळे त्याचा व्यवसाय जगभरात मोठा होईल आणि ते टेक्नॉलॉजी प्रोव्हायडर बनतील. स्टार्टअप इनोव्हेटर्स आणि तरुण इनोव्हेटर्स सर्वांना या संधीचा पूर्ण फायदा घ्यावा.
1: श्रोते हो, या ऐतिहासिक दौऱ्याचं महत्व केवळ तंत्रज्ञानविषयक उपमापुरतं मर्यादित नव्हतंच. या दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सच्या अध्यक्षांमध्ये झाली सविस्तर द्विपक्षीय चर्चा आणि दोन्ही देशांमध्ये झालेले अनेक करार हे भारताच्या दीर्घकालीन धोरणात्मक आणि आर्थिक हिताची प्रचिती नारे होते. या दौऱ्यात दोन्ही देशांनी आगामी 5 वर्षाच्या कालावधीत आपला द्विपक्षीय व्यापार थेट दुप्पट करण्याचं अत्यंत महत्वाकांक्षी उद्दिष्ट समोर ठेवलं. त्यादेन होणाऱ्या प्रगतीवर देखरेख ठेवण्यासाठी एका उच्चस्तरीय यंत्रणेची स्थापना करण्याचा निर्णयही घेतला गेला. याशिवाय बलत्या जागतिक सिकरणांचा विचार करून आर्थिक सुरक्षा संवाद स्थापित करणं, भारतातील रेल्वे पायाभूत सुविधांचा कायापाल करण्यासाठी तसंच हायस्पीड रेल्वे विकासाशी संबंधित तांत्रिक सहकार्याबाबतचा इरादा जाहीरनामा प्रसिद्ध करणं हे या दौऱ्याचं मोठं यशच मानावं लागेल. धोरणात्मक संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रात अत्यंत संवेदनशील महत्वाच्या गोपनीय माहितीची देवाणघेवाण तसंच संरक्षण संबंधीचा सर्वसामान्य सुरक्षा करार पूर्ण करण्यावरही दोन्ही देशांनी शिक्कामोर्तब केले. या भागीदारीचा विस्तार केवळ संरक्षण आणि अंतराळापुरता मर्यादित नसून नागरी हवाई वाहतूक क्षेत्रातलं सहकार्य विस्तारणं, हायड्रोजन सारख्या शाश्वत ऊर्जा स्रोतांचा विकास करणं आणि भारताचं UPI सारखं तंत्रज्ञान युरोपात वापरात आणण्याच्या शक्यतेवरही दोन्ही नेत्यांनी चर्चा केली आहे. यासोबत दोन्ही देशात शैक्षणिक आणि सांस्कृतिक देवघेवाण वाढवण्यासाठी विविध कार्यही या दौऱ्यात झाले. याच पार्श्वभूमीवर या दौऱ्याच्या यशाचा आढावा घेत आहेत परराष्ट्र धोरणचे अभ्यासक पत्रकार वीरेंद्र तळेगावकर.
2: जागतिक स्तरावर भारत आणि फ्रान्स हे दोन्ही देश नेहमीच सहकार्य आणि भागीदारीचे महत्वपूर्ण देश राहिलेले आहेत. या दोन्ही देशांदरम्यान धोरणात्मक भागीदारी ही तेवढीच लक्षणीय राहील. उभय देशातील अलीकडे काही द्विपक्षीय बैठका जर आपण केल्या तर प्रामुख्यानं कृत्रिम बुद्धिमत्ता, नवोद्योमी सहकार्य, संरक्षण उत्पादन आणि नागरी ऊर्जा सहकार्य यावर केंद्र झालेल्या दिसून येतात. दोन्ही देशांमधील हे संबंध केवळ व्यापारिक संबंध नाही तर ते जागतिक सुरक्षा आणि पूर्ण तंत्रज्ञानासाठी महत्वाचे ठरतात. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्स राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी संयुक्तपणे फ्रान्स मधील विशेष शिखर परिषदेचं उद्घाटन केलं. या परिषदेत भारताच्या 150 अधिक उद्योजक स्टार्टअप भाग घेतलाय. भारतीय नवसंशोधनाला जागतिक व्यासपीठ मिळवून देणं या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. दोन्ही नेत्यांनी भारत स्टार्टअपच्या नाविन्यपूर्ण क्षमतेचं विशेष कौतुक या बैठकी दरम्यान केलं. त्यामुळे आता या दोन्ही देशांमध्ये व्यावसायिक संबंधांना गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला जाते. दोन्ही देशांच्या सर्व नेत्यांनी विला कॅलसी येथे शिष्टमंडळ पातळीवर बैठकही केली. या उच्चस्तरीय बैठकीत प्रगत तंत्रज्ञान, अंतराळ संशोधन आणि अक्षय ऊर्जा या क्षेत्रातील भागीदारी वाढवण्यावर सतत चर्चा झाली. यामुळे आता दोन्ही देशांमध्ये तांत्रिक सहकार्याला एक नवी दिशा मिळेल अशी आशा आहे. फ्रान्स आणि भारत यांनी संरक्षण क्षेत्रामध्ये सहउत्पादन गती देण्याचा निर्णय घेत आहे. भारताचे पंतप्रधान मोदी यांनी फ्रान्सच्या या आघाडीच्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी जेव्हा संवाद साधला तेव्हा भारताच्या अर्थव्यवस्थेवर त्यांनी भर दिला. भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचं थेट आवाहन त्यांनी या बैठक दरम्यान केलं. सायबर सुरक्षा असेल, डिजिटल आर्ट्स असेल, कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा विकास या क्षेत्रामध्ये सीमापार सहकार्याला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्यासाठी भारत आणि फ्रान्स हे दोन्ही देश 2026 वर्ष भारत फ्रान्स नवनिर्मितीचं वर्ष म्हणून साजरा करत आहेत. आता या उपक्रमामुळे दोन्ही देशातील तरुण संशोधकांना आणि इथल्या कंपन्यांना एकत्र काम करण्याची मोठी संधी या निमित्तानं उपलब्ध होत आहे. दोन्ही देशांमधील सहकार्य सरकारी पातळीवर मर्यादित राहू नये किंवा म्हणून

0: कदाचित संस्थात्मक संबंधावर त्या परिणामी भर दिला जात आहे. इंडो फ्रेंच इव्हेनेशन नेटवर्क आणि लाईफ सायन्सेस किंवा आरोग्य क्षेत्रातील फ्रेंच इंडियन कॅम्पस अशा उपक्रमाद्वारे या संयुक्त प्रयत्नांचं नेतृत्व केलं जात आहे. संस्था संबंध दोन्ही देशांमध्ये शैक्षणिक वैज्ञानिक संशोधनाला बळकट करतील अशी ही आशा आहे. भारत आणि फ्रान्स यांच्यातील धोरणात्मक भागीदारी आता एक परिपक्व टप्प्यात पोहोचली आहे असं म्हणायला हरकत नाही. हिंद प्रशांत क्षेत्रात सुरक्षा मजबूत करणं, सागरी सुरक्षा आणि हवामान बदलाच्या आव्हानाचा सामना करणं यावर दोन्ही देशाचं एकमत आहे. फ्रान्स नेहमीच भारताच्या तंत्रज्ञान आणि संरक्षण दलांमध्ये विश्वास उभारून भूमिका महत्व बजावली. दोन्ही देशांमधील वाढत सांस्कृतिक संबंध लोकांचे परस्परांमधील आदान प्रदान या भागीदारीला अधिक दृढ करत आहेत. येणाऱ्या काळात हा संबंध केवळ दोन्ही देशांच्या हिताचा नसून संपूर्ण जगात शाश्वत विकासासाठी कल्याणकारी ठरेल असा विश्वास यानिमित्त व्यक्त केला जात आहे. भारत आणि फ्रान्स यांनी पुढील 5 वर्षात त्यांचा द्विपक्षीय व्यापार करार 16 अब्ज डॉलरहून पट म्हणजे 72 अब्ज डॉलर करण्याचं ध्येय ठेवलं. हा विस्ताराला आर्थिक करार, इनोव्हेशन रोडमॅप 2030 आणि इकॉनॉमिक सिक्युरिटी डायलॉग याद्वारे समर्थित नक्कीच. एकूण काय द्विपक्षीय व्यापार अंदाजे 16 अब्ज डॉलर आहे. युरोपियन युनियन मध्ये नेदरलँड आणि जर्मनी तर फ्रान्स हा भारतासाठी तिसरा महत्वाचा मोठा व्यापारी बाजार देश आहे. भारतामध्ये फ्रान्स हा 11वा सर्वात मोठा विदेशी गुंतवणूकदार आहे आणि एकूण गुंतवणूक 12 अब्ज डॉलर पेक्षाही जास्त आहे. 1000 अधिक फ्रेंच कंपन्या त्यांच्या उपकंपन्या भारतात आहेत तर 150 अधिक भारतीय कंपन्या या फ्रान्स मध्ये कार्यरत आहेत. त्या निर्मिती क्षेत्रात आहेत, माहिती क्षेत्रात आहेत, औषध निर्णय क्षेत्रात देखील आहेत. त्याचबरोबर आपण पाहिले की फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे नुकतेच भारत दौऱ्यावर येऊंगे. त्यांची विशेषतः मुंबईतली भेट आजही अनेकांच्या लक्षात असेल. भल्या सकाळी मरीन ड्राइव्ह त्यांचं जॉगिंग असेल किंवा दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्या भारतीयांना त्यांनी वाहिलेल्या श्रद्धांजली क्षण असेल तो आर्थिक राजधानीनं टिपला आहे. ते भारत आणि फ्रान्स दोन्ही देशादरम्यान व्यापारी संबंध हे एक वेगळ्या टप्प्यावर आणि त्याला एक सामाजिक मैत्रीपूर्ण उदाहरणाची किनार नक्कीच आहे.
1: श्रोते हो, प्रधानमंत्र्यांच्या या फ्रान्स दौऱ्यातले विविध करार आणि आपल्या स्टार्टअप्सना मिळणारं पाठबळ भारताला आत्मनिर्भरतेसह जगाचं नेतृत्व करणारा देश म्हणून स्थान मिळवून देण्यात महत्वाचं ठरणार आहेत. श्रोते, याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादन संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय स्वाली मुंचेकर आणि निवेदन अभय धुमाळ.

0: वृत्तविशेष कार्यक्रम आपण ऐकतो आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतीन मेगाहर्ट्स एफएम लहरींवर हे आकाशवाणीचं चंद्रपूर केलं आहे. संध्याकाळचे 7:30 वाजले. ऐकूया शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं घर माझं शिव.

मंडळी नमस्कार. मी संगीता खंडे माझं घर माझं शिवार या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करे. आज भारतीय सौर 25 ज्येष्ठ शके 1948 अर्थात सोमवार 15 जून 2026. मी आजच्या या कार्यक्रमाचे आदरकर्ते आहेत कार्यक्रम अधिकारी उमेश दुपे. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया आपण या छान अशा गीतानं.

मंडळी, आभाळ फाटले तर ठीक कुठं कुठं लावायचं अशी काही अवस्था आज आपल्या बळीराजाची झाली आहे. कधी अस्मान संकट तर कधी सुलतानी, त्यातल्यात गेल्या काही वर्षात हवामानात जे अनपेक्षित बदल झालेत त्यामुळे कधी ऐन हंगामात कडक दुष्काळ पडतो तर कधी ढगटी होऊन उभं पीक पाण्यात होऊन जात. पाऊस वेळेवर जर पडला नाही तर मग कसीच शाश्वती उरत नाही. अशा या लहरी हवामानात शेती कशी तरीची आणि पिका नुकसान टाळायचं कसं, हाच मोठा यक्ष प्रश्न आज आपल्या समोर आला आहे. शेतकरी बंधूंनो, विज्ञानाने कृषी संशोधनाने आपल्या

0: या संकटावर एक उत्तम आणि सोपा उपाय शोधून काढला आहे आणि तो उपाय म्हणजे रुंद वंबासरी पद्धत. हे तंत्रज्ञान म्हणजे कमी पावसात पिकात संजीव देणार आणि जास्त पाऊस झाला तर अतिरिक्त पाणी शेतबाहेर काढून पिकाचे प्राण वाचवण खरोखरच शेतकऱ्यांचं संकट निवारक ठरेल. मग ही पद्धत नेमकी आहे काय, ती शेतात कशी राबवायची आणि यामुळे उत्पादनात कशी भरघोस वाढ होते याविषयी आज आपल्याला सविस्तर आणि मुलाचं मार्गदर्शन मिळणार आहे आजच्या या भाषणातून. शेतकऱ्याचे संकट निवारक रुंद वंबासरी पद्धत याविषयी डॉक्टर विजय श्याम विषय वेदज्ञ कृषी विज्ञान केंद्र सिंदे यांनी दिलेले भाषण आता आपण आजच्या कार्यक्रमात ऐकणार आहोत.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, डॉक्टर के नारायणराव सिडाम विषय विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र सिंदवाई.
2: हवामान बदलाचे निराळे अनिष्ट परिणाम शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे. कधी पाऊस तर पावसाचा तुकडा. गेले 3-4 महिने असे अनुभव ठाठाई येत आहेत. कुठली चिन्हे नसताना थोड्या वेळ ढग जमा होऊन जोराचा पाऊस पडतो आणि पावसाचे हे पाणी जमिनीत न मुरता शेताबाहेर वाहून जाते. कधी शेतात पीक उभे असता पावसाचे दीर्घ 4-5 आठवडे खंड पडतो. कधी अतिवृष्टी होऊन पिकांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो आणि अनेकदा पावसाळा लवकर संपल्याने पीक पक्वे होण्याआधीच जमिनीत ओलावा संपतो. याच परिणाम उत्पादनाची प्रत खाण्यात उत्पादनात घट होण्यात होतो. काळच्या वेळी धोधो पाऊस पडून हाती आल्या पिकाची नासाडी होती. हवामानात होणारे बदल थांबविणे शेतकऱ्यांच्या हाती नाही मित्रांनो, परंतु बदलत्या परिस्थितीत नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा अवलंब करून काही अंशी तो बदल हवामानामुळे होणारे नुकसान निश्चित काढू शकतो. असे एक तंत्रज्ञान म्हणजे बीएफ प्लायर किंवा रुंद वंबासरी टोकन यंत्र होय. या यंत्राची रचना व कार्य चांगल्या प्रकारे आपण अनुभवू शकतो. शेतामध्ये हे टोकन यंत्र नेहमी या टोकन यंत्रमान्य आहे. फक्त दोन बाजूस त्याला बसवलेले असतात, त्यामुळे दोन्ही बाजूला सरी तयार होऊन मध्ये गाठबापा तयार होतो. दोन्ही रिझर्व मध्ये 3-5 फन असतात. पेरावयाच्या पिकाच्या गरजेनुसार फनात अंतर कमी अधिक करता येते. तसेच त्याची संख्या देखील कमी अधिक करता येते. फनावर बियाणे आणि खांचे बॉक्स असतात. प्रत्येक फनासाठी बियाणे आणि खतांचे वेगळे टप्पे असतात. पिकानुसार ओळीतील दोन रोपातील किंवा अंतर हवे याप्रमाणे बियाणे बॉक्स मधील चक्या बदलता येतात. प्रत्येक फनासाठी वेगळा बॉक्स असल्यामुळे या टोकन यंत्राने सर्व फनातून एकच पेरता येतो. तसेच प्रत्येक फनातून वेगळी पिकेही पेरणे शक्य होतात. शिवाय पिकानुसार रासायनिक खताची मात्राही बदलता येते. रुंद वंबासरी टोकन यंत्राने मुख्य पिकामध्ये आंतरपेर सहज शक्य होते. उदाहरणार्थ म्हणजेच सोयाबीन अधिक तूर या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करायचा असल्यास रुंद वंबासरी यंत्रात 45 सेंटीमीटर अंतरावर 3 फन ठेवावेत. मधल्या फना बॉक्स मध्ये तुमचे बियाणे आणि खत भरावे आणि दोन रोपांमध्ये 20 सेंटीमीटर अंतर राहील अशी चकती बसवावी. कड्या दोन्ही फनच्या बॉक्स मध्ये 5 सेंटीमीटर चकती बसवावी म्हणजे सोयाबीनच्या ओळीतील रोपात 5 सेंटीमीटर अंतर राहील. पेरताना ट्रॅक्टरच्या चाकाप्रमाणे रिझर्वच्या सहाय्याने स्या पडतील आणि मध्ये तयार झालेल्या गादी वापर मध्यभागी तूर आणि सरांच्या बाजूला सोयाबीन पेरले जाईल. यामुळे सोयाबीनच्या 2 ओळीनंतर तुरीची 1 ओळ याप्रमाणे पेरणी होईल. सोयाबीनचे 2 ओळीतील सरी काढली जाईल. यामुळे सोयाबीनच्या जोड ओळीत 25 सेंटीमीटर आणि जोड ओळीत 90 सेंटीमीटर अंतर राहील. तर तुरीच्या 2 ओळीत 135 सेंटीमीटर अंतर राहील आणि दोन्ही पिकापासून

0: भरपूर उत्पादन मिळते. शक्य असेल तिथे सोयाबीनच्या काढणीनंतर सऱ्यामध्ये तूर पिका एक किंवा दोन संरक्षित पाण्यात पाड्याही देता येतील. दोन ओळीतील आणि रोपातील अंतर कमी अधिक करण्याची सोय असल्याने अशा प्रकारे तूर, ज्वारी, खरी ज्वारी, अधिक तूर, संकरित कापूस, अधिक सोयाबीन, सुधारित कापूस, अधिक मूग उडीद अशा विविध आंतरपीक पद्धतीचा अवलंब करणे शक्य असतो. बुंद बरंबासी तंत्रज्ञानाचे फायदे. यामध्ये गादी वाफा तयार होत असल्याने बियाणाची उगवण आणि पिकांची वाढ चांगली होते. मूलस्थानी जलसंधारण प्रत्येक 3 ते 5 ओळीनंतर सरी निघसल्याने कमी कालावधीत जोरात आलेल्या पावसाने पाणी शेताबाहेर वाहून न जाता सरी आणि शेतात मुन जमिनीत मुरते. जमिनीची धूप होत नाही. अवर्षप्रवण भागात म्हणजे पावसाचा खंड पडला तरी सरी मुरलेल्या पावसाच्या अतिरिक्त पाण्यामुळे जमिनीत ओल अधिक काळ टिकून राहिल्याने पिकाचे नुकसान कमी होते. अमखास पावसाच्या प्रदेशात बऱ्याच शेतात पीक असताना अतिवृष्टी होऊन पिकात पाणी साचते. त्यामुळे जमिनीतील माती, पाणी व हवा यांचे संतुलन बिघडून पिकांची वाढ थांबते. पीक पिवळी पडतात. तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग यासारखे पिके उबडतात व मोठे नुकसान होते. रुंदवरम सरी पद्धतीमुळे पावसाचे अतिरिक्त पाणी सरीत साचते. पिकांची मुळे परंपरित असल्याने शेतात साचल्या पाण्याची बुडत नाहीत. त्यामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळते. गरज भासल्यास सरीतील शेताबाहेर काढणेही शक्य होते. रुंदवरंब्यात हा खेळते राहिल्याने जमीन भुसभुशीत राहून उपयुक्त जीवाणूची वाढ होते. विशेष द्विदल पिकांच्या मुळावरील रायझोबियम जीवाणूच्या ग्रंथचा आकार आणि संख्या वाढून हवेतील नत्राचे मोठ्या प्रमाणात स्थिरीकरण होऊन द्विदल पिकाच्या उत्पन्नात वाढ होते. शिवाय जमिनीची सुपीकता वाढल्याने द्विदल पिकावर आंतरपीक पद्धतीत घेतलेल्या कापूस, ज्वारी पिकाची उत्पादकता वाढते. तसेच पुढील हंगामात घेण्यात येणाऱ्या पिकांची नत्र खाची गरज मोठ्या प्रमाणात भागवली जाते. रुंद वरंबा सरी टोकन यंत्राने पेरणील्याने बियाणात बचते. तसेच रासायनिक खताच्या उत्पादनासाठी अधिक कार्यक्षमते उपयोग जाऊ शकतो. रुंद सरी टोकन यंत्राने तयार होणाऱ्या सरीतून पिकास संरक्षित पाणी देणे सहज शक्य होते. यामुळे पाणी शेतात सर्वत्र न पसरता फक्त सरीतून दिले जात असल्याने उपलब्ध पाण्यात कार्यक्षम वापर होऊन कमी पाण्यात क्षेत्र भिजवता येते. रुंद बंबा सरी टोकन यंत्र हे तंत्रज्ञान कोरडवाहू हवे तर बागायत शेतीसाठी अतिशय उपयुक्त आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचा अवलंब करता यावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने कोरडवाहू शेती अभियानांतर्गत महाराष्ट्र कृषी औद्योगिक महामंडळाद्वारे अनुदानावर रुंद बंबा सरी टोकन यंत्र उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे यंत्र बैलचलित तसेच ट्रॅक्टरचलित असे दोन्ही प्रकारात उपलब्ध आहे. ज्या शेतकऱ्याकडे किंवा शेतकऱ्याकडे स्वतःचे ट्रॅक्टर आहे त्यांनी जरूर रुंद वरंबा सरी टोकन यंत्र अनुदानावर खरेदी करावे. हे तंत्र भाडेतत्वावर गावातील इतर शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे. या अवजारातील अनुदान खर्च अल्पभूधारक तसेच मोठ्या शेतकऱ्यांना देखील उपलब्ध आहे. खरंच मित्रांनो, बदलत्या हवामानामध्ये हे तंत्रज्ञान फार उपयुक्त आहे. ते सरी बीबीए पद्धतीने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लागवड करावी. धन्यवाद.
1: तर मंडळी, आताच आपण कार्यक्रमात शेतकऱ्यांचं संकट निवारक रुंदवरंबा सरी पद्धत याविषयी डॉक्टर विजय सिडाम विषय तज्ञ कृषी विज्ञान केंद्र सिंधे यांनी केलेलं हे भाषिकलत. शेतकरी बंधूंनो, बदलतं हवामान आणि निसर्गाचे रंग खरं आपल्या दैनंदिन जीवनाची सुरुवात आणि आपल्या काळाचं नियोजन हे बऱ्याच अंशी रोजच्या हवामानावर अवलंबून असतं. बरोबर ना? कधी कडक

0: पडणारं ऊन, कधी अचानक येणाऱ्या पावसाच्या सी, तर कधी एकदम गारवा. निसर्गाचं हे बदलणारं रूप थेट आपल्या शेतीवर, व्यवसायावर आणि आरोग्यावर देखील परिणाम करत असतं. पेरीपासून ते मच्छीमार बांधवांची समुद्रात सफरीपर्यंत आणि आपल्या रोजच्या प्रसापासून ते सणासुदीच्या नियोजनापर्यंत हवामानाची अचूक माहिती असणं ही काळाची गरज बनली आहे. प्रादेशिक हवामान खात्यानं आज राज्यासाठी काय संकेत दिले आहेत, कुठे पावसाची शक्यता आहे आणि कुठे उष्णतेचा पारा चढणार आहे, चला तर मग जाणून घेऊया निसर्गाच्या या बदलत्या गतीला संपूर्ण लेखोखा आपल्या आजच्या हवामान अंदाज मध्ये. वाचक स्वर आहे सतीश दुबे यांचा.
1: डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ग्रामीण कृषी मौसम सेवा कृषी संशोधन केंद्र सिंदेवाई यांच्याकडून हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. भारतीय हवामान विभाग प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर च्या जिल्हास्तरीय मूल्यवर्धित अंदाजानुसार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवसात दिनांक 13 ते 17 जून 2026 रोजी आकाश आंशिक ढगाळ राहून कमाल तापमान 42.2 ते 42.6 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26.8 ते 27.2 अंश सेल्सिअस राहून येत्या 1-2 दिवसात तुरळक 1 किंवा 2 ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता हवामान विभागानं वर्तविली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 1-2 दिवसात तुरळक किंवा 1-2 ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची आणि विजांचा कडकडाट, मेघगर्जना, वादळ वारा आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे. तसंच दिनांक 15 जून रोजी तुरळक 1 किंवा 2 ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची अधिक शक्यता आहे. तसंच दिनांक 16 ते 17 जून रोजी तुरळक 1 किंवा 2 ठिकाणी विजांचा कडकडाट, मेघगर्जना, वादळ वारा आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे. मंडळी या शेतकरी बांधवांना हवामानावर आधारित कृषी सल्ला आहे. तापमानातील वाढ लक्षात घेता उन्हाळी भाजीपाला पिकांना आणि फळबागांना उपलब्धतेनुसार आणि पिकाच्या आवश्यकतेनुसार उपयोग करावं. वादळ वाहण्याची शक्यता असल्यानं शेतकरी बांधवांनी भाजीपाला, फळबागा आणि इतर पिकाला पीक वाढीची अवस्था पाहून आधार द्यावा. वादळी वाऱ्यासह हलके मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्यानं शेतकरी बांधवांनी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे फळाची गळ आणि होणारे नुकसान टाळण्यासाठी आणि फळांचा दर्जा खराब होऊ नये म्हणून भाजीपाला आणि फळ पिकांची बाजार योग्य तयार फळांची काढणी करून विक्री करावी. विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असल्यानं शेळ्या, मेंढ्या आणि इतर जनावर मोकळ्या जागेत चरावयास सोडण्याचं टाळावं. शेतात काम करताना मेघगर्जनेचा आवाज ऐकायला आज पक्क्या इमारती किंवा सुरक्षित ठिकाणी जावं. झाडाखाली आसरा घेता मोकळ्या मैदानावर झाडाच्या उंचीपासून दुप्पट ते 4 पट अंतरावर आसरा घ्यावा. विजांच्या ठिकाणांचे निरीक्षण करण्यासाठी दामिनी लाइटनिंग अलर्ट मोबाईल ऍपचा वापर करावा. तसंच विजांपासून बचावासाठी ऍपमध्ये उपलब्ध असलेल्या माहितीचा उपयोग करावा. शेताची खोल नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तापण्यास मदत होऊन किडींचे कोष आणि घातक बुरशीचा नायनाट होईल. तसंच शेतात काडीचरा जाळून टाकता त्या सेंद्रिय खत बनण्यासाठी वापर करावा. शेताची बांधबस्ती करून घ्यावी. भात पिकासाठी रोपवाटीची पूर्वतयारी करावी. खरीप हंगामाकरिता संशोधित धान बियाणे आणि आवश्यक खताची उपलब्धता करून घ्यावी. खरीप हंगामासाठी बियाणे खरेदी करतेवेळी टॅग लेबलवरील सर्व माहिती म्हणजे पिकाचं नाव, जात क्रमांक, बीज परीक्षणाची तारीख, उगवण शक्ती, शुद्धतेचं प्रमाण, निवड वन, विक्रेत्याचे नाव आणि पत्ता तपासून घ्यावा. तसंच विक्रेत्याकडून बियाणे खरेदीची पक्की पावती म्हणजेच बिल घ्यावा. त्यामुळे बियाण्याचे नाव, पीक आणि बियाणे खरेदीची तारीख लिहिल्याची खात्री करून घ्यावी. धान रोपवाटिकेसाठी जमीन नांगरून आणि वखरून तयार करावी. 100 सेंटीमीटर रुंद आणि 10 ते

0: 15 सेंटीमीटर उंच योग्य त्या लांबीचे गादी वाफे तयार करून धान बियाणे पेरणीपूर्वी दर गुठ्यास 3 क्विंटल चांगले कुजले शेणखत 1 किलो युरिया आणि 3 किलो SSP मिसळून द्या. धान बियाणे पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करावी. त्यासाठी 10 लिटर पाण्यात 300 ग्रॅम मीठ या प्रमाणात द्रावण तयार करून त्यात बियाणे टाकावं. द्रावण स्थिर झाल्यावर तरणारे हलके रोगयुक्त बियाणे चाळणीने काढून जाळून टाकावेत आणि तळाखालील निरोगी बियाणे 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून लावलीत 24 तास साळवावे. पेरणीपूर्वी बियाण्यास बुरशीनाशाची बीज प्रक्रिया करून पेरणी करावी. धान बांधेतील धुऱ्यावर तूर घेण्यापूर्वी धुऱ्यावर नवी माती टाकावी. तसेच धुऱ्यावरील तण काढून माती मोक करावी. तूर पिकाची लागवड करण्यास कीड आणि रोगास प्रतिकारक वाणाची निवड करावे. हेक्टरी 10-15 किलो आणि ICPL 87-119 C11 PV12 AKT 88-11 BSMR 853 आणि BSMR 736 या वाणाची निवड करावी. मिरचे बियाणे वापरत असल्यास उगवण क्षमता चाचणी करावी. दर कमीत कमी 70% बियाण्याची उगवण क्षमता असल्यास ते बियाणे पेरण्यास वापरावे. मध्यम ते भारी पाण्याचा योग्य निचरा होणारी तसंच सामू 6-8.5 असणारी जमीन निवडावी. कोरडवाहू पिकाकरिता 3 वर्षातून 1 वेळा आणि बागायती पिकाकरिता दरवर्षी नांगरणी करावी. पेरणीपूर्वी 1 वखर पाळी द्यावी. कोरडवाहू पिकासाठी हेक्टरी 12-15 आणि बागायतीसाठी हेक्टरी 20-25 गाडी चांगलं मुरले शेणखत पेरणीपूर्वी शेतात सारखं मिळून द्यावं. सोयाबीन लागवडीकरिता मध्यम भारी प्रची उत्तम पाण्याचा निचरा होणारी सामू 6.5-7.5 असणारी जमीन निवडावी. नांगणीनंतर अखराच्या 2 पाळ देऊन जमीन समपातळीत करावी. त्याचबरोबर शेवटच्या अखराच्या पाळीपूर्वी पटकन चांगलं कुजले शेणखत टाकावं. शेतकरी बांधवांनी येणाऱ्या खरीप हंगामासाठी सोयाबीन बियाण्याची टंचाई बघता आपल्या जवळील बियाण्याची बाजारात धान्य म्हणून विक्री न करता ते बियाणे म्हणून वापरावेत. घरी धान्य बियाणे म्हणून वापरावयाचे असल्यास बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी. भाजीपाला पिकाच्या लागवडीसाठी जमिनीची खोल नांगरणी करून वखरणी करावी. तसंच वखराच्या शेवटच्या पाळीत चांगलं कुजलेलं शेण जमीत मिसळून द्यावेत. विजांचा कडकडाट मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असल्यानं शेळ्या मेंढ्या आणि इतर जनावर मोकळ्या जागेत चराव्यास सोडण्याचं टाळावं. मानाची वाढ लक्षात घेता जनावरांना उन्हापासून संरक्षण करण्यासाठी जनावरांना गोठ्याची किंवा सावलीची व्यवस्था करावी. स्वच्छ आणि थंड पाणी पाजावं. पशुधनाकडून सकाळी 11-4 या दरम्यान काम करून घेऊ नये. उन्हाची तीव्रता वाढण्याची शक्यता असून कुक्कुटपालन गृहात पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याच्या भांड्यांची सह वाढवावी. थळ स्वच्छ आणि मुबलक प्रमाणात पाण्याची व्यवस्था करावी. तसंच खाद्य सकाळी किंवा सायंकाळच्या वेळेस शेतांनी आपल्या शामध्ये पीक लागवड करण्यापूर्वी माती परीक्षण अवश्य करावं. माती परीक्षणाच्या अहवालावरून आपल्या मातीमध्ये अन्नद्रव्याची कमतरता कळेल, जेणेकरून रासायनिक खतांचे नियोजन करता येते आणि खतांची बचत होते, ज्यामुळे जमिनीची सुपीकता राखली जाते.
1: मंडळी कार्यक्रमात आता पुढे आपण एका गीताचा आनंद घेऊया. ऐकूया गीत.

बरे तर मंडळी, आता आपल्या कार्यक्रमाची संपली आहे, तेव्हा मी संध्या लोखंडे आपला निर्भिते पुन्हा आपण आपल्या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. आजच्या या कार्यक्रमाचे सादरते होते कार्यक्रम अधिकारी उमेश दुपाल.

0: आकाशवाणी मुंबईची असणा वाहिनी आपण ऐकत आहात राष्ट्रीय माहिती बातमीपत्र
1: आकाशवाणी मुंबई. श्रद्धा खेडकर राष्ट्रीय बातम्यात आहे. ठळक बातम्या. इराण आणि अमेरिकेत शुक्रवारी शांतता करार स्वाक्षरी होणार. शेजारी देखील सैन्य मागे घ्यायला इस्रायल जाणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात भारताचे स्लोवाकियासोबत 11 करार. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै दरम्यान मुंबईत होणार. उन्हाळी हंगामात केलेली 10% भाड्यात आणखी महिना कायम ठेवायचा एसटी मंडळाचा निर्णय. आणि 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात. इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार करायला दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून धुमसणार पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या करारानंतर अमेरिकेनं इराणच्या बंदराची केलेली नाकेबंदी उठेल, तसंच लेबनानच्या सर्व ठिकाणच्या कारवाया थांबतील, असं इराणचे उपपरराष्ट्र व्यवहार मंत्री काझम

0: गरिबादी यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं. इराण आणि अमेरिका 19 जून स्वित्झर्लंड इथं शांतता स्थापन करण्यासाठी सामंजस्य कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षऱ्या करतील असे म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही समाज माध्यमाद्वारे याला दुजोरा दिला. हा करार पूर्ण झाला असून यानंतर होर्मुज समुद्रधुनचा मार्ग खुला होईल असं ते म्हणाले. संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इराण अमेरिका शांतता कराराचं स्वागत केलं आहे. यामुळे पश्चिम आशियात शांतता आणि स्थैर्य स्थापन होईल आणि मुक्त व्यापाराचा मार्ग मोकळा होईल असं मोदी समाज माध्यमातल्या संदेशात म्हणाले. शस्त्रसंधी करारानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्य मागे घेण्यासाठी दिलेलं वेळापत्रक पाळायला इस्रायलनं नकार दिला आहे. लेबनान, सिरिया आणि गाझामधल्या सुरक्षा झोनमधून सैन्य हटवायला इस्रायलनं नकार द्या. इस्रायली नागरिकांच्या सुरक्षेसाठी इस्रायली सैन्य कायम राहणार असल्याचं इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ म्हणाले. भारत आणि स्लोवाकियानं आज आपल्या संबंधांना सर्वसमावेशक भागीदारीचा दर्जा दिला तसंच द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी 11 करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको यांच्या चर्चेनंतर हे करार करण्यात आले. कार स्थलांतर, संरक्षण, डिजिटल तंत्रज्ञान, उच्च शिक्षण आणि क्वांटम कम्युनिकेशन या क्षेत्रांमध्ये हे करार करण्यात आले. सामाजिक सुरक्षा कराराच्या जलद लवकर पूर्ततेसाठी काम करण्याबाबतही दोन्ही बाजूंनी सहमत दर्शवली. या करारामुळे भारत आणि स्लोवाकिया दरम्यान ये जाण्या किंवा कार्यरत असलेल्या व्यावसायिकांचं कल्याण सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यास मदत होईल. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातल्या मुक्त व्यापार कराराची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याच्या दिशेनं काम करण्यासही दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. अणुऊर्जा आणि भूऔष्णिक ऊर्जेसह विविध ऊर्जा स्रोतांचा वापर करून ऊर्जा सुरक्षा, शाश्वतता आणि लवचिकता यांना चालना देण्याच्या उद्देशानं ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावरही दोन्ही नेत्यांचं मत झालं. त्यानंतर संयुक्त निवेदनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, आजची भेट भारत आणि स्लोवाकियाच्या मैत्रीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची ठरली. याचा दोन्ही देशाचा व्यापार, स्टार्टअप आणि उद्योगाला लाभ होईल. त्यामुळे कराराच्या अंमलबजावणीसाठी दोन्ही देश प्रयत्न करतील असं प्रधानमंत्री म्हणाले.
1: ने अपने संबंध को कॉम्प्रिहेंसिव पार्टनरशिप का दर्जा देने का निर्णय लिया है. हमारे साझा विश्वास, साझा प्राथमिकताओं और साझा भविष्य का प्रतीक है. प्रधानमंत्री जी, मैंने हमारे सहयोग को नई दिशा और नई ऊर्जा देने पर विस्तृत रूप से चर्चा की. ऑटोमोबाइल, रेलवे, एडवांस मैन्युफैक्चरिंग, ग्रीन टेक्नोलॉजी, इन सभी क्षेत्रों में आज हमने दोनों देशों के लोगों की भलाई के लिए कई महत्वपूर्ण निर्णय लिए.
0: संयुक्त राष्ट्र संरक्षण परिषदेत भारताचा समावेश कायमस्वरूपी सदस्य म्हणून व्हायला हवा असं स्लोवाकिया प्रधानमंत्री रॉबर्ट को म्हणाले. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातल्या मुक्त व्यापार कराराचं फिको यांनी स्वागत केलं. तसंच भारतासोबत संरक्षण क्षेत्रात काम करण्यासाठी स्लोवाकिया उत्सुक आहे असं ते म्हणाले. रशियानं काल रात्री युक्रेनची राजधानी कियेव आणि खार्किव या शहरांवर अनेक ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला केला अशी माहिती युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी दिली. या हल्ल्यात सुमारे 11 जणांचा मृत्यू झाला. झेलेन्स्कीने कालच अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला होता. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या G7 शिखर परिषदेतही रशिया युक्रेन युद्धावर चर्चा होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुख्य केंद्रावर येत आहे. आकाशवाणी मुंबईच्या AR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्य विधिमंडळाचं पाऊस अधिवेशन 22 तारखेपासून 10 जुलैपर्यंत मुंबई होणार आहे. मुमताज विधानभवनात आयोजित विधिमंडळ कामकाज सल्लार समितीच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. बैठकीत अधिवेशनाच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली. विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी कामकाजाची माहिती दिली. विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पार या बैठकीला उपस्थित होते. एसटी अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात आपल्या सामान्य बस सेवेवरची 10% हंगामी भाडेवाढ आणखी 1 महिना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. इंधनाचे वाढते दर आणि कर्मचाऱ्यांवरील वाढ खर्चामुळे या दरवाढी

ची मुदत वाढवली आहे. सध्याचा वाढीव भादर 15 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील असं महामंडळानं आज जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. उन्हाळी प्रवासाच्या हंगामात महसूल होण्यासाठी एसटीनं 15 एप्रिल रोजी लागू केलेली हंगामी भाडे आज संपणार होती. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं पदपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेचे प्रवेश पत्र जारी केले आहेत. उमेदवार NEET.NTA.NC.IN या एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावर आपली प्रवेश पत्र डाऊनलोड करू शकतात. फेरपरीक्षा या महिन्यात 21 तारखेला दुपारी 2 ते सायंकाळी 5:30 या वेळेत

0: देशभरातल्या गर्दी रेल्वे स्थापनांच्या पुनर्विकास प्रकल्पांचा आढावा घेतला. या अंतर्गत बोरीवली स्थानकात अतिरिक्त फर नवे पूल नवीन लिफ्ट प्रवाशांसाठी अतिरिक्त जागा यासारख्या विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. बोरीवलीसह कांदिवली स्थानकाचा विकास करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला. बोरीवली स्थानकातील गर्दी करण्याचं नियोजन होणार आहे. 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. या महोत्सवाचा उद्घाटन समारोह माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री मुरुगन, सांस्कृतिक कार्यमंत्री आज शेलार यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईत झाला. भारताच्या कहाण्यामध्ये संपूर्ण जगाला प्रेरणा देण्याची ताकद असल्याचं राज्यमंत्री मुरुगन यावेळी म्हणाले. देशभरात सर्जनशील नागरिकांनी मुंबईत यावं आणि त्यांच्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मुंबईतल्या सोयी सुविधांचा उपयोग करावा असं आवाहन आशिष शेलार यांनी यावेळी केलं. डिजिटल म्हणजे ओटी चित्रपट महोत्सव यामुळे माहितीपट आणि लघुपटाला व्यावसायिक यश मिळतल्याचं प्रतिपादन माहिती प्रसारण सचिव चंद कुमार यांनी केलं. यावर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटचा समावेश आहे. यात 13 देशातील चित्रपट निर्मात्यांच्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशिकांचा समावेश आहे. स्पर्धा बाह्य विभागात 46 सहभागी देशातले एकूण 202 चित्रपट दाखवले जातील. वेव्स डॉग बाजार विभागात यावर्षी एकूण 155 प्रवेशिका असून त्यासोबतच वर्क इन प्रोग्रेस लॅब मधले 5 प्रकल्प आणि फिल्म बाजार रिकमेंड्स अंतर्गत 12 चित्रपटांचा समावेश असेल. अमेरिका इराण तसंच संधीच्या आशेनं देशातल्या शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या सत्रात मोठी तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 736 अंकांची वाढ झाली आणि तो 76264 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजार निफ्टी 230 अंकांची वाढ नोंद 23854 अंकांवर बंद झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इराण आणि अमेरिकेत शुक्रवारी शांता करारावर स्वाक्षरी होणार. शेजारी देशातलं सैन्य मागे घ्यायला इस्रायलचा नकार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात भारतात स्लोवाकिया सोबत करार. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै दरम्यान मुंबईत होणार. उन्हाळी हंगामात केलेली 10% भाववाढ आणि महिनाभर कायम ठेवण्याचा यावेळी महामंडळाचा निर्णय आणि 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे आशीर्वाद पद संपलं. नमस्कार.
1: सुनिए रोज 8:10 बजे छाया गीत सिर्फ विविध भारती पर.
2: ये है विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली लगन. चित्रलोक कार्यक्रम आप सुनेंगे बस थोड़ी देर में.

ये राज आज तुमको बताते हम, ये राज आज तुम...

11:46 झालेत. आमची आजची ही प्रसारण सभा समाप्त करी. 103 मेगाहर्ट्ज ध्वनी लहरी आकाशवाणीचं हे चंद्रपूर काय आहे. श्रोते यावेळी रात्रीचे 11:46 झालेत. आमची आजची ही प्रसारण सभा आता समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 5:55 मिनिटांनी. जय हिंद.